भावार्थ दासबोध, निरूपणकार पद्माकर देशपांडे, दशक पहिले, समास दुसरा। अज्ञान आणि भ्रांतीचा नाश करून सर्वसिद्धी प्राप्त करून देणाऱ्या फलदायक बोधरूप अशा ओंकार गणेशास नमन असो। माझ्या अंतःकरणात आपण यावे, सर्वकाळ वास्तव्य करावे। मुख दुर्बळ असलेल्या मला आपल्या कृपा टकटाक्षाद्वारे बोलते करावे। आपल्या कृपेने भ्रांतीचा पडदा दूर होतो आणि विश्वभक्षक काळ आपले दास्यत्व करू लागतो। आपल्या कृपेमुळे विघ्ने बापडी होऊन थरथरा कापू लागतात आणि केवळ आपले नाव घेतल्याने देशधडीला लागतात। म्हणून विघ्नहर हे आपले नाव अनाथांचे माहेरच आहे। आपले नाव घेतल्याने हरिहर देखील अमर झाले असून ते आपणास वंदन करतात। मंगलनिधी असलेल्या आपणास वंदन केले असता सर्व सिद्धी प्राप्त होतात। आघात, अडथळे, उपाधी यांची बाधा दूर होते। श्री गणेशाचे ध्यान केले असता मनाला मोठे समाधान लाभते। मन ध्यानावस्थेत सर्वांगातून निघून केवळ नेत्रात स्थिर होते। आपल्या सगुण रूपाचे लावण्य नृत्य करू लागते तेव्हा सर्व देव देखील स्तब्ध होतात। सदा सर्व काळ अत्यंत आनंदाने डोलणारे आपले प्रसन्न वदन सदैव आनंदित असते। आपले भीमकाय रूप भव्य असून आपली मूर्ती महाप्रचंड आहे। आपल्या मस्तकावर उदंड सिंदूर चर्चिला आहे। नाना सुगंध आपल्या भोवती दरवळत असून नाना शब्दांचे नाना झंकार तेथे दिसतात। आपली सरळ व खाली वळलेली सोंड मनोहर भासत आहे। आपले विशाल कान हलतात तेव्हा 14 विद्या साकारतात। आपल्या मस्तकावर रत्नखचित मुकुट झळकत असून त्यावर तेजाचे किरण चमकत आहेत। आपले शुभ्र दात ठसठशीत दिसत असून त्यावरील सुवर्णाची रत्नखचित कडी शोभते आहे। कानामध्ये असलेली निळी कुंडले तळपत आहेत। आपल्या विशाल उदरावर नागाचा कडदोरा घातलेला असून त्याला लावलेल्या छोट्या घंटांचा मंद नाद किणकिण करीत आहे। चतुर्भुज लंबोदर रूप असलेल्या गणेशाच्या कमरेला पीतांबर असून समोर नाग फणत्कार करीत आहे। हा वेटोळे घालून बसलेला शेष मधूनच नाभिकमळाकडे जिभल्या चाटत टकमका पाहत आहे। आपल्या घरात नाना पुष्पांच्या माला शोभत असून हृदय कमळावर रत्नजळित पदक शोभत आहे। चार हातांपैकी एका हातात परशु, एका हातात कमळ, एका हातात अंकुश आणि एका हातात आपल्याला अतिप्रिय असलेला मोदक आहे। आपणासमोर विविध कला, नाट्य, नृत्य, टाळ, मृदंग, संगीत, गायन सादर होत असून आपण त्याला हुंकार देऊन यथोचित दाद देत आहात। आपली मूर्ती अत्यंत चपळ, सुलक्षण, साजरी अशी असून जणू लावण्याची खाणच आहे। दोन्ही पायातील नुपुरे व अन्य घागऱ्या वगैरे दागिन्यांचा ऋणुझुणू गजर कानावर पडत आहे। आपल्या अस्तित्वामुळे ईश्वर सभेला शोभा आली असून दिव्य तेज साकारले आहे। आपल्या कृपेमुळे साहित्य विषय सुलभ झाले आहेत। अशा प्रकारे सर्वांग सुंदर सकळ विद्यांचा स्वामी असलेल्या गणेशास माझा साष्टांग नमस्कार। गणेशाच्या रूपाचे वर्णन केले असता बुद्धीत प्रकाश पडतो आणि गणेशाच्या गुणांचे श्रवण केले असता सरस्वती प्रसन्न होते। अशा या गणेशास ब्रह्मादिक देव वंदन करतात। त्यांच्यापुढे माणूस तर काहीच नाही, म्हणून गणेशाचे चिंतन केले पाहिजे। गणेशाचे स्मरण केल्याने मूर्ख, अवलक्षणी, हीनापेक्षाही हीन असतील तेही सर्व विषयात प्रवीण होतात असा परमसमर्थ असलेला कल्लूचंडन विनायका स्वानुभवावर आधारित भजन करण्याचे मनोरथ पूर्ण कर ही प्रार्थना। अशा प्रकारे परमार्थाची इच्छा मनात धरून मी यथामती श्री मंगलमूर्ती गणेशाचे स्तवन केले आहे। इति श्री दासबोधे
गुरुशिष्य संवादे गणेशस्तवन नाम समास द्वितीय समाप्त.

0: नमस्कार, मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतो आहे. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया,
1: श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. श्रद्धा ही मोठी शक्ती आहे. फार चिकित्सा करत बसणं हे मानवी देहबुद्धीचं लक्षण आहे. दुकानात गिराईक आलं आणि मालाची फार चिकित्सा करू लागलं की हे गिराईक काही विकत घेणार नाही असं दुकानदार मनात समजतो. परमार्थामध्ये सुद्धा अतिचिकित्सा करणाऱ्या माणसाचं तसंच आहे. रणांगणावर गुरुना कसं मारावं या चिकित्सेत अर्जुन पडला. भगवंताने अर्जुनाला आपलं रूप दाखवलं, त्यात पुढं होणाऱ्या सर्व गोष्टी अर्जुनाला दिसू लागल्या. देहबुद्धीच्या अभिमानाच्या आहारी जाऊन मायेत सापडल्यामुळं झालेला गोंधळ या विश्वरूप प्रदर्शनामुळं नाहीसा झाला. मायेचं मूळ लक्षण म्हणजे काय? मी करता आहे असं वाटणं. अभिमानाशिवाय कार्य तरी कसं होईल असं आपण म्हणतो आणि पापाचरण करायलाही मागंपुढं पाहत नाही. देहबुद्धीनं केलेला धर्म उपयोगी पडत नाही. अभिमानानं पुण्यकर्म जरी केलं तरी तीही पुढल्या जन्माला कारण होतात. सर्व काही देवाला अर्पण केलं ही आपली आठवण काही जात नाही. दुःखात असताना आपण आपलं जीवन प्रारब्धाच्या, ग्रहांच्या, संचिताच्या किंवा भविष्याच्या हाती आहे असं म्हणतो, परंतु ते भगवंताच्या हाती आहे ही श्रद्धा उडून आपण त्याला विसरतो. आपण आपल्या शंकेचं समाधान करू शकत नाही. त्यासाठी आपण कुठंतरी विश्वास ठेवला पाहिजे. आपण आजपर्यंत जगलो याला काय कारण सांगता येईल? आपण मेलो नाही म्हणून जगलो इतकंच. मी कसा जगलो याचं कारण कुणालाही सांगता येणार नाही, म्हणून राखणारा भगवंत आहे ही श्रद्धा असावी. ही सृष्टी भगवंतानं उत्पन्न केली. सृष्टीमध्ये भगवंत सर्व ठिकाणी भरलेला आहे. तो आनंदमय आहे. आपण त्याचे अंश आहोत, मग आपण दुःखी का? याचं उत्तर असं की देव आहे असं खऱ्या अर्थानं आपण वागत नाही. जिथं भगवंत आहे तिथं आपण त्याला पाहत नाही, श्रद्धेनं साधन करत नाही. श्रद्धेशिवाय कधी कुणाला परमार्थ साधायचा नाही. श्रद्धा ही फार बळकट आणि मोठी शक्ती आहे. श्रद्धेनं जे काम होईल ते कृतीनं होणं कठीण जातं. विद्या, बुद्धी, कला इत्यादी गोष्टी या बिळासारख्या आहेत, त्यांच्यामधून श्रद्धा झिरपून जाते. विद्वानांची मतं आपापसात जमत नाहीत आणि त्यामुळं आपली श्रद्धा डळमळते आणि मग आपल्याला आणखी वाचन केल्याशिवाय चैनच पडत नाही. आपल्या स्वभावामध्ये भगवंताच्या श्रद्धेपासून उत्पन्न झालेला धीमेपणा म्हणजे धीर पाहिजे. आपण आपल्या स्वतःवर जेवढी निष्ठा ठेवतो तेवढी जरी भगवंतावर ठेवली तरी आपलं काम होईल. नामात भगवंत आहे ही श्रद्धा ठेवावी आणि अखंड भगवंताच्या नामात राहण्याचा प्रयत्न करावा. हाच परमार्थाचा सोपा मार्ग आहे. भगवंतावर निष्ठा ठेवा, प्रेम ठेवा. भगवंत कष्टसाध्य नसून सहज साध्य आहे. जानकी जीवन स्मरण जय जय राम.
0: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात.

बऱ्यापैकी पावसाला सुरुवात झाली आपल्या नाशकामध्ये. रविवारी सकाळी तुमच्याशी गप्पा मारताना इतकं छान आणि प्रसन्न वाटत असतं, वेगळं काहीतरी तुम्हाला ऐकवण्याची इच्छा असते आणि अर्थातच प्रसंगानुरूप सणावारांच्या अनुषंगाने असं काहीतरी ऐकवावं हाच माझा नेहमी प्रयत्न असतो. तर गेले काही दिवस आपण मीच लेखन केलेले आणि काही वर्षापूर्वी किंवा काही दिवसापूर्वी वेगवेगळ्या वृत्तपत्रांमधून प्रकाशित झालेल्या लेखांचं अभिवाचन करते आहे आणि ते तुम्ही ऐकता आहात आणि त्याला भरभरून प्रतिसाद देत आहात, त्याबद्दल तुमचे सगळ्यांचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. आणि आषाढ महिन्याला सुरुवात झालेली आहे. आषाढ महिना म्हटलं की भरपूर पाऊस, अर्थात आषाढी एकादशी तर आहेच आहे, चातुर्मासाला सुरुवात होते आहेच आहे, पण आषाढाचा पहिला दिवस हा एका खास कारणासाठी ओळखला जातो. आषाढाचा पहिला दिवस हा एका वेगळ्या गोष्टीसाठी गेली अनेक वर्ष आपण साजरा करतो आहोत, ते म्हणजे महाकवी कालिदास यांची जयंती. आणि आषाढस्य प्रथम दिवसे असं आपण ज्याला म्हणतो, ज्यांनी संस्कृत भाषेमध्ये मुबलक असं लिखाण करून ठेवलेलं आहे आणि त्यामुळे आपण महाकवी कालिदास असं म्हणतो. आपल्या नाशकामध्ये त्यांच्या नावचं महाकवी कालिदास नाट्यगृह सुद्धा आहे. आणि अशा या महाकवी कालिदासांची जयंती आपण आषाढाच्या पहिल्या दिवशी साजरी करत असतो. तर त्याच अनुषंगाने मागच्या वर्षी मी हा लेख लिहिला होता आणि तो एका ई पेपर मध्ये प्रकाशित झाला होता. निमित्त आहे आषाढ महिन्याचं आणि म्हणूनच हा लेख खास तुमच्यासाठी सादर करते आहे. तेव्हा ऐकूया आषाढस्य प्रथम दिवसे या लेखाचं अभिवाचन. ज्येष्ठ अमावस्येत झाली म्हणजे आषाढ या मराठी महिन्याची सुरुवात होणार. नुकतीच आषाढ महिन्याला सुरुवात झाली आहे. आषाढ म्हणजे ऐन पावसाच्या बहराचा, शाळा सुरू होण्याचा काळ आणि त्याबरोबर नवीन वह्या, पुस्तकांची, दप्तर, छत्री, रेनकोट यांची खरेदी. यावर्षी थोडा मोठाच गणवेश घेऊ असा हट्ट, कोऱ्या पुस्तकांचा सुगंध घेत कव्हर लावणं, हे सगळं त्यासोबत आलंच. महत्वाचं म्हणजे आखाड तळणं. आषाढ महिन्यात पाऊस खूप पडतो, हवेत आर्द्रतेचं प्रमाण जास्त असतं. या दिवसात कोणी आजारी पडू नये म्हणून देवीला लाल भोपळ्याच्या पुऱ्या म्हणजे घारगे, मेथीची सुकी भाजी, गोड भजे अर्थात गुलगुले यांचा नैवेद्य दाखवला जातो. आषाढातील मंगळवार आणि शुक्रवार हे खास आखाड तळायचे दिवस. आषाढ म्हटलं की वेद लागतात एकादशीचे. यासोबतच आषाढ ओळखला जातो तो महाकवी कालिदास यांच्या नावाने सुद्धा. आषाढाचा पहिला दिवस आपण साजरा करतो तो महाकवी कालिदास दिन म्हणून. रामगिरीवर विरही शापित यक्ष थांबला एक, दिसे तयाला कड्यास भिडतो कृष्ण सावळा मेघ. फुले कुड्याची उधळूनी बोले तूच दूत रे खास, आषाढाच्या पहिल्या दिवशी यक्षवदे मेघास. वा, ह्या कवितेच्या ओळी आहेत कविश्रेष्ठ महाकवी कालिदास यांच्या जगप्रसिद्ध मेघदूत या महाकाव्यामधल्या. मेघदूत या संस्कृत काव्याची सुरुवात वरील पंक्तींनी होते. मेघदूत हे एक खंड काव्य असून पूर्व मेघ व उत्तर मेघ या दोन भागात विभागलेलं आहे. मेघदूताचा नायक हा अलका नगरीत राहणारा कुबेराचा एक सेवक होता. आपल्या पत्नीच्या सहवासात रमल्याने नेमून दिलेल्या कामात हलगर्जीपणा केल्याबद्दल त्याला एक वर्ष हद्दपार केलं होतं. दूरवर असलेल्या रामगिरी पर्वतावर शिक्षा भोगत असताना वर्षा ऋतू येतो आणि त्याला आपल्या पत्नीची अधिकच आठवण येऊ लागते. त्यामुळे तो मेघालाच आपला दूत समजून पत्नीला निरोप सांगण्याचे काम त्याच्यावर सोपवतो. तेथील परिसराचे रम्य वर्णन करून करुणारसाने पूर्ण असा संदेश सांगून तिची क्षेम वार्ता घेऊनच परत ये असं सांगतो आणि मेघाची रवानगी करतो. अशा कोमल तरल भावनेने सजलेलं हे महाकाव्य. महाकवी कालिदास यांच्याविषयी फार काही माहिती नाही. एक गवळ्याचं पोर महाकवी कालिदास म्हणून जन्माला आलं असं म्हणतात. कालिदासाचा काळ हा इसवी सन पूर्व पहिलं शतक ते इसवी सनाचं अकरावं शतक असा साधारण 1200 वर्ष यामध्ये कुठेतरी येतो. कालिदास हे एक संस्कृत नाटककार होते. त्यांच्याविषयी अल्प माहिती असली, त्यांचे चरित्र जरी उपलब्ध नसले तरी ते आपल्या वैशिष्ट्यपूर्ण नाटकांमुळे आणि काव्यामुळे परिचित आहेत. कालिदासाच्या काव्याचे वैशिष्ट्य म्हणजे निसर्ग आणि मानव यांच्या परस्पर संबंधांवर केलेलं भाष्य. त्यांचे संस्कृत भाषेवरील प्रभुत्व दिसून येऊन सहज सोपी भाषा हे आणखी एक वैशिष्ट्य सांगता येईल. निसर्ग, पशुपक्षी यांना मानवी भावभावना जोडल्या आहेत. संस्कृत भाषेतील विविध अलंकार वापरले आहेत. कालिदासाची काही प्रसिद्ध नाटके म्हणजे अभिज्ञान शाकुंतल, ऋतुसंहार, कुमार संभव, गंगाष्टक, मालविकाग्निमित्रम आणि मेघदूत इत्यादी. त्यापैकी अभिज्ञान शाकुंतल या नाटकात हस्तिनापूरचा राजा दुष्यंत
आणि कणव मुनींची मानसकन्या यांचा गंधर्व विवाह. दुर्वास ऋषींच्या शापामुळे त्या विवाहाचा

राजाला पडलेला विसर आणि शकुंतलेची राजाला ओळख पटवून देण्यासाठीची धडपड, अंगठीची खूण असा कथाभाग आहे. ऋतुसंहार हे काव्य असून सहा ऋतूत होणारे निसर्गातील बदल, झाडे, वेली, पशुपक्षी यांवर होणारा परिणाम याचे वर्णन केले आहे. कुमार संभव हे महाकाव्य असून शिवपार्वती यांचा शृंगार आणि कुमार कार्तिकेयचा जन्म याचे वर्णन केले आहे. गंगाष्टक हे गंगा नदीचे श्लोकबद्ध वर्णन आहे. तर मालविकाग्निमित्र या नाटकात नृत्यांगना मालविका आणि राजा अग्निमित्र यांची प्रेमकथा आहे. त्या काळात संस्कृत भाषेत इतक्या मोठ्या प्रमाणात आणि प्रभावी लेखन केलेल्या महाकवी कालिदास यांना सादर प्रणाम, धन्यवाद. तर मंडळी, आपण वेगवेगळ्या विषयांवरील अभिवाचनासह भेटतच राहणार आहोत. तुम्हाला आजचा भाग कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा.

0: नमस्कार श्रोते हो, आपण गप्पा मारत आहोत कृष्णभूषण महाशब्द यांच्याशी की जे लवाद म्हणजे आर्बिट्रेटर आहेत. महाशब्द साहेब खूप खूप स्वागत आहे तुमचं.
1: नमस्कार
0: सर. आपण लवादाच्या निर्णय प्रक्रियेबद्दल आपण गप्पा मारतो आहोत. या संपूर्ण लवाद प्रक्रियेत कुठल्या न्यायालयाला अधिकार क्षेत्र असतं?
1: ज्या न्यायालयामध्ये लवाद करारातील मुद्द्यांवरून मतभेद झाल्याने दावा दाखल केला गेलेला होता, अर्थात लवाद प्रक्रियेमधील काही मुद्द्यांवरून कुठल्याही पक्षाच्या तक्रारी असल्याने हस्तक्षेपासाठी त्यांनी ज्या न्यायालयामध्ये तक्रार निवारण अर्ज केला असेल त्याच न्यायालयाला या दाव्यामध्ये सुनावणी घेण्यासाठी अधिकार क्षेत्र असेल असे हा कायदा सांगतो.
0: पण मग लवाद प्रक्रियेला मुदतीचा कायदा लागू होतो का?
1: होय, ज्याप्रमाणे न्यायालयातील दाव्यांच्या सुनावणीकरता जसा भारतीय मुदतीचा कायदा, ज्याला आपण इंग्रजीमध्ये इंडियन लिमिटेशन ऍक्ट 1963 असं म्हणतात, तो त्यातील सर्व सुधारणांसह लवाद प्रक्रियेला देखील लागू होतो.
0: पण मग या कायद्यानुसार लवाद प्रक्रिया कधीपासून सुरू झाली असं समजण्यात येतं?
1: या कायद्याच्या कलम 21 मध्ये नमूद केल्याप्रमाणे ज्या दिवशी वादीकडून लवाद प्रक्रिया सुरू करण्याची नोटीस प्रतिवादीला मिळते त्या दिवसापासून लवाद प्रक्रियेची सुरुवात झाली असं समजण्यात येतं.
0: खरं तर लवाद करारामध्ये जे काही मुद्दे असतात त्याच्यामध्ये झालेले मुद्दे असतात, पण भविष्यात उद्भवणारे वाद सुद्धा याच्यामध्ये समाविष्ट केले जातात का?
1: होय, आपण सुरुवातीच्याच भागांमध्ये याविषयी सविस्तर चर्चा केलेली आहे. सद्यस्थितीतील जर का वाद असेल आणि भविष्यामध्ये उद्भवणारे वाद लवाद प्रक्रियेने सोडवण्याचे कलम लवाद करारामध्ये अंतर्भूत असतं.
0: पण मग अशा दाव्यातली वादीची संधी लवाद प्रक्रिया सुरू करण्याचे पाऊल न उचलल्यामुळे रद्द होते का?
1: जर का त्या लवाद करारामध्ये काही विवक्षित मुदत दिली असेल, उदाहरणार्थ 1 महिना किंवा 3 महिने वगैरे, तर आणि जर का अशा नमूद करून दोन्ही पक्षांनी मान्य केलेल्या विहित नमुदितीमध्ये जर प्रतिपक्षाने लवाद प्रक्रिया सुरू करण्याचं पाऊल उचललं नाही, अर्थात तशी लेखी नोटीस दिली नाही, तर लवाद प्रक्रियेतून तो दावा निकाली काढण्याची त्या पक्षाची संधी रद्द होऊ शकते.
0: पण मग अशा प्रकारे मुदत संपल्याने वादीला जर हार्डशिप होणार असेल तरी ही संधी निघून जाते?
1: जर का आता सांगितल्याप्रमाणे त्या करारातील दोन्ही पक्षांनी मान्य केलेली विहित मुदत जर का संपली असेल आणि जर काही न्याय्य कारणाने वादी त्या मुदतीमध्ये लवाद प्रक्रियेने तो वाद सोडवण्याची लेखी नोटीस प्रतिवादीला देऊ शकला नाही आणि मुदत संपल्यामुळे वादीची त्या कारणामुळे खरोखरच हार्डशिप, ज्याला मराठीमध्ये आपण त्रास म्हणू शकतो, तो होणार असेल तर तो न्यायालयामध्ये हस्तक्षेपासाठी अर्ज करू शकतो.
0: पण मग अशा परिस्थितीमध्ये न्यायालय काय आदेश देतं?
1: न्यायालय अशा अर्जांवरती सुनावणी घेतं आणि दोन्ही पक्षांचं म्हणणं ऐकून पुरावे बघून जर का न्याय्य कारणासाठी तो उशीर झाल्याचं न्यायालयाला पटलं तर न्यायालय अशी मुदत वाढवण्याचा आदेश देऊ शकतो.
0: सर, खरोखरच तुम्ही खूपच छान आमच्या श्रोत्यांशी गप्पा मारतात, पण वेळ मला सांगते त्यामुळे आपण आता इथे थांबूया. पुढचे प्रश्न आपण पुढच्या भागात घेऊयात. तुम्ही त्यालात खूप खूप धन्यवाद.
1: धन्यवाद
0: श्रोते. हे होते आर्किटेक्ट डॉक्टर कृष्णभूषण महाशब्दे. लवाद याविषयी आपण चर्चा करत होतो.

0: श्रोतेहो नमस्कार. श्रोतेहो सावित्री अभे कशा आहे. आपल्या सगळ्यांच्या आवडत्या कार्यक्रमात सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. नेहमीप्रमाणे आज सुद्धा माझ्या बरोबर सावित्री घेऊन मी हजर झालेले आहे आणि अर्थातच आज आपण कोणाशी बोलणार आहोत तेही मी तुम्हाला सांगते. श्रोतेहो आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत मालेगाव इथून सौ योगिता जाधव मॅडम. त्यांचं बीएड डीएड झालेलं आहे आणि त्यांचा सगळा प्रवास आता आपण जाणून घेणार आहोत. त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. अॅबॅकशी त्यांचा संपर्क कसा झाला, पुढे त्या आता काय करतायत, आधी त्या काय करत होत्या, हे सगळंच आता त्यांच्याशी आपण चर्चेतनं जाणून घेऊया. योगिता ताई खूप खूप स्वागत त्यांच्या कार्यक्रमात.
1: धन्यवाद ताई. आणि सर्वप्रथम मी आज मला ही जी संधी दिली त्याबद्दल मी त्यांचेही आभार व्यक्त करते.
0: नक्कीच खूप खूप स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा. मला तुमचं खरंच कौतुक करायला आवडेल की मालेगावहून तुम्ही इथे आलेले आहात. श्रोत्यांना मला जरूर सांगायला आवडेल की ब्रेंट्रेनची फॅमिली केवळ नाशिकपुरतीच मर्यादित नाहीये तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा अनेक टीचर्स कार्यरत आहेत. मागच्या सुद्धा सांगलीहून आपल्याकडे एक टीचर आलेल्या होत्या, त्यांची आपण मुलाखत ऐकली होती आणि आज तुम्ही मालेगावहून आलेल्या आहात. मूळच्या तुम्ही कुठल्या आहात?
1: मी मूळची मालेगाव पासून 6 किलोमीटरवर माझं माहेर आहे वजीरखेड म्हणून.
0: बर.
1: आणि सासर माझं मालेगाव प्रॉपर.
0: अच्छा.
1: माझं बालपण आणि माझं जे 10वीपर्यंतचं शिक्षण झेडपीच्या शाळेत झालेलं.
0: बर.
1: त्यानंतर मी कॉलेज 11वी 12वी मालेगावला सायकलीवर अपडाऊन करून.
0: बर.
1: त्यानंतर मी डीएड केलं.
0: अच्छा.
1: डीएड झाल्या माझं लग्न झालं.
0: बर.
1: आणि मग लग्नानंतर मी परत माझं शिक्षण चालूच ठेवलं. लग्नानंतर मी बीए केलं.
0: अच्छा.
1: बीए झाल्यानंतर मग मुलं घर फॅमिली सांभाळत तोपर्यंत मग मी 8 वर्ष काही केलं नाही.
0: बर बर.
1: आणि मग त्यानंतर मी माझे कोचिंग क्लासेस चालू करण्याचा विचार केला.
0: बर.
1: की आधी मी स्कूलमध्ये जायचा विचार केला परंतु मग आमचे फॅमिली फ्रेंड सर्कल त्यांचं म्हणणं घरी सासरे मुलं असताना घरातून 7 वाजता बाहेर निघायचं, त्यानंतर 2 वाजेपर्यंत स्कूल करा आणि मग एवढा वेळ देणं शक्य नव्हतं. मग त्याच्यामुळे मग मी एका विद्यार्थ्यापासून क्लास चालू केला.
0: बर.
1: आपले रेग्युलर
0: कोचिंग क्लासेस.
1: हा. मग एका विद्यार्थ्याचे 5 झाले. त्यानंतर मग माझा मुलगा फर्स्ट स्टँडर्डला असताना त्याने अबॅकस त्याच्या शाळेत चालू झालेलं होतं.
0: बर.
1: त्याने तिथे जॉईन केलं आणि मग त्याने केल्यानंतर मग माझे रेग्युलर कोचिंग चालू असताना मला वाटलं की आता आपणही शिकावं अबॅकस नेमकं काय असतं. मग मी एका फ्रँचायझी बरोबर जॉईन झाले.
0: बर.
1: आणि मग त्या फ्रँचायझी बरोबर जॉईन झाल्यानंतर मी माझं 1 वर्ष 2 विद्यार्थी होते अबॅकसला.
0: बर बर.
1: फीज स्ट्रक्चर मेन म्हणजे त्यांचं फीज स्ट्रक्चर आणि मग सामान्य लोकांना नाही परवडत.
0: बरोबर.
1: आणि मग त्यानंतर माझ्या भावाचं लग्न झालं. भावाच्या लग्नात मला माझ्या बहिणीची बहीण ज्या आमच्या प्रियंका धनवटे ताई भेटल्या आणि मग त्यांनी मला सरांची इन्फॉर्मेशन दिली की आपली अशी अशी संस्था आहे आणि मग ते आपण म्हणतो ना एक सुवर्णयोग माझ्यासाठी तो दरवाजा उघडला एक. आणि ताई तुम्हाला सांगताना मला आता अत्यंत आनंद होईल की माझ्याकडे 250 ते 300 विद्यार्थी अभ्यास शिकतात.
0: क्या बात आहे, काय सांगताय.
1: हो. आणि त्यानंतर म्हणजे इतकं प्रेम आणि तुम्हाला तर आतापर्यंत सर्व स्थायी सरांचं जेवढं पाहिजे तेवढं भरपूरहून कौतुक केलं. एक बंधू तुल्य मोठा भाऊ काय असतो ते सरांमध्ये आम्हाला दिसलं. आम्ही सरांचे आयुष्यभर ऋणी राहू कारण की एक सामान्य गृहिणी होते मी.
0: बरोबर.
1: काहीच नव्हतं. 5 ते 10 विद्यार्थ्यांना मी शिकवत होते पण त्यानंतर मी अबॅकस सरांकडे जॉईन झाले मागच्या मे महिन्यात 3 वर्षापूर्वी. तर मी सरांनी मला सांगितलं जॉईन झाल्या 8 दिवसात मी समर कॅम्प घेतला. मे महिना होता विद्यार्थ्यांना सुट्ट्या.
0: हो.
1: मग मी समर कॅम्प घेतला आणि समर कॅम्प मध्ये मला 50 विद्यार्थी आणि 50 विद्यार्थ्यांनी 25 विद्यार्थ्यांनी ऍडमिशन घेतलं माझ्याकडे.
0: बर बर बर. अरे वा.
1: हा. आणि मग त्याच्यात मी जे माझे रेग्युलरचे ट्युशन त्याच्यानंतर असं काही नाही की माझ्याकडे बरेचसे विद्यार्थी असे 0 लेवल आतापर्यंत मी 1000 ते 1200 विद्यार्थ्यांना 0 लेवल फ्री शिकवले.
0: बर. अच्छा.
1: वेगवेगळ्या आता आपल्या मे महिन्यात त्यानंतर मला तुम्हाला सांगायला अत्यंत आनंद होईल की दादा भुसे साहेब आपले शिक्षण मंत्रीच्या 4-5 शाळा आता मे महिन्याच्या सुट्टींमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना फ्री 0 लेवल
0: शिकवली.
1: 8-8 दिवस शिकवले.
0: बर बर बर. नक्की.
1: आणि हे सर्व फक्त आमच्या संस्थे ब्रेन ट्रेन मार्फत आम्ही करू शकलो कारण की फी तुम्ही किती घ्या किंवा मग कोणाला फ्री शिकवा सरांचं असं काही बंधन नाही आम्हाला.
0: बर बर. खूप छान वाटलं. आणि जसं तुम्ही म्हटलं की प्रत्येक शिक्षिका हेच कौतुक करते सरांबद्दल किंवा तुमच्या पूर्ण टीम बद्दल की खूप स्वतःला तुम्हाला एक आत्मविश्वास आला आणि त्याच्यामुळे तुमची एक नवीन ओळख निर्माण व्हायला मदत झालेली आहे. आणि खरोखर प्रत्येक शिक्षिकेने सुद्धा तितकाच उत्तम प्रतिसाद सरांना दिलेला आहे. त्या सुद्धा स्वतः कष्ट घेत आहात, तुम्ही घेता आहात आणि त्याच्या कष्टाची फळं तुम्हाला ही सगळी आता मिळत आहे. आणि मला खरंच तुमचं कौतुक वाटलं की मालेगाव सारख्या शहरामध्ये राहून 250-300 विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणं आणि जसं तुम्ही म्हटलं की 1000 ते 1200 विद्यार्थ्यांना तुम्ही फ्रीमध्ये 0 लेवल शिकवलेली आहे, खरंच तुम्हा सगळ्यांचं खूप कौतुक आहे. मग आता घरचं रुटीन आणि क्लासेस कसे चालू आहेत?
1: आता माझा मुलगा एक 5 वर्षाचा आहे. मॅडम मला सांगताना म्हणजे खरंच माझे सासरे आज त्यांचं वय 75 आहे. माझा मुलगा 5 वर्षाचा ज्युनियर केजीला आहे. तो शाळेतून 12 वाजता येतो. मी स्कूल पण जॉईन केलेली आहे. मी स्कूलला जाते 11 ते 1:30. त्याच्यानंतर तो येणं, त्याचं आवरणं, त्याचे कपडे चेंज, त्याला खाऊ घालणं पासून मिस्टर त्याला घेऊन येतात. मिस्टरांचा आणि सासऱ्यांचा सपोर्ट असल्यामुळे मी आजवर इथपर्यंत पोहोचले. कारण की ते दोघं म्हणजे मला कधीच म्हटले नाही की नको की घराकडे लक्ष कोण देईल. माझे सासरे रिटायर आहेत, BSNL होते.
0: अच्छा.
1: आज हो, त्याच्यामुळे मी घर सांभाळून आणि मुलं सांभाळून आणि मेन आनंद हा आहे की एवढ्या विद्यार्थ्यांना पण शिकवते. पण घराकडे पण दुर्लक्ष नाही, मुलांकडे नाही आणि सर्व व्यवस्थित चालू आहे. आणि म्हणूनच ब्रेन ट्रेनचे जास्त धन्यवाद यासाठी की कमी वेळेत आणि जास्त विद्यार्थ्यांपर्यंत आम्ही पोहोचू शकतो.
0: बरोबर. मग आता हे क्लासेस तुमचे ऑनलाईन चालू आहेत की
1: ऑफलाईन?
0: दोन्ही
1: ऑनलाईन ऑफलाईन. हो, ऑनलाईनला माझ्याकडे 40-45 विद्यार्थी आहेत.
0: बर.
1: आणि ऑफलाईनला आहेत आणि स्कूलला आहेत, असे सगळे मिळून 300 ते 350 विद्यार्थी माझ्याकडे शिकतात.
0: खूप छान. आता तुम्हाला स्वतःला अबॅकसचं काय वेगळेपण वाटलं?
1: अबॅकस म्हणजे आतापर्यंत तर सर्वांनी हेच सांगितलं आहे की अबॅकस ही ब्रेन जिम आहे.
0: हो.
1: पण अबॅकस असा विषय आहे मॅम की आता बऱ्याचशा पालकांचा क्लास लावल्यानंतर मग बरेचशा पॅरेंट्स कडून मला असं कळालं की बाकीचे पॅरेंट्स म्हणतात की आमच्या मुलांना इतका अभ्यास आहे, मग त्याच्यात अबॅकस कुठून? पण अबॅकस हा काही म्हणजे बॉदरचा विषय नाही, एन्जॉय.
0: बरोबर.
1: गेम आहे हा. मुलांना जसा गेम खेळायला आवडतो. आता माझ्याकडे ज्युनियर सिनियरच्या ज्या मुली, आमची जी फिंगरिंग मेथड आहे, ते त्यांना 99% ज्यावेळेस फर्स्ट डे किंवा सेकंड डे मध्ये ते 99% शिकून जातात. 22 + 22 + 55 - 66 - 33 त्यांना इतका आनंद वाटतो, खूप एन्जॉय करतात ते.
0: बरोबर.
1: लहान मुलं. आणि मग म्हणून मला पालकांना हेच सांगावं असं वाटेल की अबॅकस म्हणजे हा काही माझ्याकडे येणार. मी डेली क्लासेस घेते मॅम अबॅकसचे, बाहेर वीकली 2 days 1 day.
0: बरोबर.
1: मालेगावात एकमेव असा क्लास असेल माझा की मी डेली क्लासेस घेते.
0: अच्छा.
1: हा. आणि डेली क्लासेस घेतल्यामुळे मुलांचा फायदा असा होतो की मुलांची खूप जास्त प्रॅक्टिस होते.
0: बरोबर.
1: आणि बऱ्याच पालकांना असं वाटतं की रोज नको, तर ते वीकली पण 2 days पाठवतात.
0: तीच
1: तीच 3 महिन्यात लेवल कम्प्लीट होते. 3 महिन्याच्या वर माझ्याकडे विद्यार्थी 6 महिने पण बसतो.
0: बरं.
1: त्याच्यामुळे आणि अबॅकस मी मुलांना सांगताना काय सांगते की आपण ज्यावेळेस हे 2 + 2 + 5 + 20 फक्त एवढं नाही शिकत, हे आपल्या माइंडला रिकॉल होतं आणि गणित तर सुधारतच.
0: बरोबर.
1: पण त्याचबरोबर अरे वा मला हे येतं, अरे वा मला किती छान जमतंय. मुलांना हा आत्मविश्वास होतो, मग त्यामुळे त्यांचं गणित. आणि मी मुलांना एकच पॉझिटिव्ह, सरांचं एक वाक्य, मला हे जमणार आहे, मी हे करणार आहे. मला पण सुरुवातीला वाटत नव्हतं. मी सरांना बोलले, मी समर कॅम्प घेऊ कसा सर? मी 10 वेळा सरांना कॉल केले. सरांनी मला 10 वेळा, ताई तुम्ही सुरुवात तर करा ना, मी आहे ना. रोज कॉल, सर आज काय ऍक्टिव्हिटी घेऊ, सर आज काय ऍक्टिव्हिटी घेऊ. आणि आज मला विचारायची पण नाही गरज पडत ना. सरांनी इतकं ट्रेन केलं, हे घ्या ते घ्या. आमचे बोथ हँड रायटिंग प्लस पॉइंट.
0: बरं.
1: आम्ही मुलांकडनं बोथ हँड रायटिंग करून घेतो.
0: बरं बरं बरं. अच्छा.
1: बोथ हँड रायटिंगचा मुलांना खूप जास्त फायदा होतो. दोघं हाताने मुलं ज्या वेळेस लिहितात त्यांना खूप आनंद होतो की या हाताचा हँड रायटिंग बघा, या हाताचा हँड रायटिंग बघा. आणि आता काही विद्यार्थी एका हाताने 2 चा टेबल 3 चा 12 चा 14 चा असं पण लिहितात.
0: क्या बात है.
1: हो.
0: खूप छान वाटलं हे सगळं ऐकून. आणि जसजसं तुम्ही याच्यामध्ये येत गेला तसतसं तुमचा कॉन्फिडन्स बिल्डअप होत गेला आणि ते आम्हाला प्रत्यक्षात बघायला मिळतंय. मला पुढे आपल्याला असा प्रश्न विचारायचा की जसं तुम्ही म्हटलं की आठवड्यातनं एकदा दोनदा क्लासेस बऱ्याच ठिकाणी आजही घेतले जातात, पण तुम्ही रोज क्लासेस घेतात, तर ह्याच अनुषंगानं मला आपल्याला असं विचारायचं की अबॅकसच्या एकूण 7 ते 8 लेवल्स असतात, तर त्या कम्प्लीट झाल्यानंतर समजा आपण त्या वापरात राहिलो नाही किंवा ते प्रॅक्टिस रोजची रोज करत राहणं किती गरजेचं आहे, आपण काय सांगाल?
1: म्हणजे प्रॅक्टिस तर करणं गरजेचंच आहे, पण एकदा जर मुलांच्या जर 7 लेवल झाल्या, ऑलरेडी मॅम याच्यात काहीच नाही, फक्त 10 ते 12 फॉर्म्युलेज असतात.
0: बर.
1: ते फॉर्म्युले एकदा जर मुलाने माइंड मध्ये ठेवले की 4 चा फ्रेंड 1 आहे, 1 चा फ्रेंड 4 आहे, 2 चा फ्रेंड 3 आहे, 3 चा फ्रेंड 2 आहे, कुठे तुम्ही लाखापर्यंत जा, करोडपर्यंत जा, तुम्हाला फॉर्म्युला तोच युज करायचा आहे.
0: बरं.
1: त्याच्यामुळे एकदा जर मुलाने हे केलं आणि 7 लेवल त्याच्या कम्प्लीट झाल्या, तर मला नाही वाटत तो मुलगा कधी आयुष्यात अबॅकस विसरेल असं मला वाटतं.
0: बरं बरं बरं. पालकांना किंवा मुलांना तुम्ही काय सांगाल आता?
1: मला पालकांना एवढं सांगायचं इच्छा आहे की अबॅकस, भरपूर पालकांचा गैरसमज असेल किंवा ज्यांना आवडत असेल अबॅकस, की अबॅकस हे खरंच एक आजच्या काळाची गरज आहे. मुलं मोबाईलकडे जास्त प्रमाणात वळत आहेत, त्यामुळे त्यांना अबॅकस शिकवणं हे फार म्हणजे एक गणित चांगलं होतं म्हणून नाही, की एक ब्रेन जिम, जशी शरीराला व्यायामाची गरज आहे तशीच
0: मेंदूलाही
1: आपल्या व्यायामाची गरज आहे. त्याच्यामुळे ते आणि मुलांनी फक्त हे मला जमणार आहे, हे मला करता येणार आहे, हा जर एक पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवला ना, तर आपोआप सर्व जमतं.
0: नक्की नक्की. खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. आणि ती पॉझिटिव्हिटी तुमच्या बोलण्यातनं सुद्धा जाणवते, तुमच्या बॉडी लँग्वेजमधनं सुद्धा आम्हाला जाणवते. आणि खरंच कुठेतरी आपण काही वर्षांपूर्वी जर विचार केला की मी काही वर्षापूर्वी मी काय करत होते,
1: माझं मला वाटतं, मी एकदम फ्रँकली सांगते, मी 8 वर्षापूर्वी माझ्या म्हणजे आई वडिलांनी एवढं डिअर केलं, एवढं शिकवलं मला, आणि मी काहीच नाही करत ते. मग कुठेतरी वाटायचं, सासूबाईंची पण इच्छा होती, कोरोनामध्ये माझ्या सासूबाई ऑफ झाल्या, त्या पण मला नेहमी म्हणायच्या की तुझं शिक्षण झालंय, कर काहीतरी कर काहीतरी, पण मी डेअरिंग नाही केली. पण नंतर मुलगा पहिलीला गेल्यानंतर, बाहेर गेल्यानंतर वाटायला लागलं वेळ आहे माझ्याकडे,
0: बरोबर,
1: मग मी काय करू घरी बसून, एवढं आपलं जर शिक्षण झालंय. आणि मॅम मला तुम्हाला सांगताना आनंद होईल की मला 10वीला मॅथ्स मध्ये 150 पैकी 148 मार्क्स होते.
0: क्या बात है.
1: हो, आउट ऑफ म्हणजे फक्त एक मार्क्स कुठं कट झाला तो मी अजून पण विचार करते. हो, माझं मॅथ्स आणि इंग्लिश, आज पण माझे इंग्लिश जे शिक्षक आहेत ते वजीरखेड्याला मुख्याध्यापक आहेत. मी वजीरखेड्याला पण माहेरी पण माझ्या अबॅकसची एक बॅच घेतली.
0: बर,
1: तर तिथं त्यांना पण खूप प्राऊड फील झाला की आपली स्टुडंट. आणि मी शिक्षक दिन असला की मुख्याध्यापिका मी शाळेत असायचे, त्याच्यामुळे आजही माझे शिक्षक मला भेटले ना. आणि माझ्या एक टीचर माझ्याच कॉलनीत राहतात, त्या म्हणतात योगिता तू करून दाखवलं काहीतरी, आज तुझी ओळख स्वतःची. म्हणजे एक सामान्य हाऊस वाईफ ते इथपर्यंतचा हा प्रवास फक्त आणि फक्त सरांमुळे. कारण की कसं आहे मॅम, मी बाहेर दुसरी फ्रँचायझी आधी जॉईन केली होती, तिथे फी स्ट्रक्चर, आणि मला म्हणजे असं वाटायचं की हे बाकीच्या मुलांना पण जमलं पाहिजे.
0: बरोबर.
1: आजही काही मुलं मॅम मला सांगताना आनंद होईल की फक्त किटचे पैसे देऊनही माझ्याकडे अभ्यास शिकताय, 300 रुपये भरूनही शिकतायत. असं काही नाही की फीज पाहिजे. आणि काही माझे रेग्युलर क्लासेस चालल्यामुळे मी काय सांगते मुलांना, घरी जाऊन त्रास देतात ना तुम्ही, तर बॅच चालू आहे बसा ना तुम्ही, घरी जाण्यापेक्षा एक तास टाइमपास कराल ना, त्याच्यापेक्षा बसा आणि शिका. ते मुलंही न क्लास लावलेले मुलंही छान करतात, असं काही नाही. त्याच्यामुळे अबॅकस आणि आमची ब्रेन ट्रेन जी फॅमिली आहे, ब्रेन ट्रेन बद्दल जर आमच्या संस्थेबद्दल जर सांगायचं तर ही एनजीओची संस्था आहे.
0: बरं.
1: आणि मला तर म्हणजे बाकीच्यांनाही सांगायला आवडेल, बाकीच्या महिलांना, की त्यांनी ही जरूर ज्या म्हणजे स्वावलंबी व्हायचं असेल, स्वतःच्या पायावर काहीतरी करून दाखवायचं असेल, जिद्द असेल, मनात भीती असेल की मी काय करू, तर सरांशी नक्की एकदा संपर्क करावा त्यांनी.
0: बरं.
1: आणि ब्रेन ट्रेन अबॅकस अकॅडमीशी जॉईन व्हावं, नाही काही तर स्वतःसाठी तरी शिकावं. अबॅकस हे एक एन्जॉयबल आहे. त्याचबरोबर मी आधी कोचिंग घ्यायला घाबरत होते, आज मी अबॅकस पण घेते, वैदिक मॅथ्स पण घेते, रोबोटिक्स पण माझे क्लासेस आता चालू होत आहेत. मला अजून सांगताना असा आनंद होईल की मागच्या वर्षी मे महिन्यात अबॅकस जॉईन केलं आणि त्यानंतर माझ्याकडे जवळजवळ 70-80 विद्यार्थ्यांचं ऍडमिशन झालं. आणि मग त्यानंतर संख्या वाढत होती आणि मग सरांनी आम्हाला आता नारी शक्तीसाठी सुद्धा आमंत्रित केलं, नारी शक्ती सन्मान पुरस्कार दिला आम्हाला. आणि त्यानंतर आताच मागच्या महिन्यात मला बेस्ट क्लासचा अवॉर्ड सुद्धा मिळाला. म्हणजे हे माझ्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे की एक सामान्य गृहिणी असताना सुद्धा नारी शक्ती अवॉर्ड आणि त्यानंतर बेस्ट क्लासचा अवॉर्ड मला मिळाला. म्हणजे आमच्या सरांचं एक ब्रीद वाक्य आहे की आपण काहीतरी समाजाचं देणं लागतो आणि ते समाजाला आपण दिलं पाहिजे, या उद्देशाने आमची संस्था काम करते. की प्रत्येकाला अबॅकस ही काही फक्त श्रीमंतांनी शिकण्याची गोष्ट नाहीये, की सर्वसामान्य विद्यार्थ्यांना पण हे भेटलं पाहिजे, हे नॉलेज त्यांना मिळालं पाहिजे. हा असा आमचा अबॅकस आणि ब्रेन ट्रेन फॅमिलीचा उद्देश आहे. आमच्या ब्रेन ट्रेन फॅमिलीच्या नंदिनी मॅडम, तसेच रुपाली मॅडम आणि नरेंद्र निकुम सर हे नेहमीच आम्हाला कोऑपरेट करत राहतात, त्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद.
0: क्या बात है, खूप छान, खरंच छान वाटलं तुमच्याशी बोलून. तुम्ही स्वतः जे स्वतःबद्दल सगळं उलगडून सांगितलं, कुठेही अगदी आढेवेढे न घेता जे काय आहे ते सगळं सांगितलं, त्याच्याबद्दल खरंच आम्हाला ऐकून खूप छान वाटलं. आणि तुमच्यासारख्या किंवा तुमच्या आमच्यासारख्या ज्या जेवढ्याही महिला आहेत की ज्यांना काही करायचं आहे पण घरच्या जबाबदाऱ्या असल्यामुळे थोड्याशा त्या मागे होतात किंवा इच्छा असूनही काही कारणांमुळे नाही करतायत, तर त्यांनी मला वाटतं जरूर या पर्यायाचा विचार करायला हवा. आणि घरात बसून उत्तम जर आपल्याला काही देता येत असेल तर ते सुद्धा नक्की आपण करू शकतो, स्वतःची वेगळी ओळख निर्माण करू शकतो. आणि ह्या कार्यक्रमातनं श्रोत्यांना मला हेच आपल्याला सांगायचं की ब्रेन ट्रेनच्या माध्यमातून आज कितीतरी महिला स्वतःच्या पायावरती उभ्या तर आहेच, पण शिवाय उत्तम ज्ञानदानाचं कार्य करतायत आणि त्यातनं समाधान त्या मिळवत आहेत आणि देतात सुद्धा आहे.
1: आणि म्हणजे मला एवढं सांगावं असं वाटेल की आतापर्यंत 1000 विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलो, आता माझी मुलं लहान आहेत त्याच्यामुळे, पण पुढे भविष्यात आमच्या ब्रेन ट्रेन फॅमिली बरोबर खूप जास्त विद्यार्थ्यांपर्यंत आम्हाला पोहोचायचं आहे. सरांचं स्वतःचं स्वप्न आहे, सरांनी 20,000 विद्यार्थ्यांना फ्री शिकवलंय, सरांच्या पावलावर पाऊल ठेवून आम्हाला सरांच्या मागे जायचं आहे.
0: नक्की, खूप छान.
1: आणि ह्या सर्व प्रवासात मी फक्त एकच सांगेल की माझे मिस्टर आणि माझ्या सासऱ्यांचा जर सपोर्ट नसता तर मी इथपर्यंत नसते पोहोचू शकले, त्यामुळे त्यांचे पण आभार.
0: नक्की नक्की. आणि हा प्लॅटफॉर्म त्याचसाठी की आपण ही कृतज्ञता व्यक्त करायची आहेच, कारण आपल्या यशात त्यांचाही वाटा असतो आणि त्याचं ज्याचं श्रेय आपण त्याला दिलं गेलंच पाहिजे. तुम्ही ज्या पद्धतीने आज छान मनमोकळ्या गप्पा मारल्या त्या ऐकून आम्हालाही खूप छान वाटलं आणि इथे आलात, इतकी छान माहिती दिली त्याच्याबद्दल मी आपल्या मनापासून आभार मानते. मनपूर्वक धन्यवाद.
1: आपलेही मॅम धन्यवाद आणि आमच्या ब्रेंटन फॅमिलीचे, जे आम्हाला त्यांनी एवढा मोठा स्टेज हा सावित्रीच्या लेखी हा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला त्याबद्दल त्यांचेही खूप खूप धन्यवाद.
0: धन्यवाद.

0: दिन जुने अर्थ नवे. लेखन ॲडव्होकेट अंजली महाजनी. सादर करते डॉक्टर सुप्रिया पाटील, प्राध्यापिका डॉक्टर सुषमा दाते आणि ॲडव्होकेट अंजली महाजनी. दिन जुने अर्थ नवे.
1: नमस्कार अंजलीताई. सुषमाताई दिसत नाहीत, येतीलच एवढे. आषाढी एकादशीला संध्याकाळी 5 वाजता जमायचं ठरले आहे ना.
0: अगं हे काय आलेच मी.
1: 100 वर्ष आयुष्य बघ तिला. अंजलीताई, साबुदाणा खिचडी आज करायची ना आपण सर्वांनी. तर एकादशी आणि दुप्पट खर्शीचे म्हटलेच आहे.
0: अगं तसं नाही अंजली, उलट मामुली असा फराळ करून त्या दिवशी लंघन केलं जातं. त्या दिवशी देवाजवळ राहण्याची पद्धत आहे. आषाढी एकादशी म्हणजे हिंदू धर्मातला अत्यंत महत्वाचा धार्मिक उत्सव. तो आषाढ महिन्यात शुक्ल पक्षात येतो. या दिवशी भगवान विष्णू 4 महिन्यासाठी योग निद्रेत म्हणजे देवशयनी जातात असं मानलं जात.
1: या दिवशी भगवान विष्णू 4 महिने योग निद्रेत जातात म्हणून तिला देवशयनी एकादशी असंही म्हणतात. आणि या दिवशी उपवास केल्याने धार्मिक फळ प्राप्त होते अशी धारणा आहे. या दिवशी भगवान विष्णू आणि विठ्ठलाची पूजा आणि भक्ती केल्याने आत्मिक शांती आणि मोक्ष प्राप्तीची इच्छा ही पूर्ण होते.
0: असं एकादशीचं व्रत आणि उपवास केल्याने सगळ्या माणसांची पाप नष्ट झाली असती ना तर खूप सोपं झालं असतं. पण पुढे लोक पाप करतच राहतात. आषाढी एकादशीही करतात आणि पापही करतात. तसं मात्र करायला नको.
1: आषाढी एकादशीच्या दिवशी विष्णू क्षीरसागरात शेषाच्या शय्येवर 4 महिने योग निद्रा घेतात. म्हणून त्याच्या आधी म्हणजे आषाढी एकादशीच्या दिवशी लाखोंच्या संख्येने वारकरी भक्त पंढरपूरमध्ये विष्णूचा अवतार असलेल्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी हजर होतात. आध्यात्मिक आणि धार्मिक दृष्टीने या दिवसाला अतिशय महत्व आहे. म्हणूनच म्हटले की दिन जुने तरी त्यातील हेतू नवे अर्थ नवे.
0: धार्मिक मान्यतेनुसार मनुष्याचं 1 वर्ष म्हणजे देवाची 1 रात्र असते. दक्षिणायन म्हणजे देवाची 1 रात्र असते तर उत्तरायण हा दिवस असतो. आषाढ कर्क संक्रांतीला उत्तरायण संपूर्ण दक्षिणायन सुरू होते आणि देवशयनी एकादशीला विष्णूचे पूजन झाल्यावर विष्णू योग निद्रा घेतात. ते 4 महिन्यानंतर म्हणजे चातुर्मास संपल्यानंतर कार्तिकी एकादशी किंवा प्रबोधिनी एकादशीला जागे होतात असं म्हटलं जातं.
1: आषाढी एकादशीच्या दिवशी लाखोच्या संख्येने वारकरी भक्त पंढरपूरमध्ये विठ्ठलाच्या दर्शनासाठी दाखल होतात. भविष्योत्तर पुराणात कृष्णाने युधिष्ठिराला शयनी एकादशीचे महत्व सांगितले आहे. तसेच सृष्टी निर्माता ब्रह्मदेव याने आपला पुत्र नारद यालाही देवशयनी एकादशीचे महत्व सांगितले आहे. धर्मनिष्ठ राजा मंडळ याच्या राज्यात कित्येक वर्षात पाऊस पडला नाही. सतत 3 वर्ष दुष्काळ होता तेव्हा अंगिरस ऋषींनी त्याला आषाढी एकादशीचे व्रत करायला सांगितले आणि विष्णू कृपेने मग त्याच्या राज्यात पाऊस पडला अशीही आख्यायिका आहे.
0: या दिवशी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून ठिकठिकाणून लाखो भाविक लोक विठ्ठल नामाचा गजर करीत म्हणजे ते म्हणत असतात जय जय राम कृष्ण हरी. आषाढी एकादशीला पायी चालत येतात ग. कित्येकांच्या पायात काही पादत्राणही नसतात पण अतिशय भक्तिभावाने ते तिथे येतात. चंद्रभागेत ज्यांना स्नान करायला मिळते संधी ते स्नान करतात. पण बऱ्याचदा विठ्ठलाच्या कळसाचं दर्शन घेऊन ते परत जातात कारण लाखोंच्या संख्येने येतात ना.
1: हो. आणि आषाढी वारीचं खरंच खूप महत्व आपल्या महाराष्ट्रीयन लोकांसाठी आहे. इरावती कर्वेंनी आषाढी वारी करणारे लोक म्हणजे महाराष्ट्र असं महाराष्ट्राची समीकरण त्यांनी आषाढी वारीशी जोडलेलं आहे. या दिवशी विविध शुभेच्छा संदेश दिले जातात. स्थानिक विठ्ठल मंदिरे आणि शाळा यामध्येही आषाढी एकादशी निमित्त दिंडी आयोजित केली जाते. या दिवशी वारकरी संप्रदायात उपवास करण्याचे विशेष महत्व असते
2: आणि उपवासात सुद्धा राजगिरा साबुदाणा बटाटा वरई शेंगदाणा यापासून तयार केलेले पदार्थ सेवन केले जातात.
0: आणि आषाढी एकादशीला पंढरपूर शेगाव आळंदी अशी सगळ्यांच्या पालख्या येत असतात म्हणजे ज्ञानदेवांच्या तुकारामाच्या बाळूमामाच्या आणि वेगवेगळ्या ठिकाणून वेगवेगळ्या पालख्या येतात. अगदी मुक्ताईला धरून मुक्ताईची सुद्धा पालखी येते. आणि काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल अशी अवस्था सगळ्यांची झालेली असते. खरं तर महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे नाही का. संतांच्या हृदयात असलेलं दैवत म्हणजे विठोबा. ही महापूजा या एकादशीला केली जाते, म्हणून या एकादशीला खूप खूप महत्व आहे.
1: खरं म्हणजे एकादशी आषाढी एकादशीला लाखो लोकांचा जनसमुदाय तिथे पंढरीत एकत्र जमलेला असतो. पण म्हणजे सद्दानंद मोरे तुकाराम महाराजांचे जे वंशज आहेत त्यांनी सांगितलं की वारीचं महत्व म्हणजे वारीचं युनिट म्हणजे दिंडी असते आणि ह्या दिंडींना सैन्याची शिस्त असते.
0: खरंय,
1: म्हणजे ही कदाचित शिवाजी महाराजांच्या काळात किंवा त्याच्यानंतर वारी सुरू झालेली असेल, नाही त्याच्याही आधी ज्ञानेश्वरांच्या इथून. पण शिवाजी महाराजांच्या काळात जेव्हा मुघलांचं आक्रमण आपल्या महाराष्ट्रावर होतं तेव्हा या धर्माला संरक्षण देण्यासाठी म्हणून सैन्याची मदत लागायची आणि वारीला संरक्षण देणार तेव्हा घोडदळ असायचं. त्यामुळे वारीतल्या शस्त्रांची यादी केली तर तलवार हे सुद्धा वारकऱ्यांजवळचं एक शस्त्र आहे असं त्यांनी म्हटलेलं.
0: आणि 800 वर्षापासून वारीची प्रथा
1: आहे. हो, आणि सैन्यशिस्त वारीला तेव्हापासून आहेच आहे म्हणजे, म्हणून मग ती एवढ्या शिस्तीत सगळं चाललेलं असतं.
2: खरं पावसाळा असल्याने शेतात पेरणी करून शेतकरी विठ्ठल दर्शनास्तव पंढरपूरला येतात आणि सुगीच्या दिवसात चांगलं पीक येऊ दे असे विठ्ठलाजवळ साकडे घालतात. मानव जातीवर कुठलेही संकट येऊ देऊ नकोस असे मागणे मागतात. मोठ्या भक्तिभावाने भाविक लोक आपली ही सगळी परंपरा पाळत
0: आणि सगळे जातीपातीचे भेद विसरून माणूस हा माणसाची ओळख करून घेतो, माणूस हा माणसाला मदत करतो. आषाढ महिन्यात बघा पाऊस पडतो, जठराग्नी मंद झालेला असतो, पचन संस्था मंदावली असते, सुप्रिया डॉक्टर असल्यामुळे सांगेलच. मग आरोग्यासाठी खाणं योग्य नाही, कमी खावं, जास्त चालावं, देवाचं नाव घ्यावं, हे सगळं फार महत्वाचं आहे. म्हणून एकादशी ही धार्मिक, आध्यात्मिक, वैज्ञानिक या सगळ्या दृष्टीने माणसाला उपयुक्त आहे. म्हणूनच तिचा अर्थ जरी दिन जरी जुना असला तरी त्याचा अर्थ नवा आपण समजून घेतला पाहिजे.
1: खरंय खरंय. आणि उपवास म्हणजे ना देवाजवळ बसून, म्हणजे वास म्हणजे देवाजवळ बसणे, वास म्हणजे राहणे त्याच्याजवळ, असा खरा उपवासाचा अर्थ आहे. तर शारीरिक उपवास ठीक आहे लंघन करणं, पण तो मानसिक आणि वाचिक सुद्धा झाला पाहिजे. म्हणजे कायिक वाचिक आणि मानसिक व्रत अशा पद्धतीने ते झालं पाहिजे. अजून एक आषाढी एकादशीचे महात्म्य सांगणारी कथा अशी आहे की एकदा शंकराने प्रसन्न होऊन मृदनमान्य नावाच्या राक्षसाला वर दिला की तो कोणाकडूनही न मरता एका स्त्रीच्या हातातून त्याचा मृत्यू होईल. त्यामुळे मृदुमान्य राक्षस खूप उन्मत्त झाला. तेव्हा अन्य देवांनी शंकराकडे मदतीचा हात मागितला. तेव्हा शंकराच्या श्वासातून एक देवी निर्माण केली, तिचे नाव एकादशी.
0: अच्छा.
1: तिने ह्या मृदुमान्य राक्षसाचा वध केला. त्यावेळेस पाऊस पडत होता आणि गुहेत लपून बसल्याने सर्वांनाच उपवास घडला होता. उपवासाची प्रथा
2: तेव्हापासून एकादशीचा उपवास करायचा प्रघात पडला असावा. आणि जी व्यक्ती या दिवशी भगवान विष्णूसह एकादशी देवीची मनोभावे उपासना करते त्यांना पापातून मुक्तता मिळते असे मानले जाते. तसेच उत्तरोत्तर प्रगतीसाठी आषाढी एकादशीची उपासनाही कामी येते असेही म्हटले जाते आहे. अशी महत्वाची आहे आषाढी एकादशी.
0: हो हो. आणि अगं माझ्याकडे एक खूप छान गाणं आहे बरं का विठ्ठलाचं, आता नवीनच आलेलं, ऐकाऊ का तुम्हाला? माझे विठाई रखुमाई गाणं लिहिलंय संगीता बर्वे यांनी, संगीत दिलंय डॉक्टर नीरज करंदीकर यांनी आणि गायलंय योगेश रमाळे यांनी. मी ऐकवते तुम्हाला, माझ्या मोबाईल मध्ये आहे.

0: अगं, या महिन्यात अजूनही काही महत्वाचा दिनविशेष आहेत म्हणजे आपण विसरलो की 1 जुलै हा डॉक्टर्स डे आहे.
1: होय सुषमाताई, आणि दरवर्षी 1 जुलैला हा दिवस डॉक्टर बिधानचंद्र रॉय यांच्या सन्मानार्थ साजरा केला जातो, कारण त्यांचा जन्मदिन आणि मृत्यूदिन हे दोन्ही 1 जुलै रोजीच आहे.
2: हो सुप्रिया, आणि खरेच डॉक्टर हे समाजासाठी एक महत्वाचे घटक आहेत. ते लोकांचे आरोग्य सुधारण्यासाठी, आजार बरे करण्यासाठी आणि त्यांचे जीवन वाचवण्यासाठी अथक प्रयत्न घेत असतात.
0: खरंच आहे, 1 जुलै हा डॉक्टरांच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. आपण त्यांचे आभार मानले पाहिजेत आणि समाजाप्रती ते जे योगदान देतात ते फार महत्वाचं आहे.
1: डॉक्टर बिधानचंद्र रॉय हे एक प्रसिद्ध भारतीय चिकित्सक आणि पश्चिम बंगालचे दुसरे मुख्यमंत्री होते. त्यांनी वैद्यकीय क्षेत्रात मोठे योगदान दिले आणि म्हणूनच त्यांच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो.
2: आणि बरं का गं, या दिवशी डॉक्टर डेचे औचित्य साधून विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते, ज्यात डॉक्टरांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांचा सत्कार करणे, आरोग्य शिबिरे आयोजित करणे, आरोग्य विषयक जनजागृती करणे इत्यादीचा समावेश असतो.
0: डॉक्टर बिधानचंद्र रॉय यांचा जन्म 1 जुलै 1882 रोजी झाला आणि मृत्यू पण 1 जुलै 1962 मध्ये म्हणजे वयाच्या 80व्या वर्षी झाला. डॉक्टर रॉय यांना 4 फेब्रुवारी 1961 मध्ये देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न देऊन सन्मानित करण्यात आलं होतं.
1: खरंय खरंय, मला आठवतंय अलीकडे यावर्षी बरेच जागरूक नागरिक, कृतज्ञ पेशंट सुद्धा 1 जुलैला आवर्जून हॉस्पिटलमध्ये येऊन सांगतात की तू डॉक्टर, तुम्ही लोकांचे आजार बरे करून त्यांना आनंद देऊन उत्तम काम करत आहात. डॉक्टर दिनाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि असेच यश तुम्हाला मिळो.
2: खरेच डॉक्टरांना समाज देव माणूस समजतो, पण त्यापेक्षाही समाजाचे खरे उपयोगी मित्र आणि मार्गदर्शक हे डॉक्टर असतात. काही वर्षापूर्वी फॅमिली डॉक्टर ही संकल्पना रूढ होती. ती डॉक्टरांच्या सामाजिक बांधिलकी, सामाजिक जबाबदारी समजून घेण्याच्या कर्तृत्वाला अनुसरूनच होती.
0: आणि खरंच आहे, डॉक्टर हे पोलिसांसारखे 24 तास काम करत असतात, ऑन कॉल असतात, कधी ते नाही म्हणत नाहीत पेशंटला. डॉक्टरांच्या अमूल्य भूमिकेची जाणीव असल्यानं या दिवशी आरोग्य शिबिर आयोजित केली जातात. तरुणांनी हा वैद्यकीय व्यवसाय निवडला आणि समर्पित वृत्तीने काम करावे यासाठी सुद्धा त्यांना मार्गदर्शन केलं जातं आणि खूप चांगले कार्यक्रम या निमित्त समाजात होतात.
2: आपण देव पाहू शकत नाही, पण असे खरेच म्हटले जाते की आजार बरा करून चांगले जीवन देण्यासाठी, जगण्यासाठी मिळवून देतो तो डॉक्टर हा असा देव माणूस असतो. त्याबद्दल सांगणारा संस्कृत श्लोकही आहे,
0: कोणता,
2: शरीर जर्जरे भूते व्याधी ग्रस्ते च कलेवरे औषधम जानवी स्तोयम वैद्य नारायण हरि ओम.
1: छान श्लोक आहे हा अंजुताई. डॉक्टरांचे जीवन हे आव्हानात्मक असते, दररोज वेगवेगळ्या परिस्थितीला तोंड द्यावे लागते, कधी कधी वेगळ्या वेगळ्या समित्यांवर काम करावे लागते आणि धोरणात्मक निर्णय घ्यावे लागतात. अशा वेळेस बहुतेक डॉक्टर्स लोकांमध्ये समता, सहिष्णुतेने वागण्याचे निर्णय घेतात आणि त्याप्रमाणे वागले तर समाजात भेदभाव न राहता एकता आणि सत्य वाढवण्याचे मुलाचे कार्य डॉक्टर्स करतात.
0: हा दिवस साजरा करण्यासाठी एक खास थीम ठरवली जाते, म्हणजे मध्यवर्ती कल्पना. 2024 मध्ये डॉक्टर्स दिनाची मध्यवर्ती कल्पना होती हिलिंग हँड्स केअरिंग हार्ट्स. त्याप्रमाणे डॉक्टर पेशंटला मृत्यूच्या तावडीतून वाचवण्यासाठी आणि नवीन जीवन देण्यासाठी प्रयत्नशील असतातच.
1: अरे हा सुषमाते, आणि या दिवसाचे कार्य असे आहे की डॉक्टरांचे समाजाप्रतीचे योगदान आणि विशेष जीवदान देणाऱ्या कार्याबद्दल लोकांना जागरूक करणे, कारण प्रसंगी ते आपले सुखदुःख बाजूला ठेवून रुग्णांसाठी जगतात आणि समाज रोगमुक्त ठेवण्याचे काम करतात.
2: होय, डॉक्टर्स डे कठीण काळात आपले म्हणजे जेव्हा ते प्राण वाचवणाऱ्या डॉक्टरांच्या सन्मानार्थ साजरा केला जातो, कारण गरजू लोकांना बरे करून निरोगी ठेवण्यात डॉक्टरांची भूमिका महत्वाची असते.
0: आणि अगं, कोविडच्या संसर्गजन्य काळात जीवाची पर्वा न करता कित्येक तास डॉक्टर ड्युटी करत होते, अनेक लोकांचे प्राण त्यामुळे वाचले. या डॉक्टरांना काही लोकांना तर म्हणजे काही डॉक्टरांना जीवही गमवावा लागला, पण तरी हार न मानता डॉक्टरांनी अखंड काम चालू ठेवले. या डॉक्टरांच्या बलिदानाचंही आपण स्मरण केलं पाहिजे, ठेवलं पाहिजे. जाणीव असणं फार महत्वाची आहे.
1: खरंय खरंय, आणि या वर्षीच्या डॉक्टर्स डेची थीम आहे सर्वांसाठी आरोग्य प्रत्येकासाठी गुणवत्ता, हेल्थ फॉर ऑल क्वालिटी फॉर एव्हरीवन, आणि बिहाइंड द मास्क केअरिंग फॉर केअर गिअर. हा दिवस प्रत्येक देशात साजरा केला जातो. खरं म्हणजे ना डॉक्टरांचं आणि सरकारची सुद्धा आता बऱ्याचशा सरकारी योजना आल्यामुळे प्रधानमंत्री योजना असेल किंवा महात्मा फुले जन आरोग्य योजना असेल तर त्याचा फायदा गरीब लोकांना बऱ्यापैकी या योजनांमुळे होतो आहे. आणि आरोग्य सुविधा खऱ्या अर्थाने तळागाळात किंवा खेड्यापर्यंत पोहोचली आहे असं आपण म्हणू शकतो.
0: खरे ग, हार्ट सर्जरी सारखी गोष्ट सुद्धा अल्प दरामध्ये त्यांना मिळते हे खूप मोठं भाग्य आहे.
1: लोकांनी यासाठी जागरूक असलं पाहिजे आणि त्यांच्या योजनांचा योग्य रीतीने लाभ घेतला पाहिजे
0: आणि त्या योजना कोणासाठी आहेत हे लक्षात घेऊन तसं वागलं पाहिजे. म्हणजे श्रीमंतांनी या योजनेमध्ये घुसता कामाला खरीच ज्याला गरज आहे त्यांनी त्या योजनांचा लाभ घेतला पाहिजे.
1: पण कधी कधी पाहायला मिळतं हा सुषमाताई की काही काही पेशंट फोर व्हीलर मधनं हॉस्पिटलमध्ये येतात आणि योजनेचं कार्ड त्यांच्या हातात मध्ये असतं. अशा वेळी थोडं वाईट वाटतं पण डॉक्टर हे सगळं बाजूला ठेवून रुग्ण म्हणून त्यांच्याकडे बघतो आणि त्याला रुग्ण सेवा देतो.
0: अगदी अगदी. म्हणून ग अंजली आपल्याला सुप्रिया डॉक्टर असल्यामुळे किती बरं वाटतंय. तिच्या प्रतीच आपण आदर व्यक्त करतोय डॉक्टर.
2: आणि खरंच ती जनसेवा करते, हीच ईश्वर सेवा आहे.
0: खरंच आहे, खूप काम करते आणि त्यामुळे चांगले चांगले पेशंट चांगले बरे होतात.

0: नमस्कार, मी डॉक्टर सुषमा नाके बोलतीये. आज मी या आपल्या कार्यक्रमात विलास चव्हाण सरांची मुलाखत घेणार आहे. धुळ्यामध्ये ते पालेशा महाविद्यालयातून निवृत्त झाले, पण विद्यार्थी विकास आणि राष्ट्रीय सेवा योजना उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगावचे ते संचालक म्हणून त्यांनी जवळजवळ 11 वर्ष काम केलंय. विद्यार्थ्यांच्या विकासाचा विचार अनेक बाजूंनी केलाय, अनेक कृतिशील कार्यक्रम त्यांनी राबवले आहेत. माधव पालेशा महाविद्यालयातून सेवानिवृत्त झाल्यावरही विद्यार्थी विकास आणि विद्यार्थी कल्याणासाठी अनेक कार्यशाळांतून ते मार्गदर्शन करत असतात. गांधी फुले आंबेडकर यांच्या विचारांनी प्रभावित होऊन त्यांचे कार्य आजही सुरू आहे. त्यांना असंख्य पुरस्कार मिळालेले आहेत आणि सामाजिक शैक्षणिक संस्थांवर ते पदाधिकारी आहेत. व्यक्तिमत्व विकास, योगाभ्यास, स्पर्धा परीक्षा, मनोबलवृत्ती, मेडिटेशन यावर त्यांनी अनेक व्याख्यानं दिली आहेत. म्हणून आज त्यांच्याशी बोलायचं ठरवलंय. नमस्कार चव्हाण सर.
1: नमस्कार. नमस्कार.
0: मला असं विचारायचं आहे की एवढी तुम्ही काम केलीत तर मला थोडं तुमच्या बालपणाविषयी जाणून घ्यायचं आहे. कारण असं म्हणतात मुलाचे पाय पाळण्यात दिसतात. एवढं विद्यार्थ्यांच्या साठी कार्य करत राहणं आणि शिक्षण आणि सामाजिक संस्थांशी जोडलं जाणं निरपेक्षपणे हा फार चांगला विचार आहे. थोडा बालपणाविषयी सांगा.
1: माझा जन्म जो आहे तसा धुळ्यातच झालेला आहे. बालपण आणि सगळंच रिटायरमेंट पर्यंतच आयुष्य जे आहे ते धुळ्यामध्ये गेलं. घरात काका, काकू आणि आई हे सगळेच शिक्षक असल्या कारणामुळं त्याचा थोडासा परिणाम जो आहे शिक्षकी पेशातला आणि त्या शिक्षकी पेशातल्या एकूणच वर्तनाचा तो झाला. आणि सुदैवानं मीही टीचिंग प्रोफेशनमध्येच गेलो. पालेशा धुळ्याचं जे आर सी टी

0: स्कूलमध्ये ज्युनियर कॉलेजमध्ये काम केलं आणि त्यानंतर मग पालेशाह महाविद्यालय या ठिकाणी काम केलं. त्यामुळे ते सगळा भाग जो आहे हा विद्यार्थ्यांबरोबर संपर्काचा तो राहिला. विद्यावर्धिनी महाविद्यालय धुळ्यामध्ये फार प्रसिद्ध महाविद्यालय होतं त्या काळामध्ये. त्या काळात विद्यार्थी दशेमध्ये विद्यावर्धिनी महाविद्यालयामध्ये इतक्या सगळ्या ऍक्टिव्हिटी एक्स्ट्रा ऍक्टिव्हिटी चालत असत आणि प्राध्यापकही तसेच त्यावेळेला होते आणि त्यामुळे त्यांच्या सहवासामुळे या सगळ्या अभ्यासेतर उपक्रमांमध्ये सहभागी होता आलं आणि मग ते तसं व्यक्तित्व जे आहे ते त्या पद्धतीने घडत गेलं.
1: अगदी बरोबर. मग आपली निवड जळगावला झाली आणि तुम्ही संचालक म्हणून काम केलं, कसं होतं ते काम, काय स्वरूप होतं?
0: 1990 मध्ये उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाची स्थापना झाली आणि त्या कालावधीमध्ये मग विद्यापीठ सुरू झालं असल्या कारणामुळं, म्हणजे जसं कुलगुरू हे पहिलं पद असतं, परीक्षा नियंत्रक दुसरं पद असतं, बीसीडी डायरेक्टर हे पद असतं, परीक्षा नियंत्रक हे पद असतं, तसं स्पोर्ट डायरेक्टर आणि विद्यार्थी कल्याण संचालक अशी पदही त्या ठिकाणी असतात. तर त्यानंतरच्या कालावधीमध्ये मग 1997 मध्ये मी त्या पदावर कामासाठी गेलो आणि विद्यापीठाचं अवघं वय 7-8 वर्षाचंच असल्या कारणामुळं फार अशा काही वेगवेगळ्या प्रकारच्या सोयी विद्यापीठामध्ये त्या कालावधीमध्ये होत्या असं काही नाही. आज जेवढ्या सोयी आहेत त्या तर अतिशय उत्तम प्रकारच्या सोयी आहेत, पण त्या कालावधीमध्ये मग गेल्यानंतर सगळ्यात अगोदर एक महत्वाचं जे काही काम मी केलं असेल, तर आम्ही सगळे विद्यार्थी दशेमध्ये असताना कल्चरल ऍक्टिव्हिटीमध्ये पुणे विद्यापीठात असताना आम्ही सहभागी व्हायचो आणि मग पुणे विद्यापीठामध्ये युवक महोत्सव होता. तो युवक महोत्सव या सगळ्या 7 वर्षाच्या कालावधीमध्ये विद्यापीठामध्ये आमच्या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठामध्ये झालेला नव्हता. मग पहिलं काम मी त्यावेळेला केलं, कुलगुरू महोदयांना त्यांना विनंती केली की अशी एक ऍक्टिव्हिटी आपण सुरू करूया आणि मग सरांनी वेगवेगळ्या कमिट्या धुळे नंदुरबार जळगाव जिल्ह्यातले जे कल्चरल ऍक्टिव्हिटीमध्ये असणारे प्राध्यापक आहेत तर त्यांना त्या समितीमध्ये आणलं आणि आम्ही एक फार छान नियमावली जी आहे ती तयार केली आणि त्या नियमावलीनुसार मग आम्ही पहिला युवक महोत्सव जो आहे तो सुरू केला. आता त्याचं स्वरूप फारच एकदम उच्च मोठं झालेलं आहे. त्यानंतर
1: पहिला युवक महोत्सव कुठे झाला?
0: पहिला युवक महोत्सव आम्ही विभागीय स्तरावर असा घेत असतो म्हणजे सुरुवात असल्या कारणामुळं पहिला जो आहे तो जळगावच्या एमजे महाविद्यालयामध्ये आम्ही विभागीय स्तरावर केला. त्यानंतर मग धुळ्याच्या एका महाविद्यालयामध्ये केला आणि नंदुरबारच्या एका महाविद्यालयामध्ये केला. असे 3 ठिकाणी मग आम्ही ते महोत्सव जे ते घेत असू. नंतरच्या कालावधीमध्ये त्याचं स्वरूप फार छान बदललं आणि त्यामुळे मग एकत्रित युवक महोत्सव जवळपास 1500 ते 2000 मुलं 5 दिवस त्या युवक महोत्सवामध्ये एकत्र येतात आणि 17 ते 18 म्हणजे आता 21 झाल्या आहेत, 21 कला प्रकारांच्या स्पर्धा ज्या आहेत त्या तिथे आयोजित केल्या जात होत्या.
1: अरे वा, सगळ्या 15 ते 20 वयोगटातल्या म्हणजे 25 वर्षापर्यंतच्या वयोगटातल्या एवढ्या मुलांना, 2-3 हजार मुलांना एका वेळी सांभाळणं सोपी गोष्ट नसते. मग तुमचा विद्यार्थ्यांशी संपर्क त्यावेळेला कसा येत होता?
0: माझ्याकडे राष्ट्रीय सेवा योजनेचं पण काम होतं. मग राष्ट्रीय सेवा योजनेच्या कामामुळे मला संधी अशी मिळायची की मी परिसरातल्या धुळे नंदुरबार जळगाव जिल्ह्यातल्या परिसरातल्या बहुतेक सगळ्या महाविद्यालयांमध्ये एकदा तरी जायचो आणि विशेषतः काय व्हायचं की राष्ट्रीय सेवा योजनेचं विशेष हिवाळी शिबिर हे निवासी स्वरूपाचं असायचं आणि पद्धत अशी होती की जो कार्यक्रम समन्वयक असतील विद्यापीठाचे त्यांनी एकदा तरी त्या शिबिरांना भेट देणं गरजेचं आहे आणि त्याचं सुपरविजन करणं गरजेचं आहे असे ते नियम आहे. आणि त्यामुळे मी ज्या ज्या महाविद्यालयाच्या एनएसएसच्या शिबिरांमध्ये जायचो तिथे या युवक महोत्सवाचं माहिती द्यायचो, विद्यापीठाच्या ज्या वेगवेगळ्या स्पर्धा आहेत त्याची माहिती द्यायचो आणि त्यामुळे त्या मुलांना असं वाटायचं की हे केवळ आपल्याला सांगण्यासाठी इथे आलेले आहेत आणि मग ते विद्यार्थी मोठ्या संख्येने मग विद्यापीठाच्या या उपक्रमांमध्ये सहभागी व्हायचे. त्याच्याबरोबर आपण या स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी पार्श्वभूमी तयार करण्यासाठी मग विडंबन नाट्य, मूक नाट्य, अभिवाचन कार्यशाळा, अभिनयाच्या कार्यशाळा, काव्यवाचनाच्या कार्यशाळा अशा आपण कार्यशाळा त्यांच्यासाठी आयोजित करत होतो आणि त्या कार्यशाळांचा परिणाम असा झाला की मुलं खूप संख्येने तिथे सहभागी व्हायला लागली. मग वाङ्मयीन कला प्रकारासाठी पण आपण असं केलेलं होतं, म्हणजे कथा, कविता, संगीत असं किंवा नृत्य असं की यांच्या कार्यशाळा आयोजित करायचो आणि नियत विद्यापीठाने एक नियम केलेला होता की प्रत्येक महाविद्यालयानं नियतकालिक वर्षभराचा वार्षिक अंक जो असतो तो काढलाच पाहिजे, म्हणजे आम्ही ते कंपल्सरी केलेलं होतं. आणि जर नाही केलं तर त्याला थोडी आम्ही कारवाई जी त्याची त्या काळात आम्ही ते केलेलं होतं हो आमच्या विभागाने. आणि मग त्याचा परिणाम असा झाला की खूप छान लेखक मुलं मुली तयार व्हायला सुरुवात झाली. मग कविता
1: योजना ही योजना फार चांगली आहे की प्रत्येक नियतकालिक प्रसिद्ध व्हावं, त्यामुळे सगळे जे विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या लेखन प्रक्रियेत सहभागी होत आले हे चांगलं केलं तुम्ही. आणि अनेकांना तुम्ही स्वतः भेटल्यामुळे जी माउथ टू माउथ पब्लिसिटी असते आणि एक खात्री आणि विश्वास असतो ते पण छान झालं. तुम्ही स्वतः अभिनयामध्ये अनेक बक्षिसं मिळवली आहेत, मग या कार्यशाळेमध्ये तुम्ही पण मार्गदर्शन करत होता का?
0: मी जायचो. आम्हाला विद्यावर्धिनी महाविद्यालयामध्ये असताना आम्ही नाटक एकांकिकांमध्ये आम्ही सहभागी असतो, राज्य नाट्य स्पर्धेमध्ये पण मी जायचो. तर त्याचा परिणाम असा झाला की मी पण त्या कार्यशाळेमध्ये मुलांना मार्गदर्शनासाठी जायचो. आणि त्याचा परिणाम असा झाला की आपला संचालकच या सगळ्या ऍक्टिव्हिटीमध्ये आहे तर आपण का नाही. मग आणि काही प्राध्यापक जे होते ते पण मला माहीत होते की त्या कालावधीमध्ये ते आमच्या बरोबर युवक महोत्सवाला असायचे, त्यांना सोबत घेतलं. आणि त्यांना सोबत घेतल्यामुळे या युवक महोत्सवाची ऍक्टिव्हिटी असेल किंवा विद्यार्थी कल्याणच्या ज्या वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी होत्या त्या खूप वेगानं फार छान यशस्वी झाल्या असं मला वाटतं.
1: हो हो. आणि मला असं आठवतंय की त्या विद्यार्थी राष्ट्रीय योजनेमध्ये निवासी कार्यशाळेमध्ये आपण अनेक ठिकाणी मार्गदर्शन केलं आणि विद्यार्थ्यांना प्रेरित केलं, त्यामागे तुमचा हेतू काय होता?
0: नाही, राष्ट्रीय सेवा योजनेचा मुख्य उद्देश असा आहे की सुजाण नागरिकाची निर्मिती करणं. आणि राष्ट्रीय सेवा योजनेचं घोषवाक्यच असं आहे की नॉट मी बट यू, माझ्यासाठी नाही आहे हे समाजासाठी आहे. आणि त्यामुळे त्याच्या माध्यमातून काय व्हायचं की आपले प्रश्न काय आहेत आणि आपल्या प्रश्नांची उकल करण्यासाठी आपलीच भूमिका काय असायला पाहिजे याची जाणीव जी आहे ते विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी व्हायची. ग्रामीण भागातले प्रश्न समजायचे, आपले स्वतःचे प्रश्न समजायचे आणि या प्रश्नाच्या उकलमध्ये मग ज्याला आपण ते सस्टेनेबल डेव्हलपमेंट असं म्हणतो तर ती शाश्वत विकासाची प्रक्रिया जी आहे ती अधिक चांगल्या पद्धतीने या मुलांमध्ये त्याची जाणीव व्हायची. आणि दुसरा सगळ्यात महत्वाचा भाग असा की जी टोटल पर्सनॅलिटी डेव्हलप व्हायला पाहिजे, परिपूर्ण व्यक्तित्वाचा विकास व्हायला पाहिजे, तो विकास करण्याच्या प्रक्रिया ज्या आहेत या राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये फार चांगल्या पद्धतीने त्या केल्या जातात. कारण स्वयंशिस्त हा भाग राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये फार महत्वाचा आहे. आणि मग त्याच्या माध्यमातून आपण मुलींसाठी स्वतंत्र कार्यक्रम केले, आदिवासी विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र कार्यक्रम केले.
1: त्याबद्दल विचारायचं होतं की विद्यापीठ नियमांच्या अधीन राहून विद्यार्थ्यांच्या विकासासाठी तुम्ही अनेक योजना सुरू केल्यात. ग्रामीण भागातल्या योजना विशेषतः ग्रामीण ठिकाणी त्या राबवल्यात, कार्यशाळा वगैरे, म्हणजे मुलं कधीच बोलत नव्हती त्यांना बोलतं केलं, प्राध्यापक कधीच आपल्या विषयाच्या पलीकडे विचार करत नव्हती त्यांना प्रेरित केलं, त्यातला काही अनुभव सांगा.
0: उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जे आता कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ या नावाने ओळखलं जातं, त्या विद्यापीठाचा खूप मोठा भाग हा आदिवासी बहुल भाग आहे. आदिवासी विद्यार्थ्यांची संख्या मग धुळ्यामध्ये पण आहे, नंदुरबारमध्ये पण आहे आणि जळगावच्या चोपडा रावेर हा जो काही परिसर आहे त्याच्यामध्ये पण आहे. मग या मुलांना आम्ही एकत्र आणून त्यांच्यातला आत्मविश्वास जागृत करावा. कारण ही मुलं फार बुजरी असतात, त्यांच्यातलं पोटेन्शियल प्रचंड असतं, कलागुण प्रचंड असतात, लेखनाचं कौशल्य त्यांच्यामध्ये असतं, फक्त त्यांचं भाषेचं वैगुण्य त्यांच्यामध्ये असतं. मग आम्ही ते भाषेचं वैगुण्य दूर करण्यासाठी स्वतंत्र कार्यशाळा ज्या आहेत त्या आयोजित केल्या आणि मग ही मुलं बोलायला लागली, एकत्र यायला लागली. आणि त्याचा परिणाम असा झाला की आज ही मुलं, म्हणजे आम्ही त्याला नाव असं दिलं होतं आदिवासी विद्यार्थी आत्मविश्वास आणि प्रेरणा विकास कार्यशाळा असं त्याला नाव दिलेलं होतं. आणि त्याच्या माध्यमातून मग आता मला जी मुलं भेटतात त्याच्यातले पुष्कळ मुलं वकील झालेली आहेत, शिक्षक आहेत, प्राध्यापक आहेत, काही तर पीएचडी होल्डर आहेत, नेटसेट पास आहेत. आणि वकील मुलांची तर स्वतंत्र संघटना नंदुरबार जिल्ह्यामध्ये आहे आणि त्यांच्या माध्यमातून मग काही सामाजिक उपक्रम जे ते राबवले जातात. आदिवासी पाड्यातल्या शाळांमध्ये हे वकील मुलं स्वतः त्यांना जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा शिकवायला जातात आणि त्यांच्याबरोबर जे प्रायमरी टीचर आहेत ते मुलं किंवा प्राध्यापक जे मुलं आहेत ते सुद्धा मुलं त्यांच्याकडे जातात.
1: म्हणजे हे खरं फार मोठं काम आहे की आदिवासी मुलांना बोलतं केलं, भाषेचं वैगुण्य त्यांचं जावं यासाठी कार्यशाळा केली आणि त्यांना मूळ प्रवाहाकडे आणून त्यांच्यामधला आत्मविश्वास जागवला आणि त्यांनी आता तो पुढे चालू ठेवलाय. म्हणजे एकाने दुसरी मेणबत्ती पेटवावी, दुसऱ्याने तिसरी पेटवावी, असं हे कार्य आहे.
0: त्याच्यामध्ये आणखी मला एक गोष्ट सांगायची आहे की विद्यापीठ जे आपलं उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आहे, सगळे सायन्स स्ट्रीमचे सगळे अभ्यासक्रम तिथे होते. मधल्या कालावधीमध्ये कुलगुरू महोदयांनी तुलनात्मक भाषा विभाग हा सुरू केला आणि त्याच्यामध्ये इंग्रजी, मराठी, हिंदी हे सुरू केलं. आणि मग या आदिवासी भागातली मुलं जी आहेत ती त्या डिपार्टमेंटमध्ये ऍडमिशन घेऊन एम ए करायला आली. पण त्यांची राहायची व्यवस्था, त्यांची जेवणाची व्यवस्था, कारण स्कॉलरशिप जी आहे ती उशिरा मिळायची. आणि मग कुलगुरू महोदयांनी अशी एक स्कीम तयार करायला सांगितली की या मुलांच्या पैशाची काय व्यवस्था करता येईल का. मग आम्ही कमवा शिका योजना ही या विद्यापीठाच्या परिसरातल्या या आदिवासी मुलांसाठी केली आणि त्यामुळे त्यांनी जे कमवा शिका योजनेच्या माध्यमातून पैसे मिळवले त्याच्यातून त्यांची राहण्याची व्यवस्थाही झाली, त्यांची जेवणाची व्यवस्थाही झाली आणि बरेचसे मुलं मग विद्यापीठाच्या कम्पॅरेटिव्ह लँग्वेज डिपार्टमेंटमध्ये त्या ठिकाणी येऊन शिकायला लागले. हा एक महत्वाचा भाग
1: त्या ठिकाणी. आपण गांधी तत्वज्ञान मंडळाचंही खूप काम केलंय, तर तिथे कोणत्या प्रकारचं काम?
0: उत्तर महाराष्ट्र विद्यापीठा जळगाव अंतर्गत धुळे शहरामध्ये महात्मा गांधी तत्वज्ञान केंद्र या नावानं एक उपकेंद्र जे ते चालवलं जातं. या केंद्राचं वैशिष्ट्य असं आहे की कस्तुरबा गांधी, महात्मा गांधी, वल्लभभाई पटेल, बाळूभाई मेहता, विनोबा भावे, शिवाजीराव भावे, त्यांचे वडील नरहर भावे हे या केंद्रामध्ये निवासाला होते, वास्तव्याला होते. आणि मग यांच्या माध्यमातून म्हणजे शिवाजीराव भावे, विनोबा भावे आणि बाळकोबा भावे यांच्या माध्यमातून गीताईच्या संदर्भातलं बरंचसं काम जे आहे ते विनोबांनी गीताई लिहिलेली होती त्याच्यातलं बरंचसं काम झालं. आणि गांधीचा संपर्क असल्या कारणामुळे म्हणजे स्वतः गांधी धुळ्यामध्ये आलेले होते त्यामुळे त्या लोकांनी तिथले रामेश्वरजी पोद्दार, गंगूताई पोद्दार म्हणून एक कुटुंब होतं, त्यांनी महादेवभाई देसाईंचं निधन झाल्यानंतर गांधींची भेट घेतली आणि त्यांनी सांगितलं की महादेवभाईंचं स्मारक तयार करायचं आहे. आणि मग हे स्मारक तयार झाल्यानंतर मग इथे काय काम करावं, तर गांधी विचाराचं आणि गीताई प्रचार प्रसाराचं काम सुरू झालं. मग विद्यापीठानं हे केंद्र जे आहे ते आपल्या ताब्यामध्ये घेतल्यानंतर आम्ही मुंबई सर्वोदय मंडळाच्या मदतीने युवकांना गांधी समजावा म्हणजे आजच्या परिभाषेमध्ये गांधी समजावा, आज जी काही परिस्थिती त्या परिभाषेमध्ये गांधी समजावा यासाठी मग आम्ही गांधी विचार परीक्षांचं आयोजन केलं. म्हणजे गांधींच्या विचाराची छोटी छोटी पुस्तकं किंवा गांधीचं आत्मकथा हे जे पुस्तक आहे हे मुलांना वाचायला दिलं आणि त्याच्यावर परीक्षा आयोजित केल्या आणि त्यांना प्रमाणपत्र दिली. याचा परिणाम असा झाला की जवळपास 25 ते 30 हजार पुस्तकं आम्ही मुलांपर्यंत पोहोचवली आणि किमान गांधी समजू शकतो त्यांना, म्हणजे त्याचा नंतरचा भाग काय होईल ते जाऊ द्या, पण आज त्यांना गांधी समजतो आहे, गांधीने काय केलेलं होतं ते समजत होतं आणि या माध्यमातून मग तो गांधी आम्ही पोहोचवायचा प्रयत्न केला. डॉक्टर मुबशा, डॉक्टर विश्वास पाटील, डॉक्टर पितांबर सरोदे अशी काही मंडळी या प्राध्यापक हे तिथे विद्वान गांधी विचाराचे प्राध्यापक होते, त्यांच्या माध्यमातून काही पुस्तकं आम्ही तयार केली आणि जवळपास 15 पुस्तकांचं संपादन धुळ्याच्या गांधी तत्वज्ञान केंद्राने केलेलं आहे आणि अतिशय छान गांधीचं काम जे आहे.
1: त्या सगळ्या नेत्यांबद्दलही आहेत ही पुस्तकं, म्हणजे मला वाटतं एक जयप्रकाश नारायण आहेत, आणखी अनेक नेत्यांबद्दल आहेत, म्हणजे हे नेतेही तुम्ही समाजापर्यंत पोहोचवले पुस्तकातून. तुमचं खूप चांगलं काम आहे आणि आजही हे सगळं काम सुरू आहे, त्यामुळे आज तुम्ही आपल्याला भेटलात आणि छान माहिती दिलीत. श्रोते हो, हा होता आपला आजचा मुलाखतीचा कार्यक्रम. प्राध्यापक विलास चव्हाण यांच्याशी आपण भेटलो. पुन्हा भेटूया याच वारी याच वेळी. धन्यवाद सर.

नमस्कार रसिक श्रोते हो, मंडळी मी विश्वास देशपांडे तुमच्याशी संवाद साधतो आहे आणि मी तुमचं या सुखानो या कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत करतो. मंडळी, आज मी तुमच्याशी बोलणार आहे ते शब्द माधुर्य, गीत माधुर्य आणि नाद माधुर्य, म्हणजेच काही सुंदर अशा गीतांबद्दल आणि त्यांच्या आपल्या जीवनावर असलेल्या प्रभावाबद्दल. मंडळी, संगीत, गाणी आणि शब्द तसं पाहिलं तर अमूर्त, नादब्रह्मच ते. डोळ्याने दाखवा म्हटलं तर नाही दिसायचं, पण अनुभव मात्र घेता येतो. कान तृप्त होतात, मनही तृप्त होतं. निराश झालेल्या मनाला उभारी देण्याची शक्ती या नादब्रह्मात असते. एक प्रकारे परमेश्वराच्या अस्तित्वाचीच ती अनुभूती असते. म्हणून तर मंदिरात गेल्यावर, ध्यान केल्यानंतर मनाला जी शांती प्रसन्नता लाभते, तीच शांती प्रसन्नता हे नादब्रह्म आपल्याला देतं. तुम्ही तल्लीन होऊन ऐकलं तर सहजच तुमची समाधी लागते. मग अशा वेळी आपल्या आजूबाजूला काय सुरू आहे याकडे सुद्धा आपलं लक्ष जात नाही. मंडळी, मागे आपले CDS जनरल बिपिन रावत यांचा हेलिकॉप्टरच्या अपघातामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला होता आणि त्यांच्याबरोबर त्यांच्या पत्नीसह अन्य 12 व्यक्ती देखील या अपघातामध्ये मृत्यू पावले होते. आणि या प्रसंगी मला लता दीदींनी गायलेल्या एका गीताची आठवण आली. ते गाणं आहे, आकाश के उस पार भी आकाश है. लता दीदींच्या माझ्या आवडत्या गाण्यांपैकी हे एक आहे. एअरफोर्स दिनासाठी लता दीदींनी हे सुंदर गाणं गायलं आहे. हे गीत गुलजार यांचं आहे. हे गाणं गैरफिल्मी आहे. सगळी चांगली गाणी चित्रपटातीलच असतात असंही नाही. या गीताचा व्हिडिओ जर आपण यूट्यूबवर पाहिला तर आपल्याला हवेत झेप घेणारी लढाऊ विमानं दिसतात आणि त्या विमानांच्या उड्डाणासोबत लता दीदींचा आवाज ऐकू येतो. विमानं आकाशातून उडत असतात. दीदींचे स्वर जणू त्या विमानांसोबत आकाशात विहार करतात. ते शब्द आपल्याला सांगतात, आकाश के उस पार भी आकाश है. जणू त्या सांगतात, इथेच थांबू नका, पर्वतांची आकाशाची उंची तुम्ही गाठली म्हणजे सगळं मिळवलं असं समजू नका. या आकाशाच्या पलीकडे देखील एक विशाल आकाश आहे, ते तुम्हाला खुणावत आहे. चला पुढे. गुलजार या सिद्धहस्त कवींचे शब्द आणि त्या शब्दातील सामर्थ्याचा प्रत्यय आणून देतात ते लता दीदींचे स्वर. निराश मरगळलेल्या मनाला उभारी देण्याचं सामर्थ्य, शक्ती या शब्दांमध्ये आहे. या गीतातला सुरुवातीचा आणि नंतर येणारा आकाश हा शब्द लता दीदींनी इतका अफलातून आणि वेगवेगळ्या प्रकारे गाण्यात उच्चारला आहे की त्याला तोड नाही. जणू त्यांचे शब्द आपल्याला सुद्धा आकाश के उस पार घेऊन जातात. छोटंसं 3 कडव्यांचंच हे गीत, पण त्यात जीवनाचा आशावाद ठासून भरला आहे. या गीतातल्या काही ओळी बघा. झरते रहो बादल झरे जिस तरह, दरिया मुड़े पैरों तले जिस तरह,
सागर में भी गिर के कभी खाली न हो, आकाश के उस पार भी आकाश है। आकाशातले मेघ जलाचा वर्षाव करत राहतात, खाली असणाऱ्या समुद्रावर देखील वर्षाव करत राहतात, पण ते रीते होत नाहीत, पुन्हा पुन्हा जलवर्षाव करतच असतात। तसं तुम्ही थकू नका, थांबू नका, देत रहा, आपलं कर्तव्य करत रहा। इथे मला रॉबर्ट फ्रॉस्ट या कवीची कविता आठवते, तो म्हणतो, द वूड्स आर लवली डार्क अँड डीप, बट आय हॅव प्रॉमिसेस टू कीप अँड माइल्स टू गो बिफोर आय स्लीप। मंडळी, या इंग्रजी कवितेतील ओळींमध्ये जंगलाचा जो उल्लेख आहे तो केवळ जंगलाचा नसून आयुष्याचा देखील आहे, रूपकात्मक आहे। हे जंगल सुंदर आहे, घनदाट आहे, पण मला इथं थांबून चालणार नाही, कारण मला दिलेली आश्वासनं पूर्ण करायची आहेत, पाळायची आहेत। ही आश्वासनं म्हणजे जीवनातील ध्येय। ते जर गाठायचं असेल तर रस्त्यातील मोहांना बळी पडून चालणार नाही, कारण थांबला तो संपला। आकाश के उस पार भी या गीताच्या पुढील कडव्यामध्ये गुलजार म्हणतात, आना भी है जाना भी है हर दफा, चलते रहो मौसम चले जिस तरह, कोई नहीं आए अगर एकला चलो, आकाश के उस पार भी आकाश है। हार जीत सुरूच राहणार, जीवन आणि मृत्यूचा खेळ सुरूच राहणार, पण म्हणून आपल्याला वाटचाल थांबवायची नाही। या पृथ्वीवर ऋतू कसे एकामागून एक येत जात राहतात, तशीच वाटचाल तोच आदर्श पुढं ठेवून आपल्याला करायची आहे। कोणी सोबत आलं तर उत्तमच, पण नाही आलं तर कोणासाठी थांबू नका। आपली वाटचाल एकट्या नका होईना, पण सुरूच ठेवा, कारण ज्याला ध्येय गाठायचं आहे त्याला कोणासाठी थांबून चालणार नाही। या सुंदर गीताला हृदयनाथ मंगेशकर यांचं संगीत आहे। असं म्हटलं जातं की हे गीत सुरुवातीला आशाताई आशा भोसले या गाणार होत्या, पण नुकतंच आर डी बर्मन यांचं त्यावेळी दुःखद निधन झालं होतं, त्यामुळे हे गीत लता दीदींकडे आलं। पुण्याला 1994 झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धांच्या वेळी दीदींनी स्वतः हे गीत सादर केलं होतं। तत्कालीन पंतप्रधान PV नरसिंहराव हे यावेळी उपस्थित होते। मंडळी, आज लता दीदी नाही आहेत, पण लता दीदी असोत की आशाताई, दोघेही जित्या जागत्या लेजंड्स। आशाताईंनी म्हटलेल्या एका सुंदर गीताबद्दल या ठिकाणी मला बोलावंसं वाटतं। हे अप्रतिम गीत आहे, शांता शेळके याने लिहिलेलं। जीवलगा राहिले दूर घर माझे, हे ते अजरामर गीत। या गीताला संगीत आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं। हे गीत शांततेत ऐकावं तर त्याच्या सौंदर्याची अनुभूती आपल्याला येते। तसं आपण एरवी केव्हाही ते ऐकू शकतो। ऐकल्याचं फळ तुमच्या पदरामध्ये नक्की पडल्याशिवाय राहणार नाही। कोणतं फळ? मन तृप्त होणं, कान तृप्त होणं, हेच ते फळ। पण निवांतपणे शांततेत ऐकाल तर ते तुम्हाला नादब्रह्माची अनुभूती देईल, तुमची समाधी लागेल। या गीताला उपमा द्यायची झाली तर मी संथ वाहणाऱ्या एखाद्या नदीची उपमा देईल। नदीचे दोन्ही काठ म्हणजे हृदयनाथ मंगेशकरांचं मंद मंद वाजणारं संगीत। या संगीताच्या दोन्ही काठांमधून वाहणारा जलाचा पारदर्शी प्रवाह म्हणजे आशाताईंचं गाणं। जणू
तो बोल मंद हळवासा आयुष्य स्पर्शनी गेला असं आहे. या गीतात अंतऱ्याच्या आधी खास संगीत नाही, आलापानं गाणं ध्रुवपदातून अंतऱ्यात प्रवेश करतं आणि त्यामुळे गायिकेला विश्रांती मिळत नाही. असं म्हणतात की आशाताईंनी हे गाणं वन टेकमध्येच रेकॉर्ड केलं. हे गीत जसं ऐकायला अप्रतिम तसंच गायला महाकठीण, पण आशाताईंसारखी एखादी लिजेंडरी सिंगरच ते लीलया पेलू शकते. इथे संगीत आणि चाल हृदयनाथ मंगेशकर यांची. संगीतकार हृदयनाथ असोत, श्रीनिवास खळे असोत किंवा अन्य कोणतेही संगीतकार असू द्या, अन्य गायकांसाठी या संगीतकारांचं संगीत पेलणं म्हणजे एक आव्हान असतं. पण लता दीदी आणि आशाताई या दोघीही त्यासाठी समर्थ गायिका. त्या गीतातल्या शब्दांना आशाताईंनी जे वजन प्राप्त करून दिलं त्याला तोड नाही. मी आधी सांगितलेल्या लता दीदींच्या आकाश के उस पार भी या गाण्यात आकाश हा शब्द त्यांनी जसा वेगवेगळ्या सुंदर पद्धतीनं गायला आहे, अगदी तसाच या गीतातील जीवलगा हा शब्द आशाताईंनी गायला आहे. ऐकून बघा, गाण्यातली जी आर्तता आहे ती जीवलगा या शब्दातून मूर्तिमंत साकार झाली आहे. या गीतातला फक्त जीवलगा हा शब्द कसं वेगवेगळ्या प्रकारे उच्चारला आहे ते पाहावं म्हणजे आशाताईंच्या गायन सामर्थ्याचा प्रत्यय आपल्याला येतो. किर्र बोलते घन वनराई हे शब्दही असेच सुंदर म्हटलेले. सांज सभोवती दाटून येई हे शब्द भोवताली काळोख पसरल्याचा प्रत्यय आणून देतात आणि मग तो आशावाद. अशा या वातावरणात हे परमेश्वरा तूच एक आशा आहेस, तल्लीन होऊन ऐकलं तर आपण त्यात हरवून जातो असं हे भावोत्कट गीत. मंडळी, या कार्यक्रमामध्ये या दोनच गीतांबद्दल मी तुम्हाला सांगू शकलो, पण अशी खूप गाणी आहेत तुमच्या आणि माझ्याही मनामध्ये. त्या गीतांमधलं नादमाधुर्य, शब्दमाधुर्य वेड लावतं आपल्याला. त्यात परब्रह्माचं प्रतिबिंब पडलेलं असतं. सरस्वतीचा वरदहस्त लाभलेले कवी गायक हे या परब्रह्माचं माध्यम बनून आलेले असतात. त्यांच्यात तीच दैवी शक्ती वास करत असते. परब्रह्म अशावेळी नादब्रह्माचं रूप घेतं आणि एक नवीन सृष्टी निर्माण करतं. त्या सुरांमध्ये आपण चिंब नावून निघतो, पवित्र होतो. तर मंडळी, आज इथं थांबूया. मी विश्वास देशपांडे आजच्यापुरता तुमचा निरोप घेतो, पण आपण पुन्हा भेटूया याच वारी आणि याच वेळी. नमस्कार.

ਪਾਰਥ ਦਸਬੋਧ ਨਿਰੂਪਣਕਾਰ ਪਦਮਾਕਰ ਦੇਸ਼ਪਾਂਡੇ ਦਸ਼ਕ ਪਹਿਲੇ ਸਮਾਸ ਦੂਸਰਾ ਅਜ੍ਞਾਨ ਆਣਿ ਭ੍ਰਾਂਤੀਚਾ ਨਾਸ਼ ਕਰੂੰ ਸਰਵ ਸਿੱਧੀ ਪ੍ਰਾਪਤ ਕਰੂੰ ਦੇਣਾਰਿਆ ਫਲਦਾਇਕ ਬੋਧਰੂਪ ਅਸ਼ਾ ਓਂਕਾਰ ਗਣੇਸ਼ਾਸ ਨਮਨ ਅਸੋ ਮਾਝਾ ਅੰਤਃਕਰਣਾਤ ਆਪਣ ਯਾਵੇ ਸਰ੍ਵਕਾਲ਼ ਵਾਸ੍ਤਵ್ಯ ਕਰਾਵೆ ಮುಖ ದುರ್ಬಲ ಅಸಲೆಲ್ಲ ಮಲ ಆಪಲ್ಯ ಕೃಪಾ ಟಕಟಕ್ಷಾದ್ವಾರೆ ಬೋಲ್ತೆ ಕರಾವೆ ಆಪಲ್ಯ ಕೃಪೆನೆ ಭ್ರಾಂತಿಚ ಪರ್ದಾ ದೂರ ಹೋತೋ ಆಣಿ ವಿಶ್ವಭಕ್ಷ ಕಾಳ ಆಪಲೆ ದಾಸ್ಯತ್ವ ಕರು ಲಾಗ್ತೋ ಆಪಲ್ಯ ಕೃಪೆಮುಳೆ ವಿಘ್ನೆ ಬಾಪಡಿ ಹೋಗುನ್ ಥರಥರ ಕಾಪೂ ಲಾಗ್ತಾತ್ ಆಣಿ ಕೇವಳ ಆಪಲೆ ನಾವ ಘೇತಲ್ಯಾನೆ ದೇಶಧಡಿಲೆ ಲಾಗ್ತಾತ್ ಮ್ಹಣೂನ್ ವಿಘ್ನಹರ ಹೆ आपले नाव आमा अनाथांचे माहेरच आहे आपले नाव घेतल्याने हरिहर देखील अमर झाले असून ते आपणास वंदन करतात मंगलनिधी असलेल्या आपणास वंदन केले असता सर्व सिद्धी प्राप्त होतात आघात अडथळे उपाधी यांची बाधा दूर होते श्री गणेशाचे ध्यान केले असता मनाला मोठे समाधान लाभते मन ध्यानावस्थेत सर्वांगातून निघून केवळ नेत्रात स्थिर होते आपल्या सगुण रूपाचे लावण्य नृत्य करू लागते तेव्हा सर्व देव देखील स्तब्ध होतात सदा सर्व का अत्यंत आनंदाने डोलणारे आपले प्रसन्न वदन सदैव आनंदित असते आपले भीमकाय रूप भव्य असून आपली मूर्ती महाप्रचंड आहे आपल्या मस्तकावर उदंड सिंदूर चर्चिला आहे नाना सुगंध आपल्या भोवती दरवळत असून नाना शब्दांचे नाना झंकार तेथे दिसतात आपली सरळ व खाली वळलेली सोंड मनोहर भासत आहे आपले विशाल कान हलतात तेव्हा 14 विद्या साकारतात आपल्या मस्तकावर रत्नखचित मुकुट झळकत असून त्यावर तेजाचे किरण चमकत आहेत आपले शुभ्र दात ठसठशीत दिसत असून त्यावरील सुवर्णाची रत्नखचित कडी शोभते आहे कानामध्ये असलेली निळी कुंडले तळपत आहेत आपल्या विशाल उदरावर नागाचा कडदोरा घातलेला असून त्याला लावलेल्या छोट्या घंटांचा मंद नाद किणकिण करीत आहे चतुर्भुज लंबोदर रूप असलेल्या गणेशाच्या कमरेला पीतांबर असून समोर नाग फणत्कार करीत आहे हा वेटोळे घालून बसलेला शेष मधूनच नाभिकमळाकडे जिभल्या चाटत टकमका पाहत आहे आपल्या घरात नाना पुष्पांच्या माला शोभत असून हृदय कमळावर रत्नजळित पदक शोभत आहे चार हातांपैकी एका हातात परशु एका हातात कमळ एका हातात अंकुश आणि एका हातात आपल्याला अतिप्रिय असलेला मोदक आहे आपणासमोर विविध कला नाट्य नृत्य टाळ मृदंग संगीत गायन सादर होत असून आपण त्याला हुंकार देऊन यथोचित दाद देत आहात आपली मुर्गी मूर्ती अत्यंत चपळ सुलक्षण साजरी अशी असून जणू लावण्याची खाणच आहे दोन्ही पायातील नुपुरे व अन्य घागऱ्या वगैरे दागिन्यांचा ऋणुझुणू गजर कानावर पडत आहे आपल्या अस्तित्वामुळे ईश्वर सभेला शोभा आली असून दिव्य तेज साकारले आहे आपल्या कृपेमुळे साहित्य विषय सुलभ झाले आहेत अशा प्रकारे सर्वांग सुंदर सकळ विद्यांचा स्वामी असलेल्या गणेशास माझा साष्टांग नमस्कार गणेशाच्या रूपाचे वर्णन केले असता बुद्धीत प्रकाश पडतो आणि गणेशाच्या गुणांचे श्रवण केले असता सरस्वती प्रसन्न होते अशा या गणेशास ब्रह्मादिक देव वंदन करतात त्यांच्यापुढे माणूस तर काहीच नाही म्हणून गणेशाचे चिंतन केले पाहिजे गणेशाचे स्मरण केल्याने मूर्ख अवलक्षणी हीनापेक्षाही हीन असतील तेही सर्व विषयात प्रवीण होतात असा परमसमर्थ असलेला कल्लूचंडन विनायका स्वानुभवावर आधारित भजन करण्याचे मनोरथ पूर्ण कर ही प्रार्थना अशा प्रकारे परमार्थाची इच्छा मनात धरून मी यथामती श्री मंगलमूर्ती गणेशाचे स्तवन केले आहे इति श्री दासबोधे
गुरुशिष्य संवादे गणेशस्तवन नाम समास द्वितीय समाप्त.

0: नमस्कार, मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतो आहे. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. श्रद्धा ही मोठी शक्ती आहे. फार चिकित्सा करत बसणं हे मानवी देहबुद्धीचं लक्षण आहे. दुकानात गिराईक आलं आणि मालाची फार चिकित्सा करू लागलं की हे गिराईक काही विकत घेणार नाही असं दुकानदार मनात समजतो. परमार्थामध्ये सुद्धा अतिचिकित्सा करणाऱ्या माणसाचं तसंच आहे. रणांगणावर गुरुना कसं मारावं या चिकित्सेत अर्जुन पडला. भगवंताने अर्जुनाला आपलं रूप दाखवलं, त्यात पुढं होणाऱ्या सर्व गोष्टी अर्जुनाला दिसू लागल्या. देहबुद्धीच्या अभिमानाच्या आहारी जाऊन मायेत सापडल्यामुळं झालेला गोंधळ या विश्वरूप प्रदर्शनामुळं नाहीसा झाला. मायेचं मूळ लक्षण म्हणजे काय? मी करता आहे असं वाटणं. अभिमानाशिवाय कार्य तरी कसं होईल असं आपण म्हणतो आणि पापाचरण करायलाही मागं पुढं पाहत नाही. देहबुद्धीनं केलेला धर्म उपयोगी पडत नाही. अभिमानानं पुण्यकर्म जरी केलं तरी तीही पुढल्या जन्माला कारण होतात. सर्व काही देवाला अर्पण केलं ही आपली आठवण काही जात नाही. दुःखात असताना आपण आपलं जीवन प्रारब्धाच्या ग्रहांच्या संचिताच्या किंवा भविष्याच्या हाती आहे असं म्हणतो, परंतु ते भगवंताच्या हाती आहे ही श्रद्धा उडून आपण त्याला विसरतो. आपण आपल्या शंकेचं समाधान करू शकत नाही, त्यासाठी आपण कुठेतरी विश्वास ठेवला पाहिजे. आपण आजपर्यंत जगलो याला काय कारण सांगता येईल? आपण मेलो नाही म्हणून जगलो इतकंच. मी कसा जगलो याचं कारण कुणालाही सांगता येणार नाही, म्हणून राखणारा भगवंत आहे ही श्रद्धा असावी. ही सृष्टी भगवंतानं उत्पन्न केली. सृष्टीमध्ये भगवंत सर्व ठिकाणी भरलेला आहे. तो आनंदमय आहे. आपण त्याचे अंश आहोत, मग आपण दुःखी का? याचं उत्तर असं की देव आहे असं खऱ्या अर्थानं आपण वागत नाही. जिथं भगवंत आहे तिथं आपण त्याला पाहत नाही, श्रद्धेनं साधन करत नाही. श्रद्धेशिवाय कधी कुणाला परमार्थ साधायचा नाही. श्रद्धा ही फार बळकट आणि मोठी शक्ती आहे. श्रद्धेनं जे काम होईल ते कृतीनं होणं कठीण जातं. विद्या, बुद्धी, कला इत्यादी गोष्टी या बिळासारख्या आहेत, त्यांच्यामधून श्रद्धा झिरपून जाते. विद्वानांची मतं आपापसात जमत नाहीत आणि त्यामुळं आपली श्रद्धा डळमळते आणि मग आपल्याला आणखी वाचन केल्याशिवाय चैनच पडत नाही. आपल्या स्वभावामध्ये भगवंताच्या श्रद्धेपासून उत्पन्न झालेला धीमेपणा म्हणजे धीर पाहिजे. आपण आपल्या स्वतःवर जेवढी निष्ठा ठेवतो तेवढी जरी भगवंतावर ठेवली तरी आपलं काम होईल. नामात भगवंत आहे ही श्रद्धा ठेवावी आणि अखंड भगवंताच्या नामात राहण्याचा प्रयत्न करावा. हाच परमार्थाचा सोपा मार्ग आहे. भगवंतावर निष्ठा ठेवा, प्रेम ठेवा. भगवंत कष्टसाध्य नसून सहज साध्य आहे. जानकी जीवन स्मरण जय जय राम.
1: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात.

श्रोते हो नमस्कार, आणि मी आहे आर जे श्रद्धा, अर्थातच वारली चित्रकलेवरची श्रद्धा अशी आर जे श्रद्धा. रम्य अशी सकाळ आणि आता बऱ्यापैकी पावसाला सुरुवात झाली आपल्या नाशकामध्ये. रविवारी सकाळी तुमच्याशी गप्पा मारताना इतकं छान आणि प्रसन्न वाटत असतं, वेगळं काहीतरी तुम्हाला ऐकवण्याची इच्छा असते आणि अर्थातच प्रसंगानुरूप सणावारांच्या अनुषंगाने असं काहीतरी ऐकवावं हाच माझा नेहमी प्रयत्न असतो. तर गेले काही दिवस आपण मीच लेखन केलेले आणि काही वर्षापूर्वी किंवा काही दिवसापूर्वी वेगवेगळ्या वृत्तपत्रांमधून प्रकाशित झालेल्या लेखांचं अभिवाचन करते आहे आणि ते तुम्ही ऐकता आहात आणि त्याला भरभरून प्रतिसाद देत आहात, त्याबद्दल तुमचे सगळ्यांचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. आणि आषाढ महिन्याला सुरुवात झालेली आहे. आषाढ महिना म्हटलं की भरपूर पाऊस, अर्थात आषाढी एकादशी तर आहेच आहे, चातुर्मासाला सुरुवात होते आहेच आहे, पण आषाढाचा पहिला दिवस हा एका खास कारणासाठी ओळखला जातो. आषाढाचा पहिला दिवस हा एका वेगळ्या गोष्टीसाठी गेली अनेक वर्ष आपण साजरा करतो आहोत, ते म्हणजे महाकवी कालिदास यांची जयंती. आणि आषाढस्य प्रथम दिवसे असं आपण ज्याला म्हणतो, ज्यांनी संस्कृत भाषेमध्ये मुबलक असं लिखाण करून ठेवलेलं आहे आणि त्यामुळे आपण महाकवी कालिदास असं म्हणतो. आपल्या नाशकामध्ये त्यांच्या नावचं महाकवी कालिदास नाट्यगृह सुद्धा आहे. आणि अशा या महाकवी कालिदासांची जयंती आपण आषाढाच्या पहिल्या दिवशी साजरी करत असतो. तर त्याच अनुषंगाने मागच्या वर्षी मी हा लेख लिहिला होता आणि तो एका ई पेपर मध्ये प्रकाशित झाला होता. निमित्त आहे आषाढ महिन्याचं आणि म्हणूनच हा लेख खास तुमच्यासाठी सादर करते आहे. तेव्हा ऐकूया आषाढस्य प्रथम दिवसे या लेखाचं अभिवाचन. ज्येष्ठ अमावस्येत झाली म्हणजे आषाढ या मराठी महिन्याची सुरुवात होणार. नुकतीच आषाढ महिन्याला सुरुवात झाली आहे. आषाढ म्हणजे ऐन पावसाच्या बहराचा, शाळा सुरू होण्याचा काळ आणि त्याबरोबर नवीन वह्या, पुस्तकांची, दप्तर, छत्री, रेनकोट यांची खरेदी. यावर्षी थोडा मोठाच गणवेश घेऊ असा हट्ट, कोऱ्या पुस्तकांचा सुगंध घेत कव्हर लावणं, हे सगळं त्यासोबत आलंच. महत्वाचं म्हणजे आखाड तळणं. आषाढ महिन्यात पाऊस खूप पडतो, हवेत आर्द्रतेचं प्रमाण जास्त असतं. या दिवसात कोणी आजारी पडू नये म्हणून देवीला लाल भोपळ्याच्या पुऱ्या म्हणजे घारगे, मेथीची सुकी भाजी, गोड भजे अर्थात गुलगुले यांचा नैवेद्य दाखवला जातो. आषाढातील मंगळवार आणि शुक्रवार हे खास आखाड तळायचे दिवस. आषाढ म्हटलं की वेद लागतात एकादशीचे. यासोबतच आषाढ ओळखला जातो तो महाकवी कालिदास यांच्या नावाने सुद्धा. आषाढाचा पहिला दिवस आपण साजरा करतो तो महाकवी कालिदास दिन म्हणून. रामगिरीवर विरही शापित यक्ष थांबला एक, दिसे तयाला कड्यास भिडतो कृष्ण सावळा मेघ, फुले कुड्याची उधळूनी बोले तूच दूत रे खास, आषाढाच्या पहिल्या दिवशी यक्षवदे मेघास. वा, ह्या कवितेच्या ओळी आहेत कविश्रेष्ठ महाकवी कालिदास यांच्या जगप्रसिद्ध मेघदूत या महाकाव्यामधल्या. मेघदूत या संस्कृत काव्याची सुरुवात वरील पंक्तींनी होते. मेघदूत हे एक खंड काव्य असून पूर्व मेघ व उत्तर मेघ या दोन भागात विभागलेलं आहे. मेघदूताचा नायक हा अलका नगरीत राहणारा कुबेराचा एक सेवक होता. आपल्या पत्नीच्या सहवासात रमल्याने नेमून दिलेल्या कामात हलगर्जीपणा केल्याबद्दल त्याला एक वर्ष हद्दपार केलं होतं. दूरवर असलेल्या रामगिरी पर्वतावर शिक्षा भोगत असताना वर्षा ऋतू येतो आणि त्याला आपल्या पत्नीची अधिकच आठवण येऊ लागते. त्यामुळे तो मेघालाच आपला दूत समजून पत्नीला निरोप सांगण्याचे काम त्याच्यावर सोपवतो. तेथील परिसराचे रम्य वर्णन करून करुणारसाने पूर्ण असा संदेश सांगून तिची क्षेम वार्ता घेऊनच परत ये असं सांगतो आणि मेघाची रवानगी करतो. अशा कोमल तरल भावनेने सजलेलं हे महाकाव्य. महाकवी कालिदास यांच्याविषयी फार काही माहिती नाही. एक गवळ्याचं पोर महाकवी कालिदास म्हणून जन्माला आलं असं म्हणतात. कालिदासाचा काळ हा इसवी सन पूर्व पहिलं शतक ते इसवी सनाचं अकरावं शतक असा साधारण 1200 वर्ष यामध्ये कुठेतरी येतो. कालिदास हे एक संस्कृत नाटककार होते. त्यांच्याविषयी अल्प माहिती असली, त्यांचे चरित्र जरी उपलब्ध नसले तरी ते आपल्या वैशिष्ट्यपूर्ण नाटकांमुळे आणि काव्यामुळे परिचित आहेत. कालिदासाच्या काव्याचे वैशिष्ट्य म्हणजे निसर्ग आणि मानव यांच्या परस्पर संबंधांवर केलेलं भाष्य. त्यांचे संस्कृत भाषेवरील प्रभुत्व दिसून येऊन सहज सोपी भाषा हे आणखी एक वैशिष्ट्य सांगता येईल. निसर्ग, पशुपक्षी यांना मानवी भावभावना जोडल्या आहेत. संस्कृत भाषेतील विविध अलंकार वापरले आहेत. कालिदासाची काही प्रसिद्ध नाटके म्हणजे अभिज्ञान शाकुंतल, ऋतुसंहार, कुमार संभव, गंगाष्टक, मालविकाग्निमित्रम आणि मेघदूत इत्यादी.
त्यापैकी अभिज्ञान शाकुंतल या नाटकात हस्तिनापूरचा राजा दुष्यंत आणि कणव मुनींची मानसकन्या यांचा गंधर्व विवाह, दुर्वास ऋषींच्या शापामुळे त्या विवाहाचा राजाला पडलेला विसर आणि शकुंतलेची राजाला ओळख पटवून देण्यासाठीची धडपड, अंगठीची खूण असा कथाभाग आहे. ऋतुसंहार हे काव्य असून सहा ऋतूत होणारे निसर्गातील बदल, झाडे, वेली, पशुपक्षी यांवर होणारा परिणाम याचे वर्णन केले आहे. कुमार संभव हे महाकाव्य असून शिवपार्वती यांचा शृंगार आणि कुमार कार्तिकेयचा जन्म याचे वर्णन केले आहे. गंगाष्टक हे गंगा नदीचे श्लोकबद्ध वर्णन आहे. तर मालविकाग्निमित्र या नाटकात नृत्यांगना मालविका आणि राजा अग्निमित्र यांची प्रेमकथा आहे. त्या काळात संस्कृत भाषेत इतक्या मोठ्या प्रमाणात आणि प्रभावी लेखन केलेल्या महाकवी कालिदास यांना सादर प्रणाम, धन्यवाद. तर मंडळी, आपण वेगवेगळ्या विषयांवरील अभिवाचनासह भेटतच राहणार आहोत. तुम्हाला आजचा भाग कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा.

0: नमस्कार श्रोते हो, आपण गप्पा मारतो आहोत कृष्णभूषण महाशब्द यांच्याशी, कि जे लवाद म्हणजे आर्बिट्रेटर आहेत. महाशब्द साहेब, खूप खूप स्वागत आहे तुमचं.
1: नमस्कार
0: सर. आपण लवादाच्या निर्णय प्रक्रियेबद्दल आपण गप्पा मारतो आहोत. या संपूर्ण लवाद प्रक्रियेत कुठल्या न्यायालयाला अधिकार क्षेत्र असतं?
1: ज्या न्यायालयामध्ये लवाद करारातील मुद्द्यांवरून मतभेद झाल्याने दावा दाखल केला गेलेला होता, अर्थात लवाद प्रक्रियेमधील काही मुद्द्यांवरून कुठल्याही पक्षाच्या तक्रारी असल्याने हस्तक्षेपासाठी त्यांनी ज्या न्यायालयामध्ये तक्रार निवारण अर्ज केला असेल त्याच न्यायालयाला या दाव्यामध्ये सुनावणी घेण्यासाठी अधिकार क्षेत्र असेल असे हा कायदा सांगतो.
0: पण मग लवाद प्रक्रियेला मुदतीचा कायदा लागू होतो का?
1: होय. ज्याप्रमाणे न्यायालयातील दाव्यांच्या सुनावणीकरता जसा भारतीय मुदतीचा कायदा, ज्याला आपण इंग्रजीमध्ये इंडियन लिमिटेशन ऍक्ट 1963 असं म्हणतात, तो त्यातील सर्व सुधारणांसह लवाद प्रक्रियेला देखील लागू होतो.
0: पण मग या कायद्यानुसार लवाद प्रक्रिया कधीपासून सुरू झाली असं समजण्यात येतं?
1: या कायद्याच्या कलम 21 मध्ये नमूद केल्याप्रमाणे ज्या दिवशी वादीकडून लवाद प्रक्रिया सुरू करण्याची नोटीस प्रतिवादीला मिळते त्या दिवसापासून लवाद प्रक्रियेची सुरुवात झाली असं समजण्यात येतं.
0: खरं तर लवाद करारामध्ये जे काही मुद्दे असतात त्याच्यामध्ये झालेले मुद्दे असतात, पण भविष्यात उद्भवणारे वाद सुद्धा याच्यामध्ये समाविष्ट केले जातात का?
1: होय. आपण सुरुवातीच्याच भागांमध्ये याविषयी सविस्तर चर्चा केलेली आहे. सद्यस्थितीतील जर का वाद असेल आणि भविष्यामध्ये उद्भवणारे वाद लवाद प्रक्रियेने सोडवण्याचे कलम लवाद करारामध्ये अंतर्भूत असतं.
0: पण मग अशा दाव्यातली वादीची संधी लवाद प्रक्रिया सुरू करण्याचे पाऊल न उचलल्यामुळे रद्द होते का?
1: जर का त्या लवाद करारामध्ये काही विवक्षित मुदत दिली असेल, उदाहरणार्थ 1 महिना किंवा 3 महिने वगैरे, तर आणि जर का अशा नमूद करून दोन्ही पक्षांनी मान्य केलेल्या विहित मुदतीमध्ये जर प्रतिपक्षाने लवाद प्रक्रिया सुरू करण्याचं पाऊल उचललं नाही, अर्थात तशी लेखी नोटीस दिली नाही, तर लवाद प्रक्रियेतून तो दावा निकाली काढण्याची त्या पक्षाची संधी रद्द होऊ शकते.
0: पण मग अशा प्रकारे मुदत संपल्याने वादीला जर हार्डशिप होणार असेल तरी ही संधी निघून जाते?
1: जर का आता सांगितल्याप्रमाणे त्या करारातील दोन्ही पक्षांनी मान्य केलेली विहित मुदत जर का संपली असेल आणि जर काही न्याय्य कारणाने वादी त्या मुदतीमध्ये लवाद प्रक्रियेने तो वाद सोडवण्याची लेखी नोटीस प्रतिवादीला देऊ शकला नाही आणि मुदत संपल्यामुळे वादीची त्या कारणामुळे खरोखरच हार्डशिप, ज्याला मराठीमध्ये आपण त्रास म्हणू शकतो, तो होणार असेल तर तो न्यायालयामध्ये हस्तक्षेपासाठी अर्ज करू शकतो.
0: पण मग अशा परिस्थितीमध्ये न्यायालय काय आदेश देतं?
1: न्यायालय अशा अर्जांवरती सुनावणी घेतं आणि दोन्ही पक्षांचं म्हणणं ऐकून पुरावे बघून जर का न्याय्य कारणासाठी तो उशीर झाल्याचं न्यायालयाला पटलं तर न्यायालय अशी मुदत वाढवण्याचा आदेश देऊ शकतो.
0: सर, खरोखरच तुम्ही खूपच छान आमच्या श्रोत्यांशी गप्पा मारतात, पण वेळ मला सांगते त्यामुळे आपण आता इथे थांबूया. पुढचे प्रश्न आपण पुढच्या भागात घेऊयात. तुम्ही त्यालात खूप खूप धन्यवाद.
1: धन्यवाद.
0: श्रोते, हे होते आर्किटेक्ट डॉक्टर कृष्णभूषण महाशब्दे. लवाद याविषयी आपण चर्चा करत होतो.

0: श्रोतेहो नमस्कार. श्रोतेहो सावित्री अभ्यकशय आपल्या सगळ्यांच्या आवडत्या कार्यक्रमात सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. नेहमीप्रमाणे आज सुद्धा माझ्या बरोबर सावित्री घेऊन मी हजर झालेले आहे आणि अर्थातच आज आपण कोणाशी बोलणार आहोत तेही मी तुम्हाला सांगते. श्रोतेहो आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत मालेगाव इथून सौ योगिता जाधव मॅडम. त्यांचं BA DEd झालेलं आहे आणि त्यांचा सगळा प्रवास आता आपण जाणून घेणार आहोत. त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. अॅबॅकशी त्यांचा संपर्क कसा झाला, पुढे त्या आता काय करतायत, आधी त्या काय करत होत्या, हे सगळंच आता त्यांच्याशी आपण चर्चेतनं जाणून घेऊया. योगिता ताई, खूप खूप स्वागत त्यांच्या कार्यक्रमात.
1: धन्यवाद ताई. आणि सर्वप्रथम मी आज मला ही जी संधी दिली त्याबद्दल मी त्यांचेही आभार व्यक्त करते.
0: नक्कीच, खूप खूप स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा. मला तुमचं खरंच कौतुक करायला आवडेल की मालेगावहून तुम्ही इथे आलेले आहात. श्रोत्यांना मला जरूर सांगायला आवडेल की ब्रेंट्रेनची फॅमिली केवळ नाशिकपुरतीच मर्यादित नाहीये, तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा अनेक टीचर्स कार्यरत आहेत. मागच्या सुद्धा सांगलीहून आपल्याकडे एक टीचर आलेल्या होत्या, त्यांची आपण मुलाखत ऐकली होती आणि आज तुम्ही मालेगावहून आलेल्या आहात. मूळच्या तुम्ही कुठल्या आहात?
1: मी मूळची मालेगाव पासून 6 किलोमीटरवर माझं माहेर आहे वजीरखेड म्हणून.
0: बर.
1: आणि सासर माझं मालेगाव प्रॉपर.
0: अच्छा.
1: माझं बालपण आणि माझं जे 10वीपर्यंतचं शिक्षण ZP च्या शाळेत झालेलं.
0: बर.
1: त्यानंतर मी कॉलेज 11वी 12वी मालेगावला सायकलीवर अपडाऊन करून.
0: बर.
1: त्यानंतर मी DEd केलं.
0: अच्छा.
1: DEd झाल्या माझं लग्न झालं.
0: बर.
1: आणि मग लग्नानंतर मी परत माझं शिक्षण चालूच ठेवलं. लग्नानंतर मी BA केलं.
0: अच्छा.
1: BA झाल्यानंतर मग मुलं, घर, फॅमिली सांभाळत तोपर्यंत मग मी 8 वर्ष काही केलं नाही.
0: बर बर.
1: आणि मग त्यानंतर मी माझे कोचिंग क्लासेस चालू करण्याचा विचार केला.
0: बर.
1: की आधी मी स्कूलमध्ये जायचा विचार केला, परंतु मग आमचे फॅमिली फ्रेंड सर्कल त्यांचं म्हणणं, घरी सासरे मुलं असताना घरातून 7 वाजता बाहेर निघायचं, त्यानंतर 2 वाजेपर्यंत स्कूल करा, आणि मग एवढा वेळ देणं शक्य नव्हतं. मग त्याच्यामुळे मग मी एका विद्यार्थ्यापासून क्लास चालू केला.
0: बर.
1: आपले रेग्युलर
0: कोचिंग क्लासेस.
1: हा. मग एका विद्यार्थ्याचे 5 झाले. त्यानंतर मग माझा मुलगा फर्स्ट स्टँडर्डला असताना त्याने अबॅकस त्याच्या शाळेत चालू झालेलं होतं.
0: बर.
1: त्याने तिथे जॉईन केलं.
0: आणि
1: मग त्याने केल्यानंतर मग माझे रेग्युलर कोचिंग चालू असताना मला वाटलं की आता आपणही शिकावं अबॅकस नेमकं काय असतं. मग मी एका फ्रँचायझी बरोबर जॉईन झाले.
0: बर.
1: आणि मग त्या फ्रँचायझी बरोबर जॉईन झाल्यानंतर मी माझं 1 वर्ष 2 विद्यार्थी होते अबॅकसला.
0: बर बर.
1: फीज स्ट्रक्चर मेन म्हणजे त्यांचं फी स्ट्रक्चर, आणि मग सामान्य लोकांना नाही परवडत.
0: बरोबर.
1: आणि मग त्यानंतर माझ्या भावाचं लग्न झालं. भावाच्या लग्नात मला माझ्या बहिणीची बहीण ज्या आमच्या प्रियंका धनवटे ताई भेटल्या, आणि मग त्यांनी मला सरांची इन्फॉर्मेशन दिली की आपली अशी अशी संस्था आहे. आणि मग ते आपण म्हणतो ना एक सुवर्णयोग माझ्यासाठी तो दरवाजा उघडलाय. आणि ताई तुम्हाला सांगताना मला आता अत्यंत आनंद होईल की माझ्याकडे 250 ते 300 विद्यार्थी अभ्यास शिकतात.
0: क्या बात आहे, काय सांगताय.
1: हो. आणि त्यानंतर म्हणजे इतकं प्रेम, आणि तुम्हाला तर आतापर्यंत सर्व स्थायींनी सरांचं जेवढं पाहिजे तेवढं भरपूरहून कौतुक केलं. एक बंधू तुल्य मोठा भाऊ काय असतो ते सरांमध्ये आम्हाला दिसलं. आम्ही सरांचे आयुष्यभर ऋणी राहू, कारण की एक सामान्य गृहिणी होते मी.
0: बरोबर.
1: काहीच नव्हतं. 5 ते 10 विद्यार्थ्यांना मी शिकवत होते. पण त्यानंतर मी अबॅकस सरांकडे जॉईन झाले मागच्या मे महिन्यात 1 वर्षापूर्वी. तर मी सरांनी मला सांगितलं जॉईन झाल्या 8 दिवसात मी समर कॅम्प घेतला. मे महिना होता, विद्यार्थ्यांना सुट्ट्या.
0: हो.
1: मग मी समर कॅम्प घेतला आणि समर कॅम्प मध्ये मला 50 विद्यार्थी आणि 50 विद्यार्थ्यांनी 25 विद्यार्थ्यांनी ऍडमिशन घेतलं माझ्याकडे.
0: बर बर बर. अरे वा.
1: हा. आणि मग त्याच्यात मी जे माझे रेग्युलरचे ट्युशन, त्याच्यानंतर असं काही नाही की माझ्याकडे बरेचसे विद्यार्थी 0 लेवल. आतापर्यंत मी 1000 ते 1200 विद्यार्थ्यांना 0 लेवल फ्री शिकवले.
0: बर. अच्छा.
1: वेगवेगळ्या आता आपल्या मे महिन्यात. त्यानंतर मला तुम्हाला सांगा अत्यंत आनंद होईल की दादा भुसे साहेब आपले शिक्षण मंत्रीच्या 4-5 शाळा आता मे महिन्याच्या सुट्टींमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना फ्री 0 लेवल
0: शिकवले.
1: 8-8 दिवस शिकवले.
0: बर बर बर. नक्की.
1: आणि हे सर्व फक्त आमच्या संस्थे ब्रेन ट्रेन मार्फत आम्ही करू शकलो, कारण की फी तुम्ही किती घ्या किंवा मग कोणाला फ्री शिकवा, सरांचं असं काही बंधन नाही आम्हाला.
0: बर बर. खूप छान वाटलं. आणि जसं तुम्ही म्हटलं की प्रत्येक शिक्षिका हेच कौतुक करते सरांबद्दल किंवा तुमच्या पूर्ण टीम बद्दल, की खूप स्वतःला तुम्हाला एक आत्मविश्वास आला.
1: Yes.
0: आणि त्याच्यामुळे तुमची एक नवीन ओळख निर्माण व्हायला मदत झालेली आहे. आणि खरोखर प्रत्येक शिक्षिकेने सुद्धा तितकाच उत्तम प्रतिसाद सरांना दिलेला आहे. त्या सुद्धा स्वतः कष्ट घेत आहात, तुम्ही घेत आहात.
1: Mm-hmm.
0: आणि त्याच्या कष्टाची फळं तुम्हाला ही सगळी आता मिळत आहे. आणि मला खरंच तुमचं कौतुक वाटलं की मालेगाव सारख्या शहरामध्ये राहून 250-300 विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणं, आणि जसं तुम्ही म्हटलं की 1000 ते 1200 विद्यार्थ्यांना तुम्ही फ्रीमध्ये 0 लेवल शिकवलेली आहे, खरंच तुम्हा सगळ्यांचं खूप कौतुक आहे. मग आता घरचं रुटीन आणि क्लासेस कसे चालू आहेत?
1: आता माझा मुलगा 1-5 वर्षाचा आहे. मॅडम मला सांगताना म्हणजे खरंच माझे सासरे आज त्यांचं वय 75 आहे. माझा मुलगा 5 वर्षाचा ज्युनियर केजीला आहे, तो शाळेतून 12 वाजता येतो. मी स्कूल पण जॉईन केलेली आहे. मी स्कूलला जाते 11 ते 1:30. त्याच्यानंतर तो येणं, त्याचं आवरणं, त्याचे कपडे चेंज, त्याला खाऊ घालणं पासून मिस्टर त्याला घेऊन येतात. मिस्टरांचा आणि सासऱ्यांचा सपोर्ट असल्यामुळे मी आजवरीपर्यंत पोहोचले. कारण की ते दोघं म्हणजे मला कधीच म्हटले नाही की नको की घराकडे लक्ष कोण देईल. माझे सासरे रिटायर आहेत, BSNL होते.
0: अच्छा.
1: आज हो, त्याच्यामुळे मी घर सांभाळून आणि मुलं सांभाळून आणि मेन आनंद हा आहे की एवढ्या विद्यार्थ्यांना पण शिकवते. पण घराकडे पण दुर्लक्ष नाही, मुलांकडे नाही आणि सर्व व्यवस्थित चालू आहे. आणि म्हणूनच ब्रेन ट्रेनचे जास्त धन्यवाद यासाठी की कमी वेळेत आणि जास्त विद्यार्थ्यांपर्यंत आम्ही पोहोचू शकतो.
0: बरोबर. मग आता हे क्लासेस तुमचे ऑनलाईन चालू आहेत की कसे?
1: ऑफलाईन,
0: दोन्ही.
1: ऑनलाईन ऑफलाईन. हो, ऑनलाईनला माझ्याकडे 40-45 विद्यार्थी आहेत.
0: बर.
1: आणि ऑफलाईनला आहेत आणि स्कूलला आहेत, असे सगळे मिळून 300 ते 350 विद्यार्थी माझ्याकडे शिकतात.
0: खूप छान. आता तुम्हाला स्वतःला अॅबॅकसचं काय वेगळेपण वाटलं?
1: अॅबॅकस म्हणजे आतापर्यंत तर सर्वांनी हेच सांगितलं आहे की अॅबॅकस ही ब्रेन जिम आहे.
0: हो.
1: पण अॅबॅकस असा विषय आहे मॅम की आता बऱ्याचशा पालकांचा क्लास लावल्यानंतर मग बरेचशे पॅरेंट्स कडून मला असं कळालं की बाकीचे पॅरेंट्स म्हणतात की आमच्या मुलांना इतका अभ्यास आहे, मग त्याच्यात अॅबॅकस कुठून? पण अॅबॅकस हा काही म्हणजे बॉदरचा विषय नाही, एन्जॉय.
0: बरोबर.
1: गेम आहे हा. मुलांना जसा गेम खेळायला आवडतो. आता माझ्याकडे ज्युनियर सिनियरच्या ज्या मुली, आमची जी फिंगरिंग मेथड आहे, ते त्यांना 99% ज्यावेळेस फर्स्ट डे किंवा सेकंड डे मध्ये ते 99% शिकून जातात. 22+22+55-66 आन्सर इज 33. त्यांना इतका आनंद वाटतो, खूप एन्जॉय करतात ते.
0: बरोबर.
1: लहान मुलं. आणि मग म्हणून मला पालकांना हेच सांगावं असं वाटेल की अॅबॅकस म्हणजे हा काही माझ्याकडे येणार. मी डेली क्लासेस घेते मॅम अॅबॅकसचे, बाहेर विकली 2 डेज 1 डे.
0: बरोबर.
1: मालेगावात एकमेव असा क्लास असेल माझा की मी डेली क्लासेस घेते.
0: अच्छा.
1: हा. आणि डेली क्लासेस घेतल्यामुळे मुलांचा फायदा असा होतो की मुलांची खूप जास्त प्रॅक्टिस होते.
0: बरोबर.
1: आणि बऱ्याच पालकांना असं वाटतं की रोज नको, तर ते विकली पण 2 डेज पाठवतात.
0: तीच
1: तीच 3 महिन्यात लेवल कम्प्लीट होते. 3 महिन्याच्या वर माझ्याकडे विद्यार्थी 6 महिने पण बसतो.
0: बर.
1: त्याच्यामुळे आणि अॅबॅकस मी मुलांना सांगताना काय सांगते की आपण ज्यावेळेस हे 2+2+5+20 फक्त एवढं नाही शिकत, हे आपल्या माइंडला रिकॉल होतं आणि गणित तर सुधारतच.
0: बरोबर.
1: पण त्याचबरोबर अरे वा मला हे येतं, अरे वा मला किती छान जमतंय, मुलांना हा आत्मविश्वास होतो. मग त्यामुळे त्यांचं गणित आणि मी मुलांना एकच पॉझिटिव्ह सरांचं एक वाक्य, मला हे जमणार आहे, मी हे करणार आहे. मला पण सुरुवातीला वाटत नव्हतं. मी सरांना बोलले मी समर कॅम्प घेऊ कसा सर, मी 10 वेळा सरांना कॉल केले. सरांनी मला 10 वेळा ताई तुम्ही सुरुवात तर करा ना, मी आहे ना. रोज कॉल, सर आज काय ऍक्टिव्हिटी घेऊ, सर आज काय ऍक्टिव्हिटी घेऊ. आणि आज मला विचारायची पण नाही गरज पडत ना. सरांनी इतकं ट्रेन केलं, हे घ्या ते घ्या. आमचे बोथ हँड रायटिंग प्लस पॉइंट.
0: बर.
1: आम्ही मुलांकडनं बोथ हँड रायटिंग करून घेतो.
0: बर बर बर. अच्छा.
1: बोथ हँड रायटिंगचा मुलांना खूप जास्त फायदा होतो. दोघं हाताने मुलं ज्यावेळेस लिहितात त्यांना खूप आनंद होतो की या हाताचा हँड रायटिंग बघा, या हाताचा हँड रायटिंग बघा. आणि आता काही विद्यार्थी एका हाताने 2-चा टेबल, 3-चा, 12-चा, 14-चा असं पण लिहितात.
0: क्या बात है.
1: हो.
0: खूप छान वाटलं हे सगळं ऐकून. आणि जसजसं तुम्ही याच्यामध्ये येत गेला तसतसं तुमचा कॉन्फिडन्स बिल्डअप होत गेला आणि ते आम्हाला प्रत्यक्षात बघायला मिळतंय. मला पुढे आपल्याला असा प्रश्न विचारायचा की जसं तुम्ही म्हटलं की आठवड्यातनं 1-2 क्लासेस बऱ्याच ठिकाणी आजही घेतले जातात पण तुम्ही रोज क्लासेस घेतात, तर ह्याच अनुषंगानं मला आपल्याला असं विचारायचं की अॅबॅकसच्या 7-8 लेवल्स असतात, तर त्या कम्प्लीट झाल्यानंतर समजा आपण त्या वापरात राहिलो नाही किंवा ते प्रॅक्टिस रोजची रोज करत राहणं किती गरजेचं आहे, आपण काय सांगाल?
1: म्हणजे प्रॅक्टिस तर करणं गरजेचंच आहे, पण एकदा जर मुलांच्या जर 7 लेवल झाल्या ऑलरेडी मॅम याच्यात काहीच नाही. फक्त 10 ते 12 फॉर्म्युलेज असतात.
0: बर.
1: ते फॉर्म्युले एकदा जर मुलाने माइंड मध्ये ठेवले की 4 चा फ्रेंड 1 आहे, 1 चा फ्रेंड 4 आहे, 2 चा फ्रेंड 3 आहे, 3 चा फ्रेंड 2 आहे, कुठे तुम्ही लाखापर्यंत जा, करोडपर्यंत जा, तुम्हाला तो फॉर्म्युला तोच युज करायचा आहे. त्याच्यामुळे एकदा जर मुलाने हे केलं आणि 7 लेवल त्याच्या कम्प्लीट झाल्या, तर मला नाही वाटत तो मुलगा कधी आयुष्यात अॅबॅकस विसरेल असं मला वाटतं.
0: बर बर बर. पालकांना किंवा मुलांना तुम्ही काय सांगाल आता?
1: मला पालकांना एवढं सांगायचं इच्छा आहे की अॅबॅकस, भरपूर पालकांचा गैरसमज असेल किंवा ज्यांना आवडत असेल अॅबॅकस, की अॅबॅकस हे खरंच एक आजच्या काळाची गरज आहे. मुलं मोबाईलकडे जास्त प्रमाणात वळत आहेत, त्यामुळे त्यांना अॅबॅकस शिकवणं हे फार म्हणजे एक गणित चांगलं होतं म्हणून नाही की एक ब्रेन जिम, जशी शरीराला व्यायामाची गरज आहे तशीच
0: मेंदूलाही
1: आपल्या व्यायामाची गरज आहे. त्याच्यामुळे ते आणि मुलांनी फक्त हे मला जमणार आहे, हे मला करता येणार आहे, हा जर एक पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवला ना, तर आपोआप सर्व जमतं.
0: नक्की नक्की. खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून आणि ती पॉझिटिव्हिटी तुमच्या बोलण्यातनं सुद्धा जाणवते, तुमच्या बॉडी लँग्वेजमधनं सुद्धा आम्हाला जाणवते. आणि खरंच कुठेतरी आपण काही वर्षांपूर्वी जर विचार केला की मी काही वर्षापूर्वी मी काय करत होते,
1: माझं मला वाटतं, मी एकदम फ्रँकली सांगते, मी 8 वर्षापूर्वी माझ्या म्हणजे आई वडिलांनी एवढं डिअर केलं, एवढं शिकवलं मला, आणि मी काहीच नाही करत ते. मग कुठेतरी वाटायचं, सासूबाईंची पण इच्छा होती, कोरोनामध्ये माझ्या सासूबाई ऑफ झाल्या, त्या पण मला नेहमी म्हणायच्या की तुझं शिक्षण झालंय, कर काहीतरी, पण मी डेअरिंग नाही केली. पण नंतर मुलगा पहिलीला गेल्यानंतर, बाहेर गेल्यानंतर वाटायला लागलं वेळ आहे माझ्याकडे,
0: बरोबर,
1: मग मी काय करू घरी बसून, एवढं आपलं जर शिक्षण झालंय. आणि मॅम मला तुम्हाला सांगताना आनंद होईल की मला 10वीला मॅथ्स मध्ये 150 पैकी 148 मार्क्स होते.
0: क्या बात है.
1: हो, आउट ऑफ म्हणजे फक्त एक मार्क्स कुठं कट झाला तो मी अजून पण विचार करते. हो, माझं मॅथ्स आणि इंग्लिश, आज पण माझे इंग्लिश जे शिक्षक आहेत ते वजीरखेड्याला मुख्याध्यापक आहेत, मी वजीरखेड्याला पण माहेरी पण माझ्या अबॅकसची एक बॅच घेतली.
0: बर,
1: तर तिथं त्यांना पण खूप प्राऊड फील झाला की आपली स्टुडंट. आणि मी शिक्षक दिन असला की मुख्याध्यापिका मी शाळेत असायचे, त्याच्यामुळे आजही माझे शिक्षक मला भेटले ना. आणि माझ्या एक टीचर माझ्याच कॉलनीत राहतात, त्या म्हणतात योगिता तू करून दाखवलं काहीतरी, आज तुझी ओळख स्वतःची. म्हणजे एक सामान्य हाऊस वाईफ ते इथपर्यंतचा हा प्रवास फक्त आणि फक्त सरांमुळे. कारण की कसं आहे मॅम, मी बाहेर दुसरी फ्रँचायझी आधी जॉईन केली होती, तिथे फी स्ट्रक्चर, आणि मला म्हणजे असं वाटायचं की हे बाकीच्या मुलांना पण जमलं पाहिजे.
0: बरोबर.
1: आजही काही मुलं मॅम मला सांगताना आनंद होईल की फक्त किटचे पैसे देऊनही माझ्याकडे अभ्यास शिकतात, 300 रुपये भरूनही शिकतात. असं काही नाही की फीज पाहिजे. आणि काही माझे रेग्युलर क्लासेस चालल्यामुळे मी काय सांगते मुलांना, घरी जाऊन त्रास देतात ना तुम्ही, तर बॅच चालू आहे बसा ना तुम्ही, घरी जाण्यापेक्षा एक तास टाइमपास कराल ना, त्याच्यापेक्षा बसा आणि शिका. ते मुलंही न क्लास लावलेले मुलंही छान करतात, असं काही नाही. त्याच्यामुळे अबॅकस आणि आमची ब्रेन ट्रेन जी फॅमिली आहे, ब्रेन ट्रेन बद्दल जर आमच्या संस्थेबद्दल जर सांगायचं तर ही एनजीओची संस्था आहे.
0: बर.
1: आणि मला तर म्हणजे बाकीच्यांनाही सांगायला आवडेल, बाकीच्या महिलांना, की त्यांनी ही जरूर ज्या म्हणजे स्वावलंबी व्हायचं असेल, स्वतःच्या पायावर काहीतरी करून दाखवायचं असेल, जिद्द असेल, मनात भीती असेल की मी काय करू, तर सरांशी नक्की एकदा संपर्क करावा त्यांनी.
0: बर.
1: आणि ब्रेन ट्रेन अबॅकस अकॅडमीशी जॉईन व्हावं, नाही काही तर स्वतःसाठी तरी शिकावं. अबॅकस हे एक एन्जॉयबल आहे. त्याचबरोबर मी आधी कोचिंग घ्यायला घाबरत होते, आज मी अबॅकस पण घेते, वैदिक मॅथ्स पण घेते, रोबोटिक्स पण माझे क्लासेस आता चालू होत आहेत. मला अजून सांगताना असा आनंद होईल की मागच्या वर्षी मे महिन्यात अबॅकस जॉईन केलं आणि त्यानंतर माझ्याकडे जवळजवळ 70-80 विद्यार्थ्यांचं ऍडमिशन झालं. आणि मग त्यानंतर संख्या वाढत होती आणि मग सरांनी आम्हाला आता नारी शक्तीसाठी सुद्धा आमंत्रित केलं, नारी शक्ती सन्मान पुरस्कार दिला आम्हाला. आणि त्यानंतर आताच मागच्या महिन्यात मला बेस्ट क्लासचा अवॉर्ड सुद्धा मिळाला. म्हणजे हे माझ्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे की एक सामान्य गृहिणी असताना सुद्धा नारी शक्ती अवॉर्ड आणि त्यानंतर बेस्ट क्लासचा अवॉर्ड मला मिळाला. म्हणजे आमच्या सरांचं एक ब्रीद वाक्य आहे की आपण काहीतरी समाजाचं देणं लागतो आणि ते समाजाला आपण दिलं पाहिजे, या उद्देशाने आमची संस्था काम करते की प्रत्येकाला अबॅकस ही काही फक्त श्रीमंतांनी शिकण्याची गोष्ट नाहीये, की सर्वसामान्य विद्यार्थ्यांना पण हे भेटलं पाहिजे, हे नॉलेज त्यांना मिळालं पाहिजे. हा असा आमचा अबॅकस आणि ब्रेन ट्रेन फॅमिलीचा उद्देश आहे. आमच्या ब्रेन ट्रेन फॅमिलीच्या नंदिनी मॅडम, तसेच रुपाली मॅडम आणि नरेंद्र निकुम सर हे नेहमीच आम्हाला कोऑपरेट करत राहतात, त्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद.
0: क्या बात है, खूप छान, खरंच छान वाटलं तुमच्याशी बोलून. तुम्ही स्वतः जे स्वतःबद्दल सगळं उलगडून सांगितलं, कुठेही अगदी आढेवेढे न घेता जे काय आहे ते सगळं सांगितलं, त्याच्याबद्दल खरंच आम्हाला ऐकून खूप छान वाटलं. आणि तुमच्यासारख्या किंवा तुमच्या आमच्यासारख्या ज्या जेवढ्याही महिला आहेत की ज्यांना काही करायचं आहे पण घरच्या जबाबदाऱ्या असल्यामुळे थोड्याशा त्या मागे होतात किंवा इच्छा असूनही काही कारणांमुळे नाही करतायत, तर त्यांनी मला वाटतं जरूर या पर्यायाचा विचार करायला हवा. आणि घरात बसून उत्तम जर आपल्याला काही देता येत असेल तर ते सुद्धा नक्की आपण करू शकतो, स्वतःची वेगळी ओळख निर्माण करू शकतो. आणि ह्या कार्यक्रमातनं श्रोत्यांना मला हेच आपल्याला सांगायचं की ब्रेन ट्रेनच्या माध्यमातून आज कितीतरी महिला स्वतःच्या पायावरती उभ्या तर आहेच, पण शिवाय उत्तम ज्ञानदानाचं कार्य करत आहेत आणि त्यातनं समाधान त्या मिळवत आहेत आणि देतात सुद्धा आहे.
1: आणि म्हणजे मला एवढं सांगावं असं वाटेल की आतापर्यंत 1000 विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलो, आता माझी मुलं लहान आहेत त्याच्यामुळे, पण पुढे भविष्यात आमच्या ब्रेन ट्रेन फॅमिली बरोबर खूप जास्त विद्यार्थ्यांपर्यंत आम्हाला पोहोचायचंय. सरांचं स्वतःचं स्वप्न आहे, सरांनी 20,000 विद्यार्थ्यांना फ्री शिकवलंय, सरांच्या पावलावर पाऊल ठेवून आम्हाला सरांच्या मागे जायचं आहे.
0: नक्की खूप छान.
1: आणि ह्या सर्व प्रवासात मी फक्त एकच सांगेल की माझे मिस्टर आणि माझ्या सासऱ्यांचा जर सपोर्ट नसता तर मी इथपर्यंत नसते पोहोचू शकले, त्यामुळे त्यांचे पण आभार.
0: नक्की नक्की. आणि हा प्लॅटफॉर्म त्याचसाठी की आपण ही कृतज्ञता व्यक्त करायची आहेच, कारण आपल्या यशात त्यांचाही वाटा असतो आणि त्याचं ज्याचं श्रेय आपण त्याला दिलं गेलंच पाहिजे. तुम्ही ज्या पद्धतीने आज छान मनमोकळ्या गप्पा मारल्या त्या ऐकून आम्हालाही खूप छान वाटलं आणि इथे आलात, इतकी छान माहिती दिली त्याच्याबद्दल मी आपल्या मनापासून आभार मानते. मनपूर्वक धन्यवाद.
1: आपलेही मॅम धन्यवाद आणि आमच्या ब्रेंटन फॅमिलीचे जे आम्हाला त्यांनी एवढा मोठा स्टेज हा सावित्रीच्या लेखी हा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला त्याबद्दल त्यांचेही खूप खूप धन्यवाद.
0: धन्यवाद.

0: दिन जुने अर्थ नवे. लेखन ॲडव्होकेट अंजली महाजनी. सादर करते डॉक्टर सुप्रिया पाटील, प्राध्यापिका डॉक्टर सुषमा दाते आणि ॲडव्होकेट अंजली महाजनी. दिन जुने अर्थ नवे.
1: नमस्कार अंजली ताई. सुषमा ताई दिसत नाहीत, येतीलच एवढे. आषाढी येते तशी काय संध्याकाळी 5 वाजता जमायचं ठरले आहे ना.
0: अगं हे काय आलेच मी.
1: 100 वर्ष आयुष्य आहे बघ तिला. अंजली ताई, साबुदाणा खिचडी आज करायची ना आपण सर्वांनी. तर एकादशी आणि दुप्पट खर्शी असे म्हटलेच आहे.
0: अगं तसं नाही अंजली, उलट मामुली असा फराळ करून त्या दिवशी लंघन केलं जातं. त्या दिवशी देवाजवळ राहण्याची पद्धत आहे. आषाढी एकादशी म्हणजे हिंदू धर्मातला अत्यंत महत्वाचा धार्मिक उत्सव. तो आषाढ महिन्यात शुक्ल पक्षात येतो. या दिवशी भगवान विष्णू 4 महिन्यासाठी योग निद्रेत म्हणजे देवशयनी जातात असं मानलं जात.
1: या दिवशी भगवान विष्णू 4 महिने योग निद्रेत जातात म्हणून तिला देवशयनी एकादशी असंही म्हणतात. आणि या दिवशी उपवास केल्याने धार्मिक फळ प्राप्त होते अशी धारणा आहे. या दिवशी भगवान विष्णू आणि विठ्ठलाची पूजा आणि भक्ती केल्याने आत्मिक शांती आणि मोक्ष प्राप्तीची इच्छाही पूर्ण होते.
0: असं एकादशीचं व्रत आणि उपवास केल्याने सगळ्या माणसांची पाप नष्ट झाली असती ना तर खूप सोपं झालं असतं. पण पुढे लोक पाप करतच राहतात. आषाढी एकादशीही करतात आणि पापही करतात. तसं मात्र करायला नको.
1: आषाढी एकादशीच्या दिवशी विष्णू क्षीरसागरात शेषाच्या शय्येवर 4 महिने योग निद्रा घेतात. म्हणून त्याच्या आधी म्हणजे आषाढी एकादशीच्या दिवशी लाखोंच्या संख्येने वारकरी भक्त पंढरपूरमध्ये विष्णूचा अवतार असलेल्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी हजर होतात. आध्यात्मिक आणि धार्मिक दृष्टीने या दिवसाला अतिशय महत्व आहे. म्हणूनच म्हटले की दिन जुने तरी त्यातील हेतू नवे अर्थ नवे.
0: धार्मिक मान्यतेनुसार मनुष्याचं 1 वर्ष म्हणजे देवाची 1 रात्र असते. दक्षिणायन म्हणजे देवाची 1 रात्र असते तर उत्तरायण हा दिवस असतो. आषाढ कर्क संक्रांतीला उत्तरायण संपूर्ण दक्षिणायन सुरू होते आणि देवशयनी एकादशीला विष्णूचे पूजन झाल्यावर विष्णू योग निद्रा घेतात ते 4 महिन्यानंतर म्हणजे चातुर्मास संपल्यानंतर कार्तिकी एकादशी किंवा प्रबोधिनी एकादशीला जागे होतात असं म्हटलं जात.
1: आषाढी एकादशीच्या दिवशी लाखोच्या संख्येने वारकरी भक्त पंढरपूरमध्ये विठ्ठलाच्या दर्शनासाठी दाखल होतात. भविष्योत्तर पुराणात कृष्णाने युधिष्ठिराला शयनी एकादशीचे महत्व सांगितले आहे. तसेच सृष्टी निर्माता ब्रह्मदेव याने आपला पुत्र नारद यालाही देवशयनी एकादशीचे महत्व सांगितले आहे. धर्मनिष्ठ राजा मंडळ याच्या राज्यात कित्येक वर्षात पाऊस पडला नाही. सतत 3 वर्ष दुष्काळ होता तेव्हा अंगिरस ऋषींनी त्याला आषाढी एकादशीचे व्रत करायला सांगितले आणि विष्णू कृपेने मग त्याच्या राज्यात पाऊस पडला अशीही आख्यायिका आहे.
0: या दिवशी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून ठिकठिकाणून लाखो भाविक लोक विठ्ठल नावाचा गजर करीत म्हणजे ते म्हणत असतात जय जय राम कृष्ण हरी. आषाढी एकादशीला पायी चालत येतात. कित्येकांच्या पायात काही पादत्राणही नसतात पण अतिशय भक्तिभावाने ते तिथे येतात. चंद्रभागेत ज्यांना स्नान करायला मिळते संधी ते स्नान करतात. पण बऱ्याचदा विठ्ठलाच्या कळसाचं दर्शन घेऊन ते परत जातात कारण लाखोंच्या संख्येने येतात ना.
1: हो. आणि आषाढी वारीचं खरंच खूप महत्व आपल्या महाराष्ट्रीयन लोकांसाठी आहे. इरावती कर्वेंनी आषाढी वारी करणारे लोक म्हणजे महाराष्ट्र असं महाराष्ट्राची समीकरण त्यांनी आषाढी वारीशी जोडलेलं आहे. या दिवशी विविध शुभेच्छा संदेश दिले जातात. स्थानिक विठ्ठल मंदिरे आणि शाळा यामध्ये आषाढी एकादशी निमित्त दिंडी आयोजित केली जाते. या दिवशी वारकरी संप्रदायात उपवास करण्याचे विशेष महत्व असते
2: आणि उपवासात सुद्धा राजगिरा, साबुदाणा, बटाटा, वरई, शेंगदाणा यापासून तयार केलेले पदार्थ सेवन केले जातात.
0: आणि आषाढी एकादशीला पंढरपूर, शेगाव, आळंदी अशी सगळ्यांच्या पालख्या येत असतात म्हणजे ज्ञानदेवांच्या, तुकारामाच्या, बाळूमामाच्या आणि वेगवेगळ्या ठिकाणून वेगवेगळ्या पालख्या येतात. अगदी मुक्ताईनगरहून मुक्ताईची सुद्धा पालखी येते. आणि काया ही पंढरी, आत्मा हा विठ्ठल अशी अवस्था सगळ्यांची झालेली असते. खरं तर महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे नाही का. संतांच्या हृदयात असलेलं दैवत म्हणजे विठोबा. ही महापूजा या एकादशीला केली जाते म्हणून या एकादशीला खूप खूप महत्व आहे.
1: खरं म्हणजे एकादशी आषाढी एकादशीला लाखो लोकांचा जनसमुदाय तिथे पंढरीत एकत्र जमलेला असतो. पण म्हणजे सद्दानंद मोरे तुकाराम महाराजांचे जे वंशज आहेत त्यांनी सांगितलं की वारीचं महत्व म्हणजे वारीचं युनिट म्हणजे दिंडी असते आणि ह्या दिंडींना सैन्याची शिस्त असते.
0: खरंय,
1: म्हणजे ही कदाचित शिवाजी महाराजांच्या काळात किंवा त्याच्यानंतर वारी सुरू झालेली असेल, नाही त्याच्याही आधी ज्ञानेश्वरांच्या इथून. पण शिवाजी महाराजांच्या काळात जेव्हा मुघलांचं आक्रमण आपल्या महाराष्ट्रावर होतं तेव्हा या धर्माला संरक्षण देण्यासाठी म्हणून सैन्याची मदत लागायची आणि वारीला संरक्षण देणार तेव्हा घोडदळ असायचं. त्यामुळे वारीतल्या शस्त्रांची यादी केली तर तलवार हे सुद्धा वारकऱ्यांजवळच एक शस्त्र आहे असं त्यांनी म्हटलेलं.
0: आणि 800 वर्षापासून वारीची प्रथा
1: आहे आणि सैन्यशिस्त वारीला तेव्हापासून आहेच आहे म्हणजे म्हणून मग ती एवढ्या शिस्तीत सगळं चाललेलं असलेलं असतं.
2: खरंच पावसाळा असल्याने शेतात पेरणी करून शेतकरी नित्यम दर्शनास्तव पंढरपूरला येतात आणि सुगीच्या दिवसात चांगले पीक येऊ दे असं विठ्ठलाजवळ साकडे घालतात. मानव जातीवर कुठलेही संकट येऊ देऊ नकोस असे मागणे मागतात. मोठ्या भक्तिभावाने भाविक लोक आपली ही सगळी परंपरा पाळत
0: आणि सगळे जातीपातीचे भेद विसरून माणूस हा माणसाची ओळख करून घेतो, माणूस हा माणसाला मदत करतो. आषाढ महिन्यात बघा पाऊस पडतो, जठराग्नी मंद झालेला असतो, पचन संस्था मंदावली असते, सुप्रिया डॉक्टर असल्यामुळे सांगेलच, मग आरोग्यासाठी एखादं योग्य नाही, कमी खावं, जास्त चालावं, देवाचं नाव घ्यावं, हे सगळं फार महत्वाचं आहे. म्हणून एकादशी ही धार्मिक अध्यात्मिक वैज्ञानिक या सगळ्या दृष्टीने माणसाला उपयुक्त आहे. म्हणूनच तिचा अर्थ जरी दिन जरी जुना असला तरी त्याचा अर्थ नवा आपण समजून घेतला पाहिजे.
1: खरंय खरंय. आणि उपवास म्हणजे ना देवाजवळ बसून, म्हणजे वास म्हणजे देवाजवळ बसणे, वास म्हणजे राहणे त्याच्या जवळ, असा खरा उपवासाचा अर्थ आहे. तर शारीरिक उपवास ठीक आहे लंघन करणं, पण तो मानसिक आणि वाचिक सुद्धा झाला पाहिजे. म्हणजे कायिक वाचिक आणि मानसिक व्रत अशा पद्धतीने ते झालं पाहिजे. अजून एक आषाढी एकादशीचे महात्म्य सांगणारी कथा अशी आहे की एकदा शंकराने प्रसन्न

भावार्थ दासबोध दशक पहिले समास नववा परमार्थ स्तवन। आता साधकांचा खरा स्वार्थ असलेल्या समर्थांमध्ये समर्थ योग असलेल्या परमार्थाचे स्तवन करूया। हा अत्यंत सुगम असला तरी सत्संगती नसल्यामुळे लोकांना दुर्गम झाला आहे। इतर साधने अनिश्चित असून परमार्थ हाच रोकडा ब्रह्मसाक्षात्कार होय असे वेदशास्त्राचे सार असलेला अनुभव येथे येतो हे याचे वैशिष्ट्य आहे। सर्वत्र आहे मात्र थोडाही दृष्टीस पडत नाही। उदास असूनही एखाद्या ठिकाणी पाहूनही दिसत नाही। आकाशमार्ग गुप्तपंख जाणणारे योगी परमार्थ जाणतात मात्र इतरांना त्यातील गूढार्थ सहजा समजत नाही। जे साराचेही सार आहे अखंड अक्षय अपार आहे काहीही झाले तरी चोर तस्कर ते नेऊ शकत नाहीत असा हा ठेवा आहे। त्याला राजभय अग्निभय शापदांपासून भय अजिबात नाही। एकदा प्राप्त झाले की ते दूर जात नाही। कितीही काळ गेला तरी नाश पावत नाही। जिथल्या तिथे राहते असे ते आहे। कधीही न बदलणारे कमी जास्त न होणारे अनुभव नष्ट न होणारे अदृश्य न होणारे गुरूंनी डोळ्यात घातलेल्या अंजनाशिवाय न दिसणारे असे ते परब्रह्म होय। मागे अनेक महान योग्यांनी सांगितले तो निजस्वार्थ म्हणजे परमार्थ परमगुह्य होय। ज्यांनी तो शोधून काढला त्यांचे जीवन कृतार्थ झाले। बाकीच्यांना जन्मोजन्मी तो अलभ्य ठरला असा हा परमार्थ अपूर्व आहे। तो प्राप्त झाला असता जन्ममृत्यूची भीती राहत नाही आणि जिवंतपणीच मोक्ष मिळतो। त्याच्यामुळे माया मावळते, सारासार विचार कळतो, अंतरात परब्रह्म विलीन होते। या ब्रह्माच्या अनुभवामुळे ब्रह्मांड देखील त्यात बुडून जाते। पंचभूतांचे थोतांड तुच्छ वाटते। अंतरात आत्मावस्थीस आला की प्रपंच खोटा वाटतो, माया मिथ्या वाटते। स्वरूपाचा अनुभव आला की संदेह नष्ट होतो। समोरील दृश्य जुने जर्जर वाटू लागते। असा हा परमार्थ असून जो करील त्याचे हित होईल। तो किती सामर्थ्यशाली आहे म्हणून सांगावे। ब्रह्मादिक देखील जेथे विश्राम करतात योगी तन्मय होतात। परमार्थ हा सर्व जीवांचा विसावा असून सिद्ध साधू महानुभाव सात्विक जीव यांना सत्संगातून तो प्राप्त होतो। परमार्थ हेच जन्माचे सार्थक असून तोच संसारात तारक आहे। त्याच्यामुळेच धार्मिक माणसाला परलोक प्राप्त होतो। तपस्वींचा आश्रय साधकांचा आधार भवसागराचा पैलपार म्हणजे परमार्थ। परमार्थी म्हणजे राज्य धारण करणारा परमार्थ करत नाही तो भिकारी अशी परमार्थाची योग्यता आहे। अनंत जन्मीचे पुण्य जोडलेले असेल तरच परमार्थ घडतो। मुख्य परमात्मा अनुभवास येतो। ज्याने परमार्थ ओळखला त्याचा जन्म सार्थक झाला। त्याच्याशिवाय जन्म म्हणजे कुलक्षय होण्यासाठी केलेले पापच। परमेश्वराच्या प्राप्तीशिवाय जो संसाराचे कष्ट उपसतो त्या मूर्खाचे तोंड पाहूच नये। भल्या माणसांनी परमार्थ करून देहाचे सार्थक करावे आणि हरिभक्ती करून पूर्वजांचा उद्धार करावा हेच बरे। इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे परमार्थस्तवन नाम नवम समास।

0: नमस्कार, मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतो आहे. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. विषय वासना इत्यादी सोडून भगवंताला शरण जावं. भगवंताचं अस्तित्व जिथं पाहो तिथं आहे. भगवंताचं मर्म ओळखायला मी कसं वागावं हे प्रथम पाहावं. भगवंत आहे की नाही हे जाणण्याकरता आपल्याला बुद्धी दिली आहे. भगवंत निश्चित आहे हे काहींना अनुभवानं कळलं. आपण त्यांचं आप्त वाक्य प्रमाण मानलं. भगवंताचं अस्तित्व जर निश्चित आहे तर त्याची ओळख तरी कशी करून घ्यावी. बीजगणितामध्ये उदाहरण सोडवताना एक अज्ञात क्ष घ्यावा लागतो. उदाहरणाचं उत्तर येईपर्यंत त्या क्षची खरी किंमत काय आहे हे आपल्याला कळत नाही, पण तो घेतल्याशिवाय चालत नाही. त्याप्रमाणे जीवनाचं कोडं सोडवण्यासाठी आज अज्ञात असा भगवंत आपल्याला गृहीत धरलाच पाहिजे. त्या भगवंताचं खरं स्वरूप जीवनाचं कोडं सुटेल त्यावेळी आपल्याला कळेल. खरोखर जन्ममरणापासून मुक्त होण्याचा मार्ग जो आपल्याला दाखवतो तो खरा आप्त. भगवंताला सर्वात अधिक काय आवडतं हे संतांनी सांगून टाकलं. ते म्हणजे आपण विषय वासना इत्यादी सगळं काही सोडून भगवंताला शरण जावं. आपण नेहमी विषयांना शरण जातो. भगवंताला जो शरण गेला त्याला जगाची भीतीच नाही उरत. सर्व चमत्कार करता येतात, पण भगवंताला शरण जाणं हे फार कठीण आहे, फार कठीण आहे. आपण जिना चढतो, ते जिन्यासाठी चढत नाही, वरच्या मजल्यावर आपल्याला जायचं असतं म्हणून चढतो. वरच्या मजल्यावर जाणं हे साध्य असून जिना हे त्याचं साधन आहे. त्याप्रमाणे तीर्थयात्रा, व्रत, नेम, धर्म ही सगळी साधनं आहेत. परमेश्वर प्राप्ती हे आपलं ध्येय आहे, हे आपलं साध्य आहे. पण परमेश्वर प्राप्ती बाजूलाच राहिली आणि आपण साधनालाच घट्ट धरून बसलेलो आहेत. आता याला काय करायचं? मूळ भगवंत हा निर्गुण, निराकार आणि अव्यक्त आहे, पण मनुष्य त्याला आपल्या कल्पनेमध्ये आणतो. आपल्या ठिकाणी असणारे गुण पूर्णत्वानं त्या भगवंताच्या ठिकाणी आहेत अशी आपण कल्पना करतो. याचा अर्थ असा की आपण प्रथम भगवंताला जडामध्ये पाहतो आणि मग त्याच्या नामाकडे जातो. भगवंतानं केलेली ही सृष्टी आहे तशी सर्व जरूर आहे, तिच्यामध्ये बदल करायला नको. बदल आपल्यामध्ये करायला हवा. आपलं सगळं जीवन जर भगवंताच्या हातामध्ये आहे तर मग जीवनातल्या सगळ्या घडामोडी त्याच्याच हातात आहेत यात शंका कोणती? झाडाच्या मुळांना पाणी घातलं की त्याच्या सर्व भागांना ते पोचतं. तसं भगवंताचा विसर पडू न दिला म्हणजे सगळं काही बरोबर होतं. भगवंत हवासा वाटणं यामध्ये सर्व मर्म आहे. आत्मा हा समुद्रासारखा आहे, त्याचा अगदी लहान थेंब त्याप्रमाणे हा जीव आहे. त्याची ओळख होऊन आत्म्याशी समरस होणं हेच खरं तत्वज्ञान आहे. आणि या आत्म्याचं नित्य स्मरण ठेवून आपण आनंदात असावं. संतांनी नामस्मरण रूपी नाव आपल्याला दिली आहे, त्यात विश्वासानं बसू. संत कर्णधार आहेत, ते आपल्याला पैल पार नेतील. जानकी जीवन स्मरण जय जय राम.
1: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात.

श्रोतेहो नमस्कार, आणि मी आहे आरजे श्रद्धा, अर्थातच वारली चित्रकलेवरची श्रद्धा अशी आरजे श्रद्धा. कारण आज गुरु पौर्णिमा आहे. तुम्हा सगळ्यांना गुरु पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. ह्या गुरु पौर्णिमेनिमित्त मी गेल्या वर्षी एक लेख लिहिला होता आणि जो ई पेपरमध्ये प्रकाशित झाला होता, तर त्याचं अभिवाचन मी आज करणार आहे. तर ऐकूया एक अवलिया या लेखाचं अभिवाचन. आज गुरु पौर्णिमा म्हणजेच व्यास पौर्णिमा. आजच्या दिवशी सप्तचिरंजीव एकत्र येऊन व्यास मुनींचं दर्शन घेतात असं म्हणतात. हे सप्तचिरंजीव म्हणजे श्री व्यास, श्री परशुराम, श्री कृपाचार्य, हनुमान, बळीराजा, बिभीषण आणि अश्वत्थामा. गुरुची आठवण ही खरं तर एका दिवसापुरती नसतेच, तर रोज आणि पदोपदी वेगवेगळ्या परिस्थितीला सामोरे जात असताना होत असते. मग ते आध्यात्मिक गुरु असो, आई वडील असो, अथवा आपल्याला ज्ञान देणारे, कला शिकवणारे शिक्षक असो, प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष आपण ज्यांच्याकडून काही शिकलो ते गुरु. प्रसंगी अगदी ग्रंथसुद्धा आपले गुरुच असतात. अशाच एका अवलियाची गोष्ट गुरु पौर्णिमेच्या निमित्ताने आज सांगावीशी वाटते. वारली चित्रकलेचे जनक तथा आद्य प्रणेते पद्मश्री जीव्या सोमा मशे, ज्यांनी वारली चित्रकला साता समुद्रापार नेऊन ठेवली, त्यांचा जन्म धामणगाव येथे झाला. वारली हा शब्द वारलं या शब्दापासून प्रचलित झाला. वारलं म्हणजे नांगरलेल्या जमिनीचा तुकडा. अनेक आदिवासी जमातींपैकी एक असलेली वारली, हे लोक मोठ्या प्रमाणावर चित्र रेखाटतात. त्या चित्रांचा विषय पूर्वी फक्त देवचौक यापुरताच मर्यादित होता. खरं तर वारली ही बायकांची चित्रकला म्हणून ओळखली जाते. परंतु समाजाचा विरोध पत्करून जीव्या यांनी वयाच्या 11 वर्षापासून ही चित्र रेखाटायला सुरुवात केली. त्यांनी अनेक नवनवीन विषय या कला प्रकारात आणले. रोजच्या आयुष्यातील विविध घटना, प्रसंग, सण सगळं काही त्यांनी चित्रात काढण्याचा प्रयत्न केला. साधारणतः 1970-75 या काळात श्री भास्कर कुलकर्णी यांच्या सहाय्याने ते प्रकाशझोतात आले. 1976 साली त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. अत्यंत साधी राहणी, आपल्या कलेवर विश्वास आणि नितांत आदर, 10 देश फिरल्याचा, पद्मश्री पुरस्कार प्राप्त असल्याचा जराही अहंकार नाही. परदेशात जाऊन तिथं आपण कला सादर केली याबद्दल कसं वाटलं असं विचारल्यावर त्यांनी जे उत्तर दिलं ते असं होतं की मी जिथे गेलो तिथे माझी कला मला घेऊन गेली, नाहीतर आमच्यासारख्या लोकांना कोण कशाला घेऊन जाईल. तसं बघायला गेलं तर त्यांच्या सही व्यतिरिक्त त्यांना काहीही लिहिता वाचता येत नाही. त्यांची एक स्वतंत्र अशी बोलीभाषा आहे, तीच ते बोलतात आणि थोडंफार मराठी येतं. मी जेव्हा त्यांना भेटले तेव्हा त्यांची 75 पार झाली होती, तरीही ते पेंटिंग करत होते. आमची ती पहिलीच भेट आहे असं मला मुळीच वाटलं नाही. एका आजोबांनी नातीला 4 गोष्टी सांगाव्यात अशा आम्ही गप्पा मारल्या. पवनी आजीसुद्धा शांत आणि मितभाषी वाटली. त्यांचे चिरंजीव सदाशिव काका यांची फार मदत झाली. प्रत्येक व्यक्तीला आपल्या क्षेत्रातील नामवंत व्यक्तीला भेटण्याची एकदा तरी इच्छा असते, तशी माझी सुद्धा होती. आजोबांच्या रूपात मला माझ्या गुरुची प्राप्ती झाली. माझं आयुष्यभराचं स्वप्न पूर्ण झालं. आता ते आपल्यात नाहीत, पण त्यांच्या भेटीचा स्मृतिगंध कायम दरवळत राहील. गुरु पौर्णिमेच्या सर्वांना शुभेच्छा. आपल्या वाटेतील गुरुरूपी पथदीप लवकरच आपणास भेटो याच सदिच्छा. धन्यवाद. खरं तर जीव्या सोमा मसे म्हणजे आजोबा यांच्याविषयी बोलायला गेलं तर भरपूर आहे, वेळ कमी पडेल इतकं आहे. त्यांच्याकडून अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. वारली चित्रकलेमध्ये काय करायचं काय नाही करायचं हे नियम त्यांनी आखून दिले, ज्याचा मला आत्तापर्यंत खूप उपयोग झाला आणि यापुढेही होणार आहे. जीव्या आजोबांच्या पवित्र स्मृतींना त्रिवार वंदन करते. तुम्हाला आजचा लेख कसा वाटला आम्हाला जरूर कळवा. भेटूया पुढच्या भागात आपल्या सगळ्यांच्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे अंतरंग.

0: नमस्कार श्रोते हो, डॉक्टर कृष्णभूषण महाशब्दे यांच्याशी आपण गप्पा मारतो आहोत लवाद आर्बिट्रेशन या विषयावरती. सर खूप खूप स्वागत आहे तुमचं.
1: नमस्कार
0: सर. आपण गप्पा मारतो आहोत निर्णय प्रक्रियेबद्दल. जर न्यायालयाने आर्बिट्रल अवॉर्ड बाजूला सारण्याचा हुकूम दिला तर मग मुदतीचा कायदा कसा काय लागू होतो?
1: अशा प्रकरणामध्ये ज्या दिवसापासून लवाद प्रक्रिया सुरू झाली त्या दिवसापासून ते न्यायालयाने आर्बिट्रल अवॉर्ड बाजूला सारण्याचा किंवा रद्द करण्याचा हुकूम दिला त्या दिवसापर्यंतचा कालावधी हा या मुदतीच्या कायद्यानुसार कालावधी मोजण्याकरता वगळला जातो.
0: पण मग यामध्ये लवाद प्रक्रियेचा कालावधी मोजला जातो का?
1: लवाद प्रक्रियेचा संपूर्ण कालावधी जर का न्यायालयाने अवॉर्ड रद्द केलं तर मुदतीचा कायदा लागू करताना तो कालावधी देखील वगळला जातो.
0: आपण दिवाळखोरीबद्दल पण चर्चा करत होतो. मग न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रामध्ये दिवाळखोरी ठरवताना मुख्य न्यायाधीशाचे अधिकार क्षेत्र येते का?
1: अचूक प्रश्न विचारलात. या कायद्याच्या कलम 11 लवाद नियुक्त करण्याचे अधिकार हे मुख्य न्यायाधीश म्हणजे ज्याला चीफ जस्टिस असं म्हणतात त्यांना असतात. त्यामुळे याच कायद्याच्या कलम 42 अधिकार क्षेत्र ठरविताना मुख्य न्यायाधीश हे त्यातून वगळले आहेत.
0: पण मग यामध्ये माननीय उच्च न्यायालयाला या प्रक्रियेमध्ये काही विशेष अधिकार पण असतात का?
1: माननीय उच्च न्यायालय या कायद्याशी सुसंगत असं कोणतेही नियम न्यायालयाच्या सुनावणीसाठी बनवू शकतं जे अर्थातच सर्वांना बंधनकारक असतात.
0: ह्या कायद्याचा अंमल लागू करताना जर काही अडचणी आल्या तर मग सरकार त्याचं निवारण कसं करतं?
1: जर काही खऱ्या अडचणी आल्या तर केंद्र सरकार हे अधिकृत राजपत्र ज्याला इंग्रजीमध्ये आपण ऑफिशियल गॅझेट असं म्हणतो ते काढून त्यामध्ये काही तरतुदी नमूद करून त्या अडचणी दूर करू शकतात.
0: पण मग अशा प्रकारे सरकारच त्या ठिकाणी आल्यानंतर मुदतीच्या कायद्याचं काही बंधन असतं का त्याला?
1: अर्थातच होय. ज्या दिवसापासून हा कायदा अस्तित्वात येतो त्या दिवसापासून 2 आतमध्येच या तरतुदी अशा प्रकारे करता येऊ शकतात, त्याच्यानंतर अजिबात नाही.
0: आता या ठिकाणी सरकार आलं, मग सरकार म्हटल्यानंतर या तरतुदींना लोकसभा किंवा राज्यसभेची पण मंजुरी लागत नाही का?
1: हा कायदा केंद्र सरकारने बनवला असल्याने अर्थातच कायद्यानुसार या सर्व तरतुदींना लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही संसदेच्या दोन्ही सभागृहांची मंजुरी घेणं आवश्यक असतं, त्यानंतरच त्या तरतुदी या त्या कायद्याचा भाग बनू शकतात.
0: वा क्या बात आहे सर, तुम्ही खूपच सुंदर सांगता आहात. आपण पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये.

0: श्रोतेहो नमस्कार. मंडळी, सावित्री अभिकसच्या या आपल्या सगळ्यांच्या आवडत्या कार्यक्रमात पुन्हा एकदा मी देविका सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज सुद्धा आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत सावित्रीच्या एक शिक्षिका, म्हणजे अर्थातच सावित्रीची एक लेख. आणि आज आपण ज्यांच्याबद्दल बोलणार आहोत, ज्यांच्याशी चर्चा करणार आहोत, त्या आहेत उज्ज्वला शेवाळेताई. आणि त्या मालेगाव इथनं आपल्या स्टुडिओमध्ये खास मुलाखतीसाठी आलेल्या आहेत. उज्ज्वलाताई, खूप खूप स्वागत आहे या कार्यक्रमात.
1: थँक्यू. थँक्यू मॅम.
0: मालेगाव तुम्ही इथनं आलेल्या आहात, मूळच्या तुम्ही कुठल्या आहात?
1: मी मालेगावचीच आहे, माझा जन्म ही मालेगावचाच आहे.
0: बर.
1: सासर माझं मारवाडी देवळा तालुक्यातलं.
0: बर बर बर. अच्छा, आणि आपलं शिक्षण काय झालंय?
1: माझं एमए बीएड झालेलं आहे.
0: बर. आणि आता तुम्ही
1: अपीयर्ड आहे?
0: हो, एमएड करायला सुरुवात केली. बर बर. कशामध्ये आपण हे एमए, म्हणजे विषय कुठला आहे?
1: इंग्लिश आणि हिस्ट्री.
0: बर. मग तुम्ही आता अबॅकसच्या आधी कुठे नोकरी करत होतात किंवा?
1: संगमेश्वर माळीनगर, आपलं भाला कॉम्प्लेक्स वगैरे ह्या एरियात माझी प्री प्रायमरी सेक्शन आहे.
0: बर.
1: स्कूल पण चालते माझी.
0: बर बर.
1: जवळजवळ 95 to 100 मुलं माझ्याकडे स्कूलला आहेत.
0: अरे वा.
1: आणि ती स्कूल चालवत असतानाच मी अबॅकसचं काम करते.
0: अच्छा, म्हणजे तुमची ही स्वतःची शाळा आहे?
1: स्वतःची केजी सेक्शन आहे.
0: बर. आणि ही किती वर्षापासून चालू
1: आहे? तरी बिफोर 10 years.
0: अरे वा, खूपच छान. पण मग मुळात शाळा काढावी असं का वाटलं, किंवा मग आधी तुम्ही स्वतः कुठे जॉब करत होतात की नाही?
1: हो, मी आधी दाभाडीला जय हिंद इंग्लिश मीडियम म्हणून आहे, तिथं मी ऍज अ टीचर काम करत होती.
0: बर.
1: आणि पहिलेपासूनच मी 10th class to 11th class असतानाच 10th क्लासेस मी त्याच वेळेस घेत होती.
0: बर.
1: बिफोर मॅरिड माझ्याकडे जवळजवळ तेव्हाही 200-250 मुलं क्लासला होते.
0: क्या बात आहे. अरे वा, खूप छान. म्हणजे मुळात शिक्षणाचा हा पिंड पूर्वीपासूनच तुमच्यामध्ये होता आणि ती आवड पहिल्यापासूनच होती. शाळा काढावी असं का वाटलं?
1: लहान मुलांसाठी काहीतरी करण्याची इच्छा. मला लहान मुलं पहिलेपासूनच आवडतात. ज्यावेळेस ते काहीतरी शिकतात, त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद असतो, तो आनंद कॅच करणं किंवा तो आनंद बघणं हे मला फार आवडतं.
0: बर. आणि आता 90 to 95 मुलं तुमच्या शाळेमध्ये आहे, म्हणजे नक्कीच तुमची शाळा खूप योग्य पद्धतीने वाढलेली आहे, ग्रो झालेली आहे. मला पुढचा प्रश्न आपल्याला असा विचारायचा, मग ही शाळा सांभाळताना आपण सुरुवात कशी केली होती?
1: पहिले तर मी स्वतःच सांभाळत होते, त्यानंतर मग जसं जसे मुलं वाढले तसं तसं टीचर जॉईन्स केले आम्ही. आता माझ्यासोबत 2 teachers जॉबलाही आहेत, त्याही काम करतात.
0: बर. आणि मग हे सगळं चालू असताना अबॅकस शिकावं किंवा अबॅकसशी संबंध कशामुळे आला?
1: ऍक्च्युली मी अबॅकसचं काम, माझा मुलगा ज्यावेळेस दुसऱ्या अकॅडमीला जात होता तेव्हापासूनच अबॅकस मला आवडतं आणि मला शिकणं आवडतं. शिकवतानाच कोणतीही गोष्ट शिकणं म्हटलं की मला फार आवडतं.
0: बर.
1: तर ते शिकता शिकताच, त्याला शिकवता शिकवताच मी तेव्हाही शिकली. त्यानंतर मी दुसऱ्या एका अकॅडमीमध्ये कामही करत होती.
0: बर.
1: पण अचानकच मागच्या बिफोर 1 year की मला ब्रेन ट्रेन एज्युकेशन्सबद्दल कळालं. आणि ब्रेन ट्रेन एज्युकेशनबद्दल मला कळल्यानंतर मला सरांचा नंबर मिळाला.
0: बर.
1: सरांचा नंबर मिळाला, मी ज्यावेळेस सरांशी बोलली त्यावेळेस सरांचं बोलणं, सरांचं एक्सप्लेनेशन सांगणं की अबॅकसची, म्हणजे ज्यावेळेस आम्ही क्लासेस वगैरे अटेंड करतो, शिकवणं हे मला फारच समजलं, फारच अंडरस्टँडिंग झालं.
0: बर.
1: आणि त्यानंतर मग मी डिसाईड केलं की आपणही हा क्लास करूया. आणि खरं तर म्हणजे एक एनजीओ मार्फत सर काम करतात, त्यामुळे पैसा कमवणं हे सरांचं ब्रीद नाहीच आहे.
0: बर.
1: सरांचं सावित्रीच्या लेकी, म्हणजे तळागाळातनं प्रत्येक गावागावात आजी ताई घरात बसलेली आहे, तिला काम करायला लावणं, तिला काहीतरी घरात जाऊन, म्हणजे घरातल्या घरातच तिला तिची इन्कम स्टार्ट होईल याच्यापासून, असं हे ब्रेन ट्रेन एज्युकेशन आहे. आणि तुम्हाला मी एक सांगू इच्छिते मॅम की आज आमच्या ब्रेन ट्रेन एज्युकेशनमध्ये, म्हणजे आज एक असा आनंदाचा विषय आहे की आमच्या ज्या अध्यक्षा मॅम आहेत, नंदिनी मॅम, त्यांना आज आपल्या आय एस साहेबा ज्या आहेत महानगरपालिकेच्या, त्यांच्या हातून आज संध्याकाळी मोठा पुरस्कार मिळणार आहे.
0: क्या बात.
1: म्हणजे आमच्यासाठी तर फार अभिमानाची गोष्ट आहे ही.
0: नक्की नक्की. आणि आमच्याकडनं सुद्धा त्यांना खूप खूप शुभेच्छा की इतकं मोठं काम त्या करतात आणि अर्थातच पुरस्काराला त्या प्राप्त ठरलेल्या आहेत. मला पुढे आपल्याला असं विचारायचंय की क्लासेस आपण कधीपासून घ्यायला सुरुवात केली?
1: मी अबॅकसचे क्लासेस बिफोर 1 year पासून करते. मी जास्तीत जास्त खेडोपाडी जाते मॅम.
0: बर.
1: मी दिवसाला, म्हणजे 2 दिवसात 5 खेडे करते.
0: अरे बापरे.
1: सकाळी जर मी स्कूलला, आता टीचर्स आहेत माझ्या, त्यामुळे मी हे काम एकदम प्रॉपरली सकाळी जर मी 8-7 घरातनं निघाली तर 2 to 2 days माझ्यावाले झेडपींना जाऊन मी अबॅकस शिकवते.
0: बर.
1: पहिले तर मला असा अनुभव आला की ज्यावेळेस मी झेडपीमध्ये जायची, मी ज्यावेळेस जसं ब्रेन ट्रेन एज्युकेशनकडनं आलेली आहे, आमचा एनजीओ आहे, आम्ही अशा अशा पद्धतीने शिकवतो आणि मुलांचं मॅथ, त्यावेळेस तर रिस्पॉन्स मला टीचर्स प्रिन्सिपल्स वगैरे, नाही मॅम आमच्या इथं चालणार नाही, आमच्या इथं हा प्रॉब्लेम येईल, आमचीच फीस देत नाही, तुमची फीस कुठून भरणार. पण ज्यावेळेस मी डेमो देते, ज्यावेळेस डेमो देऊन आपण त्यांना एक्सप्लेन करतो मुलांना की विदिन ओनली 10 minutes मध्ये मुलं बोथ हँड्स, दोघं हातांनी कम्प्लिटली 100% 99 पर्यंत ऍडिशन आणि सबस्ट्रॅक्शन करायला लागतात.
2: क्या बात,
1: तो डेमो बघितल्यावर सर मला प्रिन्सिपल सर म्हणतात वाव मॅम. आणि ऍक्च्युली मुलांची तर जी जिज्ञासा तिथं असते की शिकायचं आहे मला, ती वेगळी. पण ऑल टीचर्सच माझ्या बाजूला येऊन मला विचारतात की मॅम लेफ्ट हँडला फिंगर्स कोणते आहेत आणि राईट हँडला, म्हणजे एक जिज्ञासा जी तयार होते ना,
2: बरोबर आहे,
1: ती ब्रेन ट्रेन पासून, ती अकॅडमी पासून आपल्या फिंगर्स वरूनच होते.
2: नक्की नक्की, खूप छान. आणि खेड्यांचा विषय तुम्ही काढला तर मग साधारणपणे हे तुम्ही कधीपासून सुरू केलेलं आहे रोज?
1: मी जवळजवळ आता 6 महिन्यापासून खेडोपाडी जाते मॅम. माझ्याकडे 350-450 आसपास मुलं आहेत.
2: बर.
1: आणि भरपूर खेड्यांवर मुलांच्या 0 लेवल पासआउट पण झाल्यात. त्यांचे मोठे मोठे त्यांना मी मेडल्स वगैरेही वाटलेत आपल्या ब्रेन ट्रेन कडनं.
2: बर.
1: आणि खूप काही म्हणजे मुलांमध्ये फरक पडला, मुलांचं मॅथ चांगलं झालं, बोलण्याचं ट्युनिंग बदललं.
2: बर.
1: जसं एक सेट 0 म्हटल्यानंतर ऑल क्लास स्ट्रेट बसतो आणि मॅम आता गणित सांगतील, फक्त सेट 0 जरी म्हटलं तर अंडरस्टँडिंग होते मुलांना की मॅम आता प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला लावतील असं. म्हणजे असं हे माझं अभ्यासच चाललंय. आय एम फॉर हॅपी की मला सरांनी हे सेक्शन दिलं की तुम्ही यात काम करा वगैरे. आणि आज तुम्ही सुद्धा एक असं मुलाखतीसाठी हा माझा चान्स मला ब्रेन ट्रेन कडनंच मिळाला तुमच्या मार्फत, तर त्याबद्दल मी म्हणजे खूप मनापासून तुमचे आभार मानते.
2: नक्की नक्की, आम्ही सुद्धा खूप तुमचे आभार मानतो. आणि खरंच इथे येणाऱ्या प्रत्येक शिक्षिकेचं कौतुक आहेच आहे, कारण की ती घर सांभाळून हे सगळी गोष्ट ह्या सगळ्या गोष्टी करते आणि प्रत्येकीमध्ये काहीतरी करण्याची जिद्द आहे. जसजसं ती याच्यामध्ये पुढे पुढे जाते तसतसं ती स्वतःला नवीन पद्धतीने सिद्ध करते. मला पुढे आपल्याला असं विचारायचं आहे की जसं तुम्ही म्हणतात की अगदी खेडोपाडी जाऊन तुम्ही शिकवत आहात, मग तिथे जाण्याची सोय म्हणा किंवा तिथे गेल्यानंतर कशा पद्धतीने हे चालू असतं?
1: 90 किलोमीटर रोज बाईकने जाते मी.
2: बर.
1: जसं झोडग्यात गेली, धुळ्या साईडला झोडगे म्हणून एक गाव आहे, तर त्या गावात माझ्या 5 शाळा.
2: बर.
1: कंधाने झोडग्यापासून दूर 2 किलोमीटर, तिथून बाहेर निघाली का झोडग्यातल्या 4-2 झेडपीच्या स्कूल आहेत, एक हायस्कूल आहे, एक इंग्लिश मीडियम आहे. मी बाईकनेच फिरते.
2: बर. अच्छा.
1: बाईकनेच.
2: खूप छान. आणि मला वाटतं हे खूप हेक्टिकही होत असेल, खूप हा शेड्यूल खूप त्रासदायक सुद्धा असेल,
1: बट मला आवडतं, मला आनंद मिळतो. उलट मी घरी राहिले की मला करमत नाही.
2: बरोबर.
1: ती सवय झालेली मला.
2: नक्कीच. मग घरचे व्याप आणि शाळा, जरी शाळेत टीचर्स असल्या तरी सगळी जबाबदारी तुमच्यावर असणं हे स्वाभाविक आहेच आहे, तर मग कुटुंब म्हणा, शाळा म्हणा, आणि आता हे रोजचं तुमचं येणं जाणं, तर हे कशा पद्धतीने बॅलन्स करता?
1: सकाळी जाताना सकाळचं क्लिअर झालेलं असतं मॅम, आवरलेलं असतं. आणि दुपारी माझ्या मिस्टरी मला खूप कोऑपरेट करतात, मदत करतात. आणि जसं संध्याकाळी म्हटलं तर रात्री गेल्यानंतर मग घरचं, माझा एकच मुलगा आहे, मोठा आहे 12वीला.
2: अच्छा.
1: त्यामुळे मला काही असं जास्त बर्डन फॅमिलीचं येत नाही. आणि मोस्ट हेल्पफुल फॉर माय हजबंड, त्यांच्यामुळे ते अर्धी जबाबदारी तर माझी घेऊनच घेतात त्याच्या बाबतीतली.
2: बर. नक्कीच, तुमच्यातली ती जिद्द आहे आणि म्हणूनच तुम्ही इतका मोठा पल्ला गाठू शकता आणि अजूनही तुम्हाला त्याच्यामध्ये पुढे काम करायचं आहे. कुठेही न थकता आणि रोजचा रोज हा इतका प्रवास तुम्ही करून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचता, त्याच्यामध्ये मुळातच मनात तळमळ आहे. ब्रेनट्रेनशी संपर्क आल्यानंतर ब्रेनट्रेनचं वेगळेपण तुम्हाला काय जाणवलं?
1: ब्रेनट्रेनचं वेगळेपण असं जाणवलं की एक फॅमिली, जसा फॅमिलीकडनं आपल्याला सपोर्ट असतो. आमचे सर म्हणजे आमच्यासाठी बंधू राजे आहेत आमचे. म्हणजे कोणालाही सर बोलताना फोन लावल्यावर आपण ज्यावेळेस बोलतो तर सर हॅलो न बोलता बोला ना ताई, म्हणजे हा प्रश्नच राहत नाही की सरांना वेळ आहे की नाही आहे. एनी टाइम 24 hours आम्ही सरांना कॉल करू शकतो.
2: बरोबर.
1: सर एनी काही प्रॉब्लेम आला ताई, तुम्हाला काही प्रॉब्लेम आला मला विचारा, मी सांगेल, मी बोलेल प्रिन्सिपलशी, मी एक्सप्लेन करेन. सर अशा पद्धतीने मदत करतात की त्यामुळे तर मला तरी वाटतं की माझी जिद्द अजून वाढली आहे की मला ब्रेन ट्रेनचं नाव, ब्रेन ट्रेन एज्युकेशनचं नाव, अबॅकस, वैदिक मॅथ, आता आम्ही रोबोटिक्सही चालू केले. मीही फॉर्च्युनेटली उद्याच 8 मुलांसोबत रोबोटिक्सची बॅच चालू करते.
2: अच्छा.
1: पहिली फर्स्ट. तर हे सगळं सरांमुळे शक्य आहे, कायम कोऑपरेटिव्ह त्यांचं नेचर. नंदिनी मॅम आहेत, रुपाली मॅम आहेत, सर आहेत, आणि त्यांच्यामुळे ते शक्य होत आहे. आणि मी प्रत्येकाला पण हे सांगू इच्छिते की ब्रेन ट्रेन जॉईन जर केली तर आपण प्रत्येकापर्यंत अबॅकच जर पोहोचलो तर मुलं UPSC MPSC तयार होत आहेत. गणित हा एक असा बेस्ट विषय झालेला आहे की मुलांना फार भीती वाटते गणिताची.
2: बरोबर.
1: पण मी हे बघितलं आहे की अबॅकस ज्या वेळेस मुलं जॉईन करतात त्यांच्यातली ती भीती पळून जाते. की गणिताबद्दलची एक भीती वाटत नाही, एक आवड असते. ज्या शाळेत ठरलेलं असतं ना की मी इथं पोहोचणार आहे, जर मी गेली नाही ना तर ते मुलं एक एक तास त्या शाळेभोवती गोंगवतात की मॅम का आल्या नाही, मॅम का आल्या नाही. म्हणजे असं नाहीये की नाही आल्या मॅम चलो घर पे, असं नाहीये मुलांचं. मुलं हॅपी राहतात की नाही आज मॅम येणार आहे.
2: दुसऱ्या त्यांच्यामध्ये ती आवड निर्माण झाली,
1: आवड निर्माण झाली फारच.
2: खूप छान हे सगळं वाटलं. आणि खरोखर ब्रेन ड्रेनचा उल्लेख प्रत्येक शिक्षिका इतक्या प्रेमाने आणि आत्मीयतेने करते, त्याच्यामध्ये हे सरांचं यश आहे की त्यांनी इतकं हे कुटुंब बांधून ठेवलेलं आहे. आता आणखीन या क्षेत्रात काय करण्याची इच्छा आहे?
1: मला माझं तरी टार्गेट असं आहे की माझ्याकडे सध्या तरी 300-350 विद्यार्थी आहेत.
2: बर,
1: मला ह्या विद्यार्थ्यांसोबत अजून ज्या खेडोपाडी कुणी पोहोचलेलं नाहीये त्या ठिकाणी पोहोचून ती संख्या मला 1000 पर्यंत न्यायची आहे. आणि त्या मुलांना मला ब्रेन ट्रेनशी बांधून घ्यायचं आहे, जॉईन करायचं आहे. आणि त्यांनाही आपल्या ह्या ब्रीद वाक्यात, म्हणजे आमचं वी आर ब्रेन ट्रेनर की आम्ही काय काम करतो, तर आम्ही काम हे करतो की आम्ही ब्रेन ट्रेन करायचं काम.
2: बरोबर,
1: आमचं नाव काय आहे? ब्रेन ट्रेनर. तर माझं प्रत्येक मुलाला प्रत्येक शाळेमध्ये जाणं जाऊन सांगणं हेच असतं की जॉईन करा. आणि मुलं ज्यावेळेस बघतात की खरंच अबॅकसमध्ये एवढा फरक आहे पॅरेंट्स, म्हणजे मला एक जाणवायला मिळालं मॅम की आपण ज्यावेळेस त्यांच्याकडे जातो त्यावेळेस पॅरेंट्स तयार नसतात, पण ज्यावेळेस बघतात डेमो व्हिडिओ पडतात ग्रुपला स्कूलच्या,
2: बरोबर,
1: की एवढं मोठं गणित मुलं 5 अंकी 6 अंकी 11+11+11+11+55-55-22+22 मुलं एवढी मोठी ऍडिशन फक्त फिंगर्सने देत आहेत. त्यावेळेस पॅरेंट्स मलाच कळत नाही, आदल्या दिवशी जे पॅरेंट्स नाही म्हणता ते पॅरेंट्स दुसऱ्या दिवशी डायरेक्टली होल फीस भरायला येतात. आणि त्यांना असं वाटतं की आमच्या मुलांनी पुढे जावं. आणि प्रत्येक लेडीज प्रत्येक पॅरेंट्स कळकळीने एकच सांगतो की मॅम आम्ही तुमच्यावर हा जो विश्वास ठेवलाय आमच्या मुलांना तुम्ही अबॅकस मध्ये पुढे न्या, त्यांची भीती वगैरे सगळं जाऊ द्या. आणि मलाही अनुभव आला, म्हणजे मला पॉझिटिव्ह सगळ्या ठिकाणी स्कूलला पाहायला मिळालं. मला सगळ्या शाळेंचे प्रिन्सिपल सगळे टीचर्स खूप छान, एक असं रिस्पेक्ट वाटतो मला ज्यावेळेस मी जाते अबॅकसच्या टीचर आल्या, अबॅकसच्या एक रिस्पेक्ट. आणि हा रिस्पेक्ट मला फॉर्च्युनेटली सरांमुळेच मिळतोय, कारण मी जे आयकार्ड घालून जाते आय एम द ब्रेन ट्रेनर. एज्युकेशन एनजीओ कडून मी कामाला आलेले आहे आणि मी या संस्थेमार्फत काम करते, याचा मला अभिमान वाटतो. आणि त्या अभिमानानेच लोक माझ्याकडे बघतात की ते ब्रेन ट्रेन कडनं आलेले आहेत, त्या अबॅकसच्या टीचर आहेत. म्हणजे खूप आभारी आहे मी त्या गोष्टीसाठी ब्रेन ट्रेनची.
2: नक्की नक्की, खूप खूप शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांनाच. प्रत्येक शिक्षिकेला तर शुभेच्छा आहे, प्रत्येकीची जी जी स्वप्न आहे ती पूर्ण होत आणि असंच यश तुम्हाला कायम मिळत राहो. तुमची अकॅडमी अजून आणखीन उत्तरोत्तर प्रगती करत राहू अशीच मी शुभेच्छा देते. आणि तुम्ही इथे आलात आणि की ही छान माहिती सगळ्यांना दिली, अबॅकसचं वेगळे पण सांगितलं, ब्रेन ट्रेनचं वेगळे पण सांगितलं, त्याच्याबद्दल मी तुमचे मनापासून आभार मानते. मनपूर्वक धन्यवाद.
1: थँक्यू मॅम.

श्रोते हो नमस्कार, आणि मी आहे आरजे श्रद्धा, अर्थातच वारली चित्रकलेवरची श्रद्धा अशी आरजे श्रद्धा. रसिक हो, आपण वेगवेगळ्या माध्यमातील लोकांना भेटत असतो, विविध मान्यवरांशी गप्पा मारत असतो, त्यांचा आजवरचा प्रवास जाणून घेत असतो. तर आज सुद्धा एक खास व्यक्ती आपल्या स्टुडिओमध्ये आलेली आहे, ज्यांचं नाव आहे सुहास वैद्य, जे गेली 25

0: 20 वर्ष बासरी वादनाची कला जोपासतात आहेत आणि त्यांचा जो काही प्रवास आहे त्या ह्या सगळ्या क्षेत्रामध्ये ते कधी आले आणि त्यांना कशी आवड निर्माण झाली आणि आता त्यांचं काम कशा पद्धतीने सुरू आहे या संपूर्ण विषयी आज आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. तर गप्पांना सुरुवात करण्यापूर्वी मी त्यांचं स्वागत करते. सर, अतिशय मनपूर्वक स्वागत तुमचं.
1: धन्यवाद श्रद्धा.
0: आणि एक तर बाय प्रोफेशन तुम्ही इंजिनियर आणि गेली 25 वर्ष ही बासरीची साधना, एक तर श्रीकृष्णाचं अतिशय आवडतं वाद्य आणि बासरीचे सूर कानावर पडले की एक प्रसन्न वातावरण अपसुकच निर्माण होतं आणि कुठल्याही गोष्टीची सुरुवात ही वाद्याच्या वादनाने झाली की छानच होते.
1: खरे.
0: तर एक इंजिनियर असून सुद्धा कलेची जोपासना नेमकी करावी असं कधी आणि केव्हा वाटलं?
1: श्रद्धा, याच्यासाठी फार भूतकाळात जावं लागेल. पंडित हरिप्रसाद चौरसिया हे जे सगळ्यांचे आमचे बासरी वादनाचे गुरु, हे नाशिकमध्ये तेव्हा बासरी वादनासाठी यायचे आणि आम्ही लहानपणी त्यांचं बासरी वादन नेहमी ऐकायचो. म्हणजे प्रत्यक्ष त्यांना ऐकलेले आम्ही भाग्यवान असं म्हणता येईल की अतिशय त्यांचं उत्तम असं बासरी वादन आपल्या मोठ्या मोठ्या स्टेजवरून, म्हणजे कालिदास किंवा मराठा विद्यालयाचं पटांगण अशा मोठ्या ठिकाणी त्यांना ऐकलं आहे आणि ते जे सूर जे कानावर पडले तेव्हापासून हा सूर पकडावा अशी इच्छा झाली. आणि बासरी वादन नक्कीच, म्हणजे श्रीकृष्णाचं हे वाद्य, तर घरात एक छोटीशी बासरी होती आणि ती फक्त आपण लहान मुलं जशी फुफू करतात तेवढंच, पण हा जो सूर इतकाच मंजूळ येतो आणि इतकी सुंदर वाजते आणि त्यातून ती आडवी बासरी वाजवायची, तर हे आपल्याला आलं पाहिजे असं तेव्हापासून मनात होतं. पण शिकण्याची वेळ नंतर आली, पण लहानपणापासून हे सूर मनात रुजलेले होते आणि तेव्हापासून हे पक्क केलं होतं की आपल्याला थोडं तरी आलं पाहिजे आणि त्याचा ध्यास घेतला पाहिजे.
0: जसं तुम्ही म्हटलात की पंडित हरिप्रसाद चौरसिया यांच्यामुळे तुम्हाला ही आवड निर्माण झाली, पण मग पुढे ऍक्च्युअली आपण बासरी शिकावं आणि ह्याच गुरूंकडे शिकावं असं कधी ठरलं आणि तो प्रवास कसा सुरू झाला?
1: नाशिकमध्ये तेव्हा बासरी वादन शिकवायला कोणी नव्हतं असं म्हटलं तर काही हरकत नाही.
0: बरं.
1: आमच्या लहानपणी तबल्याचे क्लास होते, गायनाचे होते, सगळे, पण बासरी शिकवायला असं कोणी गुरु सापडत नव्हता आणि आम्ही काय करायचं की बासरी घरी होती ती हरिप्रसाद चौरसिया यांची कॅसेट होती ती ऐकायची आणि आपण त्याच्याप्रमाणे वाजवायला प्रयत्न करायचा. अर्थात ते किती जमणार पण तरी प्रयत्न असाच होता.
0: म्हणजे थोडक्यात एकलव्याची भूमिका तुम्ही त्यावेळेला.
1: तेव्हा असं करून बघितलं, त्याच्यातून एक छोटेसे काही गाणे आम्ही वाजून बघायचे आणि मग त्याच्यातून थोडीशी आवड निर्माण झाली की आपल्याला याच्यात जमेल काहीतरी असा कॉन्फिडन्स थोडासा आला. सुरुवात अशी झाली की मी विजिट यायला 1984 ते 1990 या सालात होतो, तर तिथे दादरला एक बासरी विकायची. दादरला वेस्टर्न साईडला आपण गेलो तिथे चौकामध्ये धोत्रे म्हणून आहेत ते, असंही त्यांचा मुलगा सुंदर बासरे बनवतो, तर तिथे चौकात बासरी घेऊन बसायची आणि वाजवायची. तर ती लगेच मला ती लिंक लागली की आपण जे आपल्याला पाहिजे ते हा माणूस इथे करतोय आणि तो बासरी विकायचा. त्यांना म्हटलं की मला बासरी शिकायची आहे आणि कशी घ्यायची हे पण माहीत नाही, तर तुम्हीच मला गाईड करा. मग त्यांनी मग एक बासरी मला दाखवली की अशी अशी वाजते, अशी फुंक मारायची, कारण आडवी बासरी मी पहिल्यांदाच बघितली की कशी वाजवतात ते. मग त्यांनी मला करून दाखवलं, मला आणि ताबडतोब वाजवता आली ती फुंक जी आजकाल म्हणजे मुलांना सुद्धा शिकवायला लागते. त्यांनी दाखवल्याप्रमाणे मी वाजवली आणि तो माझा पहिला 6 किंवा 7 लागलेला. तिथून जी सुरुवात झाली, त्यांनी मला ते बासरी सुरात आहे की हे सगळं पटवून दिलं की कशी सुरात आहे आणि मी मोठ्या मोठ्या गायकांना बासरी वादकांना बासरी देतो. मला पटलं की आपण काहीतरी चांगली गोष्ट खरेदी करतोय आणि तेव्हापासून मग हॉस्टेलवर आम्ही सारेगम पदनीचा असं सुरुवात स्वतःच, तेव्हा पण काही पुस्तक नव्हतं किंवा युट्यूब नव्हतं, पण अशीच आम्ही वाजवत वाजवत सुरुवात केली आणि ही माझी पहिली बासरीची ओळख आणि तिथे मी हॉस्टेलवर वाजवत असे काही गाणे, म्हणजे तेव्हा गोरी तेरा गाव बडा प्यार हे गाणं मी स्वतः करून बघितलं. तेव्हा मला वाटलं की आपल्याला काहीतरी येत आहे, म्हणजे इंट्युशन आहे, कारण हे कोणी शिकवलेलं नव्हतं. मग जेव्हा मी 1990 महिंद्रामध्ये सर्व्हिसला आलो नाशिकला, तेव्हा ठरवलं की आता आपल्याला हे शास्त्रशुद्ध शिक्षण घ्यायला हवं. तेव्हाही कोणी नव्हतं नाशिकमध्ये. मग माझे मित्र म्हणाले की मुजुमदार सर, पंडित मुजुमदार, शशिकांत मुजुमदार सर हे शिकवतात, त्यांना गाणं येतं पण ते तुम्हाला बासरीचं गाईड करतात. मग माझी पहिली सुरुवात झाली की त्यांच्याकडे, मग त्यांनी गायचं सारे गम आणि आम्ही बासरीवर ते वाजवायचं आणि बासरी अशी आम्ही सुरू केली. तेव्हा तंत्रशुद्ध नाही पण बासरी वादन सुरू झालं, अशी आमची सुरुवात. माझं सगळं सुरुवातीचं श्रेय जे जातं ते पंडित शशिकांत मुजुमदार
0: सरांकडे. मुजुमदार सरांकडे अशा पद्धतीने श्री गणेशाला सुरुवात झाली. मला पुढचं तुम्हाला विचारायचं की आता काय तुम्ही आम्हाला पुढे ऐकवणार आहात?
1: ह्याच्यापुढे एक थोडस लाईट पहाडी धून ऐकवतो. आपण शास्त्रीय संगीतात एक राग ऐकला आता, एक अशी उडती चालीची आणि छान वाटेल अशी धून ऐकवतो. राग पहाडी बेस्ट आहे.

0: वा, तुम्ही म्हटल्याप्रमाणे अगदीच उडती चाल ऐकायला मिळाली आणि खूप छान वेगळं वाटलं काहीतरी. तर तुम्ही म्हणत होतात की नंतर तुम्ही एका नामांकित कंपनीमध्ये इंजिनियर म्हणून जॉईन झालात. मग काम सांभाळून कला पण जोपासणं ही कधी तारेवरची कसरत झाली का?
1: अगदीच. मी महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीमध्ये इंजिनियर पासून मॅनेजर हेड ऑफ द डिपार्टमेंट पर्यंत पोस्ट मध्ये काम केलं. तर या वेळात आपल्याला महिंद्रामध्ये काम म्हणजे जवळ सकाळी सात ते संध्याकाळी सात कमीत कमी, किंवा कधी 12 पण वाजायचे. म्हणजे असं पूर्ण शेड्यूल होतं आमचं. पण त्याच्यामध्ये शनिवार रविवार त्यातला एकच दिवस सुट्टी असायची तेव्हा. एक दिवस आम्ही गुरुजींकडे जायचो आणि तेव्हा जे काही मिळेल ते आल्यानंतर थोड्या वेळ अर्धा तास 15 मिनिटं प्रॅक्टिस करायची. असं आमचं सुरुवात झाली. आणि त्यातून जेव्हा सरांचं गाणं ऐकायला सुरुवात केली तेव्हा खरी गोडी लागली की शास्त्रीय संगीताची नक्की गाणे ऐकणं वाजवणं ते जरा सुरू झालं होतं. पण शास्त्रीय संगीत हे खरं याची गोडी आम्हाला लावली शशिकांत मुजुमदार सरांनी. आणि मग ती जोपासायची इतकी हे लागली, ध्यास लागला की मग त्याच्या मागे लागून जेव्हा सुट्टी असेल तेव्हा मग आम्हाला जे आम्हाला वर्षातून 8 दिवस सुट्टी घेतायची तेव्हा जे 8 दिवस असायचे ते आम्ही खास एवढ्यासाठी राखून ठेवले असायचे. म्हणजे पीएल आपण म्हणतो टाकायची आहे, 8 दिवस फक्त संगीतासाठी. आणि तशी आमची ऍक्च्युली सुरुवात झाली. आणि याच्या पुढे पण मग जेव्हा याच्या पुढे कळायला लागलं की आता बासरीला आपल्याला खास महत्त्व द्यायला पाहिजे आणि बासरी वादन हे बासरी वादकाकडून शिकायला पाहिजे, तेव्हा माझी ओळख झाली श्री अनिल कुटे सरांची. ते म्हणाले की मला एकाने रेफरन्स दिला की सर खूप छान त्यांना म्हणजे माहिती आहे बासरीबद्दल. तर त्यांच्याकडे मी गेलो तर ते म्हणाले की सुहास आपल्याला जायचं आहे श्रीयुत हिमांशु नंदा यांच्याकडे. त्यांना पंडित हिमांशु नंदा हे खूप छान बासरी वादक आणि त्यांच्या त्यांनी काही क्लिप ऐकवल्या आणि मग म्हटलं की हेच आपल्याला करायचं. म्हणजे खरा असा गुरु सापडल्याचा एकदम आनंद झाला. त्या क्लिप ऐकून मग म्हटलं आम्ही कसं जायचं काय जायचं तोपर्यंत आम्ही बरोबर प्रॅक्टिस करत असे, त्यांना काही येतं ते आम्हाला शिकवत असे तेव्हा. आणि मुजुमदार सर पण तेव्हा आम्हाला शिकवायचे दोघांनाही. तर अशी आमची ती सुरसुरुवात की आणि त्यांचं पण एक म्हणणं होतं की आपल्याला बासरी ही नाशकामध्ये वाढवायची आहे कारण इथे गुरुच नाही.
0: बरोबर.
1: तर आपल्याला ती उणीव भरून काढता आली पाहिजे. मग आम्ही ठरवलं की सुरमणी हिमांशु नंदांकडे जायचं. तर ते पुण्याला चिन्मयानंद नाथ बिंदू असं कोळवणला एक मोठं सेंटर आहे, तिथे शास्त्रीय वादन पूर्ण शिकवलं जातं.
0: अच्छा.
1: गायन वादन पूर्ण. मग तिथे 8 दिवस त्यांचे रेसिडेन्शियल कोर्सेस असायचे. मग आम्ही ते अटेंड करायला सुरुवात केली. मग ते वर्षातले 8 दिवस राखीव असायचे की आपण तिथे जाऊन शिकायचं. मग आम्ही नाशिकमधून 3-4 जण तिथे भरपूर एक 25-1 लोक यायचे तरी. आणि तिथे आम्ही ऍक्च्युली जे बासरी वादन त्याचा म्हणजे तंत्रशुद्ध शास्त्रशुद्ध असं म्हणता येईल तिथे बासरी वादन शिकायला सुरुवात केली. तिथे अगदी सकाळी 6 वाजेपासून ते रात्री 12 वाजेपर्यंत एवढं शेड्यूल असायचं. आणि 12 झोपायचं परत 6 वाजता सुरुवात. तर अशी आमची शास्त्रशुद्ध बासरी वादनाची सुरुवात हिमांशु नंदा यांच्यामुळे झाली. आणि मग तिथे राग एक 8 दिवस एकच राग शिकवायचे. रागामध्ये पूर्ण अगदी जोड झाला बंदिश आलाप ताण हे सगळ्या पद्धती त्यांनी शिकवल्या. आणि तिथून आमचा खरा पाया रचला गेला.
0: बर, पुढचाही प्रवास मला तुमचा जाणून घ्यायचा आहे की एक विद्यार्थी ते स्वतः एक गुरु आणि मग आता तुम्ही विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने शिकवतात ह्याविषयी तर जाणून घ्यायचंच आहे. पण त्याआधी पुन्हा एकदा एक रिक्वेस्ट की काहीतरी पुन्हा एक छान आमच्या सगळ्या श्रोत्यांना ऐकवा.
1: चालेल. आपण वृंदावनी सारंग याच्यामध्ये रूपक तालामधली एक छोटीशी गत आहे ती पण अशीच उडत्या चालीची आणि छान आहे.
0: नक्कीच.

0: खूपच छान. जसे जसे तुम्ही एक एक प्रकार ऐकवत जाताय तसे तशी अजून माझी सुद्धा उत्सुकता वाढत चालली की आता पुढे काय असणार आहे, पुढे काय असणार आहे. तर आता आपण बोलत होतो की तुम्ही स्वतः बासरी शिकवायला कधीपासून सुरुवात केली?
1: मी बासरी शिकवायला 2019 सुरुवात केली, डिसेंबर 2019 आम्ही रितसर म्हणजे मुलांना शिक्षण द्यायला. त्याच्या आधी एक वर्ष मी असेच मुलांना आवड म्हणून शिकवत होतो, जे आजूबाजूला मी वाजवायचो त्यामुळे ते विचारायचे की आम्हाला तुम्ही शिकवता का. मग त्याप्रमाणे मी त्यांना जसा वेळ मिळेल तसा मी शिकवायचो. मग असं वाटलं की आता आपण आपला क्लास सुरू करावा, कारण मुलांनाही आवड आहे आणि त्यांनाही आवडते आणि आपल्यालाही शिकवायची आवड आहे. मग या दोन्ही गोष्टींचा मेळ बसला आणि 2019 डिसेंबर 15 होती तेव्हा आम्ही सुरुवात केली. माझ्याच घराच्या इथे एक मोठी जागा होती, तिथे आम्ही क्लास सुरू केला बासरी प्रशिक्षण केंद्र या नावाने. आणि तिथून माझी खरी सुरुवात झाली आणि तेव्हा जवळजवळ 7 ते 73-74 वर्षापर्यंत सगळे विद्यार्थी माझ्याकडे होते. त्यांना जेव्हा जेव्हा म्हणजे आमच्या एरियामध्ये ज्यांना वाटत होतं की आपल्याला शिकायचं आहे ते सगळे येऊन नक्की शिकायचे. आणि असा माझा प्रवास सुरू झाला तो आजपर्यंत आता जवळजवळ 6 झालेली आहेत. आणि आपले विद्यार्थी पण तसे वाढत गेलेत, म्हणजे 5 सुरुवात झाली असेल. श्रीयुत मोहन वाणी हे आमचे पहिले विद्यार्थी ज्यांनी मला सांगितलं की हो मी तुमचा पहिला विद्यार्थी, मी यायला तयार आहे. तेव्हा मला कॉन्फिडन्स आला की हो कोणतरी आपल्याकडे क्लासमध्ये येत आहे आणि आपण त्यांना शिकवू शकतो. मग अशी सुरुवात झाली आणि मग आम्ही आता जवळजवळ सध्या माझ्याकडे 100 विद्यार्थी आहेत आणि 500 विद्यार्थी आतापर्यंत शिकून गेलेले आहेत. आणि आपले क्लासेस दोन्ही इथे देशा परदेशात पण आहेत. जसे ऑनलाईन जेव्हा सुरू केलं, जेव्हा कोरोना काळामध्ये ऑनलाईन करण्याची गरज होती मग तेव्हा आम्ही ऑनलाईन क्लास सुरू केले. आणि तेव्हा त्यामुळे त्यानिमित्ताने म्हणजे मी ऑनलाईन झूमवर सुरू केल्यामुळे मग जसं मी थोडंसं ऍडव्हर्टायझिंग पण केलं मग तेव्हा मग जर्मनी, US, मलेशिया आणि बऱ्याच देशांमध्ये कॅनडा बरेच देशांमधून आपल्याकडे विद्यार्थी शिकत आहेत.
0: मग ते विद्यार्थी बाहेरच्या देशातले विद्यार्थी हे मराठी भाषिक आहेत, अमराठी भाषिक आहेत,
1: सगळ्या प्रकारचे म्हणजे काही जण तेलगू आहेत, मराठी भाषिक आहेत, किंवा भारतामध्ये सुद्धा आता पूर्ण म्हणजे अगदी काश्मीर पासून ते बँगलोर खाली इथपर्यंत मद्रास इथपर्यंत आपल्याकडे विद्यार्थी आहेत. ते सगळ्या भाषेचे विद्यार्थी ऑलमोस्ट आहेत आणि तसा प्रवास सुरू झाला.
0: ह्या क्षेत्रात येणाऱ्या तरुणांना काय सल्ला द्यावा असं वाटतो आज रेडिओ विश्वासच्या माध्यमातून?
1: या क्षेत्रात हे तसं क्षेत्र म्हणजे तुम्हाला फक्त आवड पाहिजे, पॅशन पाहिजे आणि त्या गोष्टीची आवड असेल, शास्त्रीय संगीताची आवड असेल, तरच या क्षेत्रात तुम्ही येऊ शकता. आणि याच्यात पुढे जाणं हे खूपच अवघड आहे, कारण याच्यामध्ये बेसिक आहे तुमचा रियाज. जितका तुम्ही रियाज कराल तेवढी तुमची तिच्यावर कमांड येणार आहे आणि त्या तिच्यानंतरच तुम्ही स्वतः आनंद घेऊ शकता आणि दुसऱ्यांना पण आनंद देऊ शकता. तर तरुण मुलांना किंवा यांना नक्कीच सांगेन की शास्त्रीय संगीत तसं पाहिलं तर आज लोकांना आवडायला लागलं आहे, कारण बरेच त्याच्याबद्दल चित्रपट आले त्याच्यामध्ये शास्त्रीय संगीत होतं, त्यामुळे मुलांना त्याची आवड निर्माण झाली आणि ती त्यांनी कंटिन्यू करावी. त्यातूनही बासरी हे तसं अवघड वाद्य आहे. तर त्याच्यामध्ये तुम्हाला यायचं असेल तर नक्कीच मनाची तयारी, पूर्ण पेशन्स पाहिजे आणि त्याच्यामागे हात धुवून लागायची तयारी पाहिजे, तेव्हाच तुम्ही या नक्कीच या वादनाकडे वळू शकता आणि याच्यामध्ये पारंगत होऊ शकता.
0: नक्कीच. भविष्यामध्ये आपले काय प्लॅनिंग्स आहेत किंवा बासरीला घेऊन पुढे काही वेगळ्या गोष्टी करण्याची काही इच्छा आहे किंवा काही एक्सपेरिमेंट करण्याची इच्छा आहे असं काही आहे का
1: भविष्यामध्ये? म्हणजे आत्तापासून आम्ही सुरू केलंय की आम्ही एकदा बघितला होता श्रीयुत दातार यांचा कार्यक्रम कालिदासमध्ये झाला आपल्या इथे, तिथे 21 व्हायोलिन वादक त्यांनी 3 परफॉर्म केला, न जागेवरून उठले नाहीत ते. आणि त्यांनी इतका सुंदर परफॉर्मन्स केला तर ते एक स्वप्न नक्कीच आमच्याकडे आहे की असे आमचे विद्यार्थी तयार झाले पाहिजे की ते पूर्ण त्यांनी शास्त्रीय गायन वादन आणि त्याच्यामध्ये म्हणजे व्हायोलिन म्हणायचं आहे मला, तर व्हायोलिनवर त्यांनी शास्त्रीय गायन म्हणजे शास्त्रीय संगीत आणि हॉलिवूड संगीत हे सगळं बॉलिवूड संगीत हे सगळं त्यांनी एका वेळी परफॉर्म करून दाखवलं. तर हे पण आमचं स्वप्न आहे. अजून एक आहे की आम्ही जयस्तुते शिकवतो मुलांना आणि आम्ही एकदा स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या घरी भगूरला जाऊन तिथे आम्ही जवळ 21 मुलांनी तिथे पूर्ण जयस्तुती ते सादर केलं. त्याच्या पुढे आता आम्हाला 101 विद्यार्थी तिथे जाऊन सादर करायचे. आणि बासरी ही नाशिकमध्ये इतकी फेमस झाली पाहिजे नाशिकच्या बाहेर आणि नाशिकमध्ये विद्यार्थी तयार झाले पाहिजेत आणि त्यांच्याकडून चांगली चांगली सेवा सगळ्यांची व्हायला पाहिजे. बासरी वादनाची सेवा व्हायला पाहिजे.
0: नक्कीच खूप छान आणि स्तुत्य अशा सगळ्या संकल्पना आहेत. सगळ्या पुढच्या वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा. आणि आज आपण इथे वेळात वेळ काढून आलात त्याबद्दल देखील तुमचे आभार. पण तुम्हाला आम्ही असंच जाऊ देणार नाही आहे. एक शेवटी पुन्हा काहीतरी ऐकण्याची लालसा वाढत चालली आहे. तर पुन्हा एकदा रिक्वेस्ट की कार्यक्रमाची सांगता करताना आपण आपल्या श्रोत्यांना काहीतरी छानसं ऐकूया आणि मग थांबूया.

खूपच मस्त. सर धन्यवाद, तुम्ही आज इथे आलात आणि इतकं छान आम्हाला बासरी वादन ऐकवलं त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. आणि रसिक हो, सरांना आज तबल्यावर साथ दिली होती ओमकार कोळकंठे यांनी, तर त्यांचे देखील मी आभार मानते. कार्यक्रमात आतापुरता आपण इथेच थांबूया.

0: मी डॉक्टर सुषमा दाते बोलते. आज मी मुंबईला आले आहे. आज आपल्या कार्यक्रमात मुलाखत घेणार आहे सविता पेठे यांची. यांचं प्रोफेशन आणि पॅशन या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत, पण दोन्हीत त्या प्रावीण्य मिळवून आहेत आणि प्रावीण्य टिकवून आहेत. मुंबईत ग्रॅज्युएशन नंतर ब्युटी थेरपी आणि कॉस्मेटॉलॉजी ऑफ ब्युटी थेरपी यात त्यांनी शिक्षण देशात आणि देशाबाहेर पूर्ण केलंय. युकेमध्ये ऍडव्हान्स कोर्सेस इन हेअर ड्रेसिंग केलेत, अरोमा थेरपीचे कोर्सेस युकेमध्ये केले आहेत, दोन ब्युटी पार्लर्स आहेत स्वतःच्या, ब्युटी क्लिनिक्स आहेत त्या मुंबईत चालवतात. हे सगळं झालं प्रोफेशन, पण आज आपण त्यांच्या पॅशन बद्दल बोलणार आहोत. पॅशन म्हणजे मॅरेथॉन स्पर्धेत भाग घेणे, धावणे. नमस्कार सविताताई.
1: नमस्कार कृष्णाताई.
0: आज खरं म्हणजे तुमच्याशी बोलायचं आहे की मॅरेथॉन स्पर्धेमध्ये तुम्हाला भाग घ्यावा आणि त्याच्या पुढे तुम्ही बरीच बक्षिसं मिळवली आहेत, अनेक स्पर्धात भाग घेतलाय, त्याविषयी बोलायचं ठरवलंय म्हणून आले आहे. माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा आहे की मॅरेथॉन मध्ये तुम्हाला भाग घ्यावा असं का वाटलं आणि केव्हा वाटलं?
1: मला साधारण एक दहा वर्षापूर्वी लिगमेंट इंजुरी झाली होती काफी. तर त्यावेळी मला लिगमेंट इंजुरी, मी ऑर्थोपेडिक सर्जन त्यांच्याकडे गेले होते तेव्हा ते म्हणाले की बाकी काफ मसल खूप हेल्दी आहे, ऍथलीट असतात तर वेगळं होतं, तुम्ही काही मॅरेथॉन रनर नाही, तुम्हाला पुढे मॅरेथॉन पळायचंय तर त्यामुळे विश्रांती आणि बाकी गोष्टी मी सर्जरी करूया नको. तर तेव्हा मी आयुष्यात पहिल्यांदा मॅरेथॉन हा शब्द ऐकला आणि असं मनात आलं हे काय असतं बुवा की मॅरेथॉन, आणि एकदा आपण हे पळून बघूया असा विचार आला. त्यावेळी शक्य नव्हतं, पण एक वर्षानंतर मात्र मला म्हणजे प्रत्यक्षात मी काही रनिंग सुरू करू शकले, ते त्याला एक वर्ष कमीत कमी लागलं विश्रांतीनंतर.
0: बर, म्हणजे साधारण त्यावेळेला तुमचं वय काय असेल?
1: वय 53 असं काहीतरी होतं.
0: पुष्कळ पुढे मग तुम्ही विचार केला तसा.
1: आणि मला इतकं माहिती नव्हतं की मी पहिल्याच दिवशी असा विचार केला की आता जानेवारी मध्ये मॅरेथॉन आहे, ऍडव्हर्टाइजमेंट कुठेतरी वाचली असेल मी, आणि असं म्हटलं चला आपण आता हे कधी डिसेंबरची गोष्ट आहे आणि असं पण आता ही मॅरेथॉन आपण पोळूया म्हणून मी गेले चौकशी करायला, रजिस्ट्रेशन वगैरे करायला. तर ते बहुधा त्यांना म्हणजे त्यांनी सांगितलं की नाही ते रजिस्ट्रेशन सप्टेंबर मध्येच बंद होतं, तुम्हाला पुढच्या वर्षी करावं लागेल.
0: अच्छा.
1: तर ह्या वर्षी काही शक्य नाही आणि मग ते करण्यासाठी पण तुम्हाला काही क्वालिफाईंग टाइम लागतो, त्यासाठी आधी छोट्या छोट्या रन्स कराव्या लागतात. अशा तऱ्हेने पहिल्यांदा असतं काय आणि त्यात जॉईन होण्यासाठी करायचं काय हे कळलं पहिल्यांदा आणि मग मी हळूहळू रन करायला सुरुवात केली.
0: आणि स्पर्धेसाठी मग बरीच तयारी करावी लागते. दोन गोष्टींमध्ये हा प्रश्न मला विचारायचा आहे. एक म्हणजे तुम्हाला काय काय कपडे किंवा बूट किंवा आणखी काही ऍक्सेसरीज घ्यावे लागल्या, आणि दुसरं कशा पद्धतीने पळायचं, काही ट्रेनर वगैरे होता का, कोणी शिकवलं, काय शिकवलं या संदर्भात?
1: हो, मी सुरुवातीला अगदी डेफिनेटली ट्रेनरची मदत घेतलीच, म्हणजे ट्रेनर कारण काहीच माहिती नसल्यामुळे उगाच वेड्यासारखं काहीतरी करण्यापेक्षा ट्रेनरची मदत, हे मिरांडा सर म्हणून आहेत तर त्यांची मदत घेतली मी. जोगे आपल्या इथे हुला पार्ल्यातच त्यांचं सेंटर आहे, बी फिट नावाचं, तर त्यांची मदत घेतली. तर सुरुवातीला खरं सांगू का, रस्त्यावर तर अतिशय सिम्पल त्यांनी ट्रिक सांगितली. त्यांनी सांगितलं होतं की आपले रस्त्यावरती दिव्याचे खांब असतात ना, तर ते बघायचे आणि म्हणाले एक खांब ते दुसरा खांब, पहिलं चाल, मग दुसरा खांब तू तिसरा खांब पळ. असं करत करत हळूहळू हळूहळू अर्धा तास असं करायचं, मग असं करत करत अंतर तरी वाढवायचं, नाही तर दोन खांब पळायचं एक खांब चालायचं, दोन खांब पळायचं एक खांब चालायचं. असं करत करत हळूहळू जे अर्धा तास कंटिन्युअसली तुला पळता यायला एकदा लागलं की मग अंतर वाढवायचं, म्हणजे वेळ वाढवायची, दमलो की चालायचं, थोडंसंच चालायचं आणि मग हे करायचं, ठरवायचं आपणच किती चालायचं आणि त्याप्रमाणे अंतर वाढवत वाढवत हळूहळू रनिंग करायला सुरुवात केली. आता मी जरी फुल मॅरेथॉन मी अजून तसं बघायला गेलं तर दोनच केले फुल मॅरेथॉन, पण म्हणजे 42 किलोमीटर, पण त्यातले 26 ते 27 किलोमीटर मी कंटिन्युअसली रन करू शकतो.
0: अरे वा,
1: परवाच मला वाटतं केलं तेव्हा 30 किलोमीटर पर्यंत कंटिन्युअस रनिंग करू शकलो.
0: अरे वा, खूपच चांगला आहे. म्हणजे याला स्टॅमिना पण लागतो आणि
1: खूप स्टॅमिना वाढवावा लागतो. त्यासाठी दोन प्रकारचे स्टॅमिना वाढवायला लागतात, एक एक आपल्या मसल्सचा आणि दुसरा आपल्या लंग्स आणि हृदयाचा, दोन्ही म्हणजे दोन्ही स्टॅमिना वाढवायला लागतात.
0: तुम्हाला काही ब्रीदिंग
1: एनरोबिक
0: ब्रीदिंग एक्सरसाइजेस वगैरे शिकवले का?
1: हो, ब्रीदिंग एक्सरसाइजेसचा मी आधी योगासनं करायची आणि योगासनांच्या ब्रीदिंग एक्सरसाइज आपले जे प्राणायामचे असतात ना त्याचा मला खूप फायदा झाला. आणि शिवाय मी आता मध्ये लडाखला हाफ मॅरेथॉन केली. आपल्याला माहिती आहे लडाखला हवा कमी म्हणजे ऑक्सिजन कमीच असतो, तर त्याच्या आधी जाण्यासाठी मी एक वेगळं स्पेशल ट्रेनिंग, फक्त श्वासावरती कंट्रोल म्हणजे उच्छ्वासावरती नाक दाबून किती वेळ थांबता येत अशा तऱ्हेने ते ट्रेनिंग होतं. जास्ती जास्ती वेळ थांबायचं ज्याच्यामुळे आपल्या लंग्सची कपॅसिटी खूप वाढते आणि आपण थोडक्यात आर्टिफिशियली कमी ऑक्सिजन मध्ये राहण्याची सवय करतो.
0: अच्छा,
1: तर म्हणजे आता मुंबईत काही कमी ऑक्सिजनची तर जागा मिळणार नाही, मग अशी तयार करायची आपण.
0: पण मुंबईत आता कमी कमी ऑक्सिजन आहे असं म्हणायला हरकत नाही, इतकं पोल्युशन, इतकी डेन्स पॉप्युलेशन आहे, लोकवस्ती आहे. बरं, मुंबईत तुम्ही पळत होतात कधी? कारण सगळी माणसं रस्त्याने धावताना चालताना दिसतो आपण. हे पळण्याचा सराव केव्हा केला? किती वाजता?
1: सकाळी पहाटे 4:30-5 असं चालू करतो रन.
0: तेव्हा थोडी मुंबई शांत,
1: त्यावेळी नसतं तेव्हा मुंबई शांत. साधारण 7:30-8 वाजेपर्यंत आम्ही 8 वाजेपर्यंत घरी आलेले असतो. आणि रविवारी जेव्हा खूप लॉंग रन करायचं असतं रविवारी मुंबईचा ट्रॅफिक कमी असतो, तर त्यामुळे मग तेव्हा मात्र अगदी जरी 4:30-5 चालू केलं तरी उशिरा म्हणजे 9 वाजेपर्यंत वगैरे सुद्धा रनिंग केलं तरी चालत. त्याच्या पुढे मात्र मुंबईत रविवारी सुद्धा नाही चालत.
0: म्हणजे आता जानेवारीत झालेल्या मॅरेथॉन मध्ये जानेवारी का डिसेंबर 24 का डिसेंबर केव्हा झाली?
1: 21 जानेवारी गेलाच रविवार.
0: हा, त्यामध्ये तुम्हाला दुसरं बक्षीस मिळालं म्हणजे तुम्ही सेकंड आला तुमच्या
1: माझ्या एज ग्रुप मध्ये.
0: तुमचा एज ग्रुप काय होता?
1: 60-64 वेमेन असा एज ग्रुप.
0: कौतुकच आहे, अभिनंदन त्याबद्दल तुमचं. आणि लडाखला तुम्ही जेव्हा केलात तेव्हा ते बर्फाच्या प्रदेशामध्ये, कमी ऑक्सिजनच्या प्रदेशामध्ये, तेव्हा तुम्हाला तेच कपडे, तेच शूज, तेच सगळं घालून पळता आलं का काही वेगळी तयारी केली?
1: हो, तेच शूज आणि तेच कपडे घातले. तर कारण सांगते, एकदा रन करायला सुरुवात केली ना की आपल्या शरीरात उष्णता निर्माण होते, तर त्यामुळे एकदा रन पहिले 2-4 किलोमीटर वगैरे असं वाटेल आपल्याला थोडस, पण आधी वॉर्म अप केलेलं असतं तर त्यामुळे शरीर कसं वॉर्म झालेलं असतं. तर असं काही वेगळे कपडे घालून केलं नाही, उलट मी गेले होते ऑगस्ट मध्ये लडाख मध्ये, तर नाही सप्टेंबर मध्ये होती, सप्टेंबर मला वाटतं 10 सप्टेंबर अशी काहीतरी होती. तर तेव्हा तिकडे रात्रीच्या वेळी खूप थंडी असायची पण दिवसा मात्र ऊन अगदी कडक, म्हणजे टोपी विथ प्रोटेक्शन वगैरे असंच मॅरेथॉन करायला लागतो. कपडे तेच होते, ते रन संपल्यानंतर लगेच प्रोटेक्शन करावं लागतं कारण अंगावरती घाम असतो, तर तो वाळून आपण फ्रीज होऊ शकतो ना, म्हणून लगेच नंतर वरतून जॅकेट वगैरे काहीतरी घालावं
0: लागतं.
1: नंतर रन करत असताना काही नाही.
0: आणि एखादी स्त्री मॅरेथॉन साठी पहाटे उठून सराव करते तेव्हा तिला कुठल्या अडचणी येतात? म्हणजे तुम्हाला कधी कुठली अडचण आली का?
1: हो, ते मात्र थोडीशी टेन्शनची गोष्ट होते कारण बघा 4:30 वाजता रन चालू करायची म्हणजे तुम्हाला स्वतःला 3:30 तरी उठावं लागतं पहिली गोष्ट. म्हणजे झोप पुरी झालेली असेल असायला हवी म्हटल्यावरती, कारण झोप हा एक अतिशय महत्वाचा भाग आहे कुठच्याही ट्रेनिंग मध्ये, तर कारण त्यावेळी आपली रिकव्हरी होते. तर 3:30 उठायचं असेल तर तुम्हाला 9 झोपावं लागतं. 9 झोपणं ही घरच्यांसाठी एक तर खूप त्रासदायक असतं आपल्या मुंबई सारख्या ठिकाणी, तरी एक व्यक्ती म्हणते की 9 मला झोपायचं, तिकडे तुम्ही मला त्रास देऊ नका, त्यात सगळं आवरून घ्या. म्हणजे विशेषतः स्त्री जेव्हा म्हणते की नाही त्यात सगळं आवरलं गेलं पाहिजे, मला 9 झोपायचं, नंतर काही होणार नाहीये असं म्हटल्यावरती ती एक गडबड असते थोडीशी. त्यासाठी घरच्यांचं कोऑपरेशन खूप, माझं आता म्हणजे मुलं तर दोघं शिक्षण आणि नोकरी या निमित्ताने दूर आहेत, पण मिस्टरांचं म्हणजे खूपच कोऑपरेशन आहे. म्हणजे त्यांना मी तर म्हणेन की त्यांना थोडा अभिमानच आहे मी पळते ह्याचा की त्यामुळे हो म्हणजे तो नसताना हे नसतं शक्य. घरात जर का विरोध व्हायला लागला तर नाही होत शक्य. मग तो पुरुष असू दे की बाई ना, रोजची कटकट जर का घरात व्हायला लागली तर आपण बाहेर असं इतका वेळ नाही म्हणजे पळण्याला. फिजिकल फिटनेसला तुम्हाला डोकं पण शांत लागतं ना थोडं.
0: अरे
1: वाटते आहे. आणि दुसरा एक म्हणजे साडेचारला रस्त्यावरून पळणं म्हणजे फार लोक नसतात त्यावेळी. आणि पर्टिक्युलरली आता समजा जसं टाटा मॅरेथॉन आहे, मुंबईतलीच मॅरेथॉन आहे, म्हणजे जो कोणी रनर मुंबईत असेल तो प्रत्येक जण त्यावेळी रनिंगची प्रॅक्टिस करणार असतो. तर त्यामुळे खूप गर्दी असते, रस्त्यावर खूप लोक पळतही असतात साडेचार वाजता. पण आता जसं मी लडाख केलं की ऑल टाइमला असलेली मुंबईसाठी मॅरेथॉन आहे, तर तेव्हा कोण माझ्याबरोबर सकाळी साडेचार वाजता असणार आहे.
0: बरोबर,
1: रस्ता रिकामा असतो ना सामसो,
0: त्यामुळे थोडी रिस्क असते. हे सगळं बरोबर आहे, करूनच आपल्याला पुढे जायला लागतं.
1: फ्रेंड्सनी खूप हे
0: सहकार्य केलं, बरोबर,
1: कोणी ना कोणीतरी माझ्या बरोबर रन करायला.
0: हो, मला आता आणखी पुढचा प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही देशाबाहेरही मॅरेथॉन केले, कुठल्या कुठल्या केल्यात त्या?
1: मी एक फिलाडेल्फिया मॅरेथॉन केली आणि एक अम्स्टरडॅम मॅरेथॉन केली. फिलाडेल्फिया माझी पहिली फुल मॅरेथॉन होती.
0: वा, तेव्हा छान वाटलं सगळं.
1: हो, फिलाडेल्फिया मॅरेथॉन थोडासा एक्सपिरियन्स हे होता, म्हणजे तिकडच्या थंडीची सवय नव्हती. खूपच थंड होतं आणि खरं सांगायचं तर त्या मॅरेथॉनला थोडासा इव्हेंटफुल माझ्यासाठी झाली होती ती. कारण ती मॅरेथॉनसाठी मी युएसएला महिनाभर जवळजवळ आधी 15-16 दिवस आधी पोचले होते. आणि पोचल्याच्या दुसऱ्याच दिवशी रस्त्यावरतून चालत असताना, ह्याचा काही मॅरेथॉनशी संबंध नाही, रस्त्यावरतून चालत असताना काहीतरी एक पेव्हर ब्लॉक किंवा काहीतरी असं रस्त्यावरती खालती होता तिकडे, आणि चूक माझीच, माझं लक्ष नव्हतं आणि मी ट्रिप झाले, पडले आणि माझ्या एल्बोला फ्रॅक्चर झालं, कोपराला फ्रॅक्चर झालं. त्यामुळे मला तिकडे इमर्जन्सी सर्जरी करून घ्यावी लागली फिलाडेल्फियामध्ये. आणि 15 दिवसावरती मॅरेथॉन होती, तर मी तर परत यायला निघाले होते, पण माझ्या मुलीने आणि माझ्या भावांनी आणि मिस्टरांनी तिघांनी सांगितलं नाही नाही जा तू आणि परत पुरी करून ये, कसंही अगदी चालत चालत पुरी केलीस तरी चालेल, पण गेलीस ना तर पुरी कर. आणि हात आहे फ्रॅक्चर, पाय नाहीये. माझ्या सर्जननी पण सांगितलं काही नाही, कर पुरी, हळूहळू कर पण पुरी कर.
0: अरे वा,
1: तर तिने हातात तेव्हा माझ्या स्टेपल्स मारलेले होते, तरी तशीच पुरी केली आणि झाली. पण त्याला वेळ बराच लागला, 6 तास 15 मिनिट जवळ.
0: आता तुमची बर्लिनला आहे ना मॅरेथॉन काहीतरी?
1: हा, ती बर्लिन, ती आता पुढच्या सप्टेंबर,
0: पुढच्या सप्टेंबरला. फार छान,
1: तयारी आता चालू झाली.
0: होय होय, घरातल्या लोकांचं सहकार्य, ट्रेनरचा मार्गदर्शन आणि संधी, या संधीचं मग आपण केलेलं सोनं, हे सगळ्यांना ऐकायला छान वाटतं. तुम्ही 53-54 वर्षी सुरुवात करून आता 60-64 गटामध्ये खूपच प्रगती केलेली आहे. मला सांगा की बायका जसं जसं 50 ओलांडतात तसं त्यांना वाटतं जाऊ दे आता काय कशाला काय करायचं आहे, तर अशा बायकांना फिटनेस राहावयासाठी तुम्ही काय सल्ला द्याल? सगळ्या तर काही मॅरेथॉन करू शकणार नाहीत.
1: नाही बरोबर, पण म्हणजे हे 50 आपण म्हणतो कारण मेनोपॉज, बेसिकली मेनोपॉज रजोनिवृत्ती ज्याला म्हणतो, त्याच्यानंतर स्त्रियांना साधारणपणे पहा गुडघे दुखी आणि हे सगळे रोग चालू होतात की कारण ना आपले मसल्स आणि बोन्स स्ट्रॉंग नसतात. आपण बरेच वेळा आपल्याला स्वतःला खूप निग्लेक्ट करतो, आपलं खाणं पिणं, म्हणजे काही आपण खरं तर म्हणजे काहीही अरबत चरबत खात असतो खरं सांगायचं तर ते थोडस कमी केलं. आणि मुख्य म्हणजे रोज थोडा तरी व्यायाम केला पाहिजे. 50 च्या पुढच्या स्त्रियांनी तर 100% आयदर ते रेझिस्टन्स बँड घेऊन किंवा थोडस वजन, त्याला अगदी लगेच जिम मध्ये जाऊन काही वजन करायची गरज नाहीये, साधं पाण्याच्या 1-1 लिटरच्या 2 बाटल्या 2 हातात घेतल्या आणि थोडस हे केलं किंवा पायात सुद्धा आजकाल वेट्स मिळतात एक एक किलोची घालायची, तर ती असं बँड सारखं असतं म्हणजे पैंजणासारखं असतं, तर ते वेलक्रोने लावून सुद्धा साधे पाय आपले जे शाळेत शिकलेले ड्रिल आहेत पीटीच्या तासाला आपण करायचो ते सुद्धा जरी रोजच्या रोज केले ना तरी सुद्धा आपले मसल्स आणि बोन्स खूप स्ट्रॉंग होतील आणि बरीचशी आपली जे त्रास आहेत ते कमी होतील. माझ्या मते मोठं वय हा फक्त नंबर आहे. आपण बघतो जगभरच्या कितीही वयाच्या स्त्रिया काय काय अथलेटिक्स मध्ये करत असतात. 100 वर्षाची बाई स्विमिंग करते.
0: म्हणजे आहार झोप आणि व्यायाम या तीन फार महत्वाच्या गोष्टी आहेत.
1: हो, ह्याच तीन फक्त महत्वाच्या गोष्टी आहार झोप आणि व्यायाम.
0: अगदी बरोबर. तर फार छान वाटलं तुमच्याशी भेटून आणि बोलून. परत कधीतरी भेटूया. पण श्रोते हो, हा होता आजच्या आपला मुलाखतीचा कार्यक्रम. आज आपण भेटलो मुंबईच्या सविता पेठे यांना. पुन्हा भेटूया याच वारी याच वेळी. धन्यवाद सविता.

नमस्कार रसिक श्रोते हो, मंडळी मी विश्वास देशपांडे चाळीसगावहून बोलतो आहे आणि मी तुम्हा सर्वांचं आपल्या या सुखानो या कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत करतो. मंडळी, आज मी तुमच्याशी बोलणार आहे ते अदृश्य हात या विषयावर. मंडळी, 8 मार्चला आपण जागतिक महिला दिन साजरा करतो, सगळीकडे स्त्री शक्तीचा जागर होतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांना त्यांचे अधिकार द्या, एक माणूस म्हणून त्यांना जगू द्या. केवळ एक स्त्री भोगाचं प्रतीक म्हणून त्यांच्याकडे पाहू नका, अशा प्रकारच्या भावना सगळेच व्यक्त करतात. असं म्हटलं जातं की बिहाइंड एव्हरी सक्सेसफुल मॅन देअर इज अ वुमन. म्हणजेच प्रत्येक यशस्वी माणसाच्या पाठीमागं एक स्त्री असते. तसंच राष्ट्राची, समाजाची आणि संस्कृतीची जी प्रगती होते त्यामागे सुद्धा स्त्रियांचा अदृश्य हात हा असतोच असतो. आणि जे राष्ट्र किंवा जो समाज स्त्रीची अवहेलना करतो तो प्रगती करू शकत नाही. डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी लिहिलेल्या कवितांचा माय जर्नी या पुस्तकाचा ज्योतिका चितळे यांनी केलेला माझी जीवनयात्रा एक व्यावसायिक आत्मकथा नावाचा अनुवाद माझ्या हातात नुकताच पडला. त्यातल्या कलामांच्या भावगर्भ कविता पाहून मी आश्चर्यचकित झालो. डॉक्टर कलाम एक शास्त्रज्ञ म्हणून, भारताचे माजी राष्ट्रपती म्हणून आपल्याला सुपरिचित आहेत. त्यांची काही पुस्तकंही आपण वाचली असतील, पण त्यांच्या कविताही अक्षरशः आपल्याला विचार करायला लावणाऱ्या आहेत. काही कविता आपल्याला स्तिमित करतात, काही क्षण थांबून विचार करायला भाग पाडतात. मंडळी, त्यांच्या 2 कवितांनी मला मोहून टाकलं आणि या ठिकाणी त्या कविता आणि त्यांची पार्श्वभूमी सांगणं मला महत्त्वाचं वाटतं. मंडळी, डॉक्टर कलाम आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अग्नी हे क्षेपणास्त्र विकसित केलं होतं हे आपण ऐकलं असेल. या क्षेपणास्त्रामागे अनेक शास्त्रज्ञांचे अपरिमित कष्ट आणि त्याग होता. असाच डॉक्टर कलामांचा एक सहकारी शास्त्रज्ञ दिवस रात्र त्या संशोधनात घडून गेला होता. आपल्या घराची खुशाली जाणून घेण्यासाठी एकदा या शास्त्रज्ञानं आपल्या घरी फोन लावला. त्याच्या पत्नीचा आवाज त्याच्यापर्यंत नीटसा पोहोचत नव्हता. तेव्हा त्याच्या वडिलांनी त्याला घरी सगळं ठीक आहे, इकडची काळजी करू नकोस म्हणून सांगितलं. अग्नी क्षेपणास्त्राच्या यशानंतर तो शास्त्रज्ञ जेव्हा आपल्या घरी परतला तेव्हा आपली पत्नी रडत असल्याचं त्याला दिसलं. त्याच्या मनात जी भीती होती ती खरी ठरली होती. त्याच्या बायकोचा भाऊ वारला होता, पण तिचं हे दुःख त्या थोर मनाच्या कुटुंबियांनी आणि तिनंसुद्धा त्याच्यापर्यंत पोहोचू दिलं नव्हतं, कारण तो देशासाठी एक महत्त्वाचं काम करीत होता. डॉक्टर कलाम म्हणतात की मी दोन्ही हात जोडून या कुटुंबासमोर नतमस्तक होतो. या पार्श्वभूमीवर त्यांची अदृश्य हात ही कविता मी आपल्यासाठी सांगतो आहे. त्यातून त्या अदृश्य हातांचं योगदान आपल्या नक्कीच लक्षात येईल. दूर कुठेतरी बंगालच्या सागरात, जिथे समुद्र आहे खोल
आणि लाटा आहेत उंच. तिथे विसावला आहे अग्नी साक्षात. गौरव भारताचा प्रतीक ज्ञान आणि वैभवाचा. सृजनाच्या शक्तीनं राष्ट्र जागृत झालं आहे. निर्मात्यांच्या कौतुकानं जग अचंबित झालं आहे. समुद्रातल्या जलचरांनी अग्नीला वेढलं आहे. जाणून घ्यायला त्याच्या निर्मितीचा स्रोत. तुला कोणी बनवलं? तुला कोणी साकारलं? कोणी निर्माण केली ही तंत्र वैज्ञानिक सुंदर कलाकृती? अग्नी थांबला. भूतकाळात डोकावून विचार करून म्हणाला,

तुला इतकं उत्तम वैज्ञानिकाने बनवलं? अग्नीनं उत्तर दिलं, नाही केवळ वैज्ञानिक नाहीत, तंत्रविज्ञान आणि अतिशय कष्ट याबरोबरच आवश्यक होती ती यशासाठी इच्छा आणि प्रेरणा. पण माझ्या निर्मात्यांच्या माता आणि पत्नी यांनीही केलाय तेवढाच त्याग माझ्या यशासाठी. कोणतीही समस्या इथपर्यंत पोहोचू दिली नाही, माझ्या निर्मात्यांना विचलित करेल अशी. मूकपणे देवाजवळ त्यांनी प्रार्थना केली, आशेचा दिवा लावला प्रत्येक दिवशी. लाखो अपेक्षांमध्ये मिसळले आशीर्वाद, आप्तेष्टांचं प्रेम आणि माया मुलाबाळांची. निर्मात्यांच्या स्त्रियांनी लावलेल्या दिव्यांच्या ज्योतींमधून मी बाहेर आलो तेजासह, घेऊन आशेचा किरण, दूरदृष्टी आणि प्रेम. शुचिरभूतपणे उभा राहिलो ताकदीच्या बळावर. स्त्री आणि पुरुष जेव्हा येतात एकत्र, तेव्हा जागे होते प्रेम आणि सामंजस्य. आशेचे किरण आणि कर्तृत्व उजळतं, राष्ट्र वाढतं, भरभराट होते. सभोवताली पाहून अग्नी म्हणाला जलचरांना, असा मी झालो निर्माण असंख्य ज्योतींमधून, त्यागाच्या, बलिदानाच्या, मायेच्या, प्रेमाच्या. निर्मात्यांना धीर देणाऱ्या माय बहिणींच्या, समुद्र हा माझ्या जीवनाचा भाग आहे, त्याच्या खळाळ त्या लाटा ही माझ्या हृदयाची लय आहे. डॉक्टर कलामांना ईश्वरावरची श्रद्धा त्यांच्या वडिलांकडून प्राप्त झाली. तो सर्व शक्तिमान ईश्वर नेहमीच निराशेत मला शक्ती आणि प्रेरणा देत आला आहे असं ते म्हणतात. मदर तेरेसा आजारी असल्याचं जेव्हा त्यांना समजलं, तेव्हा त्यांचं मन कळवळलं. त्यांनी मदरना बरं वाटावं म्हणून प्रार्थना केली. अशा अनेकांच्या तळमळींच्या प्रार्थनांचा उपयोग झाला आणि मदर काही दिवसांनी बऱ्या झाल्या, घरी परतल्या. त्या पार्श्वभूमीवर कलामांनी लिहिलेली ही सुंदर कविता आहे, ऐकूया. कलाम म्हणतात, वारा वादळी आहे, पाणी खवळलं आहे, रात्र अधिकच अंधारी आणि भयाण, चांदण्या मंद लुकलुकत आहेत काजव्यांसारख्या, रितेपणानं उभे आहेत कोणाची तरी वाट बघत, कडाडणारी वीज दाखवते आकाशाचा प्रकोप, माझ्या हृदयात होत आहेत यातना आणि वाटतंय रडावस का. अरे मदर तेरेसा दुःखात आहे, जिनं प्रेम केलं परमेश्वरांच्या लेकरांवर, काळजी घेतली आई बनून सर्वांची, जिचं हृदय हे घर आहे सर्व बेघरांसाठी, जिनं सेवा केली सगळ्या आजाऱ्यांची, ती का आहे आजारी आणि दुःखी. आता उरलेल्यांचा सांभाळ कोण करेल, भटक्या माणसांना घरी कोण नेईल, खिन्न आभाळात विदीर्ण ढग, स्वर्गाच्या अश्रूंचा पाऊस टपटप. दुःखी निसर्गासह करूया प्रार्थना, हे ईश्वरा नको नेऊस तिला, तिची गरज पृथ्वीवरच अधिक आहे, तुझ्या मुलांची अजून थोडी काळजी तिला घ्यायची आहे. मंडळी, या दोन्ही कविता पुरेशा बोलक्या आहेत, मी त्यांच्यावर काही बोलण्याची आवश्यकता नाही. हे अदृश्य हात तुमच्या माझ्या घरी, समाजात, आजूबाजूला कार्यरत आहेत. तुम्ही डोळे उघडून पाहिलं तर जाणवेल त्या अदृश्य हातांचा स्पर्श, कधी मायेचा, कधी प्रेमाचा, कधी उभेचा, कधी सहारा देणारा तर कधी

धीर देणारा, कधी डोळ्यातून अश्रू आणणारा तर कधी अश्रू पुसणारा, अनुभवा तो स्पर्श, जाणून घ्या त्या हातांमागचे कष्ट, त्याग आणि प्रेम, जाणून घ्या त्यांच्या वेदना देखील. हे हात कधी आईचे असतील तर कधी पत्नीचे, कधी बहिणीचे तर कधी मुलीचे. ते हात असतील मदर तेरेसांसारख्या समाजसेविकांचे, अनाथ मुलांचा मायेनं सांभाळ करणाऱ्या सिंधुताई सपकाळांसारख्या आईचे. अशा हातांची मिठी गळ्याभोवती पडणं, ते हात अंगावरून फिरणं, यातील सुख हे त्रिभुवनातल्या सर्व सुखांसमोर फिकं आहे मंडळी. अशा या आपल्या अवतीभोवती कार्यरत असणाऱ्या अदृश्य हातांना मनपूर्वक सलाम. तर मंडळी आज इथं थांबूया. मी विश्वास देशपांडे आजच्या पुरता तुमचा निरोप घेतो, पण आपण पुन्हा भेटूया याच वारी आणि याच वेळी. नमस्कार.